FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 15 वैशाख शके 1948 अर्थात 5 मे 2026. नमस्कार, सुप्रभा श्रोते हो. 5:58 झाली आहेत. आजची प्रसारण सभा आता आम्ही सुरू करत आहोत.

श्रुतेहो वसंत बापट यांची ही भूपाळी शरद जांभेकर यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीतकार होते प्रभाकर पंडित. आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रम अमृतधारा. यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा अभंग, गायिका लता मंगेशकर आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:14 होत आहेत. आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृतधारा. यानंतर अजित कडकडे आणि सहकलाकार.

अजित कडकडे आणि सहकलाकार यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते नंदू होनब. 6:20 झाली आहेत.

मंगेश पाडगावकर यांची ही रचना मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केली होती. स्वरहता सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांचा. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आता ऐकूया हरिओम शरण यांनी गायलेलं हे भजन.

जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकलाकार यांनी गायलेली ही देशभक्तीपर रचना योगेश्वर यांची होती. संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. याबरोबरच आजचा अमृतधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांविषयी.

6:40 कृषी वार्तामध्ये मिथेन उत्सर्जन तपासणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती. 6:50 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांचा आरोग्य सल्ला. 6:50 परिसर अंतर्गत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर लेखन डॉक्टर कांचनगंगा गंधे. 6:55 प्रसाद बुरांडे लिखित सुलभ ग्राहक संवाद. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात संदीप नवाळे यांचा वैचारिक बंध नवे ते हवे. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू. त्यानंतर प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद आणि 7:50 लक्षकिरण सौंदर्य नजराणा. 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्लीहून तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. दरम्यान 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 आकाशवाणीच्या नव्वदीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 9:00. 9:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 सुगम संगीत. 10:30 आपण ऐकाल फिल्मी गझल. 11:00 रामचरित मानस गान हा कार्यक्रम. 11:10 गाणं मनातलं संवादिका लजिना तुरुप. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम. श्रोते हो, 12:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 युववाणी. 6:35 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष. 7:30 किसानवाणी अंतर्गत कृषी वार्तामध्ये अळंबी लागवड याविषयी डॉक्टर सोनम सूर्यवंशी यांची माधुरी केसरीकर यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 10:30 नभोनाट्य त्या समोरच्या खिडकीत लेखक अशोक वैद्य सादरकर्त्या करुणा देव. आज रात्री 10:30 नभोनाट्य जरूर ऐका. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया. मिथेन उत्सर्जन तपासणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर याविषयीची माहिती. आज

0: या माहितीचा भाग पहिला.
1: मंडळी, शेतकऱ्यांनी जनावरांना केवळ कडबा न देता हिरवा चारा, कडधान्य वर्गीय चारा, सायलेज आणि संतुलित मिश्र खाद्य अर्थात TMR द्यावं, काडी कचऱ्यावर युरिया प्रक्रिया करावी, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि राज्य पशुसंवर्धन योजनेअंतर्गत चारा बियाणं, नेपियर गवत, सायलेज युनिटसाठी अनुदान दिलं जातं, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागामार्फत मार्गदर्शनही मिळतं, तेलबिया, खनिज मिश्रण, ईस्ट कल्चर आणि प्रोबायोटिक्स पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं आहारात समाविष्ट करावेत. यामुळे रुमेनमधील मिथेन निर्मिती कमी होते आणि दूध उत्पादन सुधारतं. पशुधन आरोग्य आणि पोषण सुधारणा योजनांतर्गत काही राज्यांमध्ये खनिज मिश्रण आणि पूरक आहारावर अनुदान किंवा मोफत वितरण केलं जातं. कमी उत्पादन देणाऱ्या जनावरांऐवजी सुधारित आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेतलेल्या जातींचा वापर आपण करायला हवा. कृत्रिम रेतनाद्वारे सुधारित वंशवृद्धी करावी. राष्ट्रीय गोवंश विकास कार्यक्रम, कृत्रिम रेतन योजना आणि राज्यस्तरीय पशुधन विकास योजनांतर्गत मोफत किंवा सवलतीत प्रजनन सेवा उपलब्ध आहेत. तसंच गोठे हवेशीर ठेवावेत, सावलीची व्यवस्था करावी, पिण्याचं स्वच्छ पाणी सतत उपलब्ध ठेवावं, शक्य असेल तर फॅन किंवा स्प्रिंकलरचा वापर करावा, पशुपालन पायाभूत सुविधा विकास निधीअंतर्गत गोठा सुधारणा आणि आधुनिक सुविधा उभारणीसाठी कर्ज आणि अनुदानाची सुविधा आहे, वेळेवर लसीकरण, जंतनाशक औषधं आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी. निरोगी जनावरं कमी मिथेन उत्सर्जित करतात. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोफत दिलं जातं. मोबाईल पशुवैद्यकीय सेवा आणि पशुसंजीवनी योजना उपलब्ध आहेत. शेणापासून बायोगॅस प्रकल्प उभारावा, यामुळे मिथेन थेट हवेत न जाता ऊर्जा स्वरूपात वापरला जातो. तसंच स्लरीपासून उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होतं. राष्ट्रीय बायोऊर्जा मिशन आणि गोबरधन योजनेअंतर्गत बायोगॅस प्रकल्पांसाठी अनुदान उपलब्ध आहे. पीक अवशेषांचा चारा म्हणून वापर, पशुधनातून मिळणाऱ्या शेणाचा बायोगॅस आणि खत म्हणून वापर करायला हवा. मंडळी, अचूक वैज्ञानिक खुराक प्रणाली म्हणजे प्रत्येक जनावराला त्याच्या प्रत्यक्ष गरजेनुसार आहार देणं. जनावरांचं वजन, वय, दूध उत्पादनाची पातळी, गर्भावस्था आणि एकूण आरोग्य स्थिती यांचा विचार करून खुराक ठरवला तर पोषण द्रव्यांचा अपव्यय टाळता येतो. अशा संतुलित आहारामुळे रुमेनमधील अनावश्यक किण्वन प्रक्रिया कमी होते आणि परिणामी मिथेन निर्मिती घटते. जास्त किंवा अपूर्ण आहार दिला तर पचन बिघडतं आणि मिथेन उत्सर्जन वाढतं, हे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण मिथेन उत्सर्जन तपासणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: श्रुती हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, सुश्राव्य अशा मालिका आणि गाजलेली नभोनाट्य आकाशवाणीच्या संग्रहातील हा सुवर्ण ठेवा खास तुमच्यासाठी आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादरकर्त्या आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. बाहेर सूर्यदेव चांगलेच कोपले आहेत. चैत्र वैशाखाचं ऊन अंगाची लाही लाही करत आहे, पण काळजी करू नका. आयुर्वेद शास्त्राने या कडक उन्हाचा सामना करण्यासाठी एक उत्तम जीवनशैली आधीच आखून दिली आहे. यालाच आपण म्हणतो ऋतुचर्या. ऋतू बदलला की वातावरणात बदल होतो, त्याचा परिणाम आपल्या शरीरातील दोषांवर म्हणजे

वात, पित्त आणि कफावर होतो. हे बदल विविध आजारांना आमंत्रण देतात. म्हणून हे बदल वेळीच ओळखून आपण आपल्या आहार विहारात योग्य ते बदल केले तर आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी होते. आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीष्म ऋतुचर्येबद्दल. पण तत्पूर्वी शरीरात काय बदल होतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ग्रीष्म हा आदान काळातील तिसरा ऋतू. आदान काळामध्ये शरीरातील ऊर्जा ही क्रमाक्रमाने कमी होत जाते. शरीरातील जलीय स्निग्धांश कमी होतो. स्निग्धांश कमी झाला की वृक्षता वाढते. त्यामुळे ग्रीष्मा अगोदर आलेल्या वसंतात जो कफ शरीरात साठवलेला असतो त्याचे प्रमाण कमी होऊन शरीरात वात साठवण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर शरीराचे बल कमी होऊ लागते. अग्निमांद्य होते म्हणजेच पचन शक्ती कमी होऊ लागते. भूक कमी लागते, रुची कमी होते. या सर्वांचा परिणाम म्हणून शरीरात ऊर्जा कमी होते. या स्थितीवर मात करण्यासाठी मग काय खावे तसेच काय करावे हे आता आपण जाणून घेऊया. भजेन मधुरम मेवान्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम, अर्थात मधुर रसाने युक्त पचायला हलके पुरेसा स्निग्धांश असलेले थंड द्रवस्वरूप अन्न प्रामुख्याने या ऋतूत सेवन केले पाहिजे. जुना तांदूळ, मूग, दूध, तूप, रसाला म्हणजे श्रीखंड, राग म्हणजे रायता, पानक म्हणजे विविध प्रकारची सरबत, पंचसार म्हणजेच मध, खजूर, मनुका, पालसा, खडीसाकर यापासून तयार केलेला पदार्थ, तुरट रसाचे ताजे तयार केलेले ताक, या ऋतूंमध्ये मिळणाऱ्या फळांच्या रसांची केलेली ताजी सरबत यांचा आहारामध्ये मुबलक प्रमाणात समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये माठ, तांदुळजा, फळभाज्या, भेंडी, पडवळ आवर्जून खाव्या. फळांमध्ये पिकलेला आंबा, द्राक्षे, डाळिंब, नारळ आवर्जून घ्यावे. फणस, करवंदे, जांभळे, चिंचा इत्यादी फळे येतात. त्यांचा योग्य प्रमाणात आहारात वापर करावा. पानकांमध्ये आम्रफल पानक म्हणजे केळीचं पन, धान्यक पानक तसेच उशिरादी पानक म्हणजे वाळ्याचे सरबत, हेमकिरण पानक, द्राक्षा पानक इत्यादी पानके घ्यावीत. फ्रीजमधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे. या ऋतूमध्ये तिखट, आंबट, खारट तसेच तेलकट तळलेले पदार्थ घेऊ नयेत. मद्य सेवन करणे टाळावे. लोणची, पापड इत्यादी तयार करण्याचा हा ऋतू असला तरी त्याचे सेवन मात्र या ऋतूत करणे योग्य नाही, कारण त्यामध्ये तिखट, हिंग, मिरे, पापडखार इत्यादी तीक्ष्ण आणि उष्ण गोष्टी असतात. वर्षा ऋतूमध्ये त्याचे सेवन केल्यास चालते, कारण या सर्व गोष्टी या अग्निवर्धन करणाऱ्या आहेत. या ऋतूमध्ये व्यायाम करणे टाळावे. परंतु ज्यांना नियमित व्यायामाची सवय आहे त्यांनी सुद्धा नेहमीपेक्षा कमी प्रमाणात व्यायाम करावा, तोही सकाळी लवकर करावा. कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावीत. सुती हलक्या रंगाचे कपडे वापरावेत. डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी तळपायांना रात्री काशाच्या वाटीने तूप लावावे. बाहेर जाताना छत्री किंवा चष्मा वापरणे इत्यादी उपाय करावेत. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो व उष्णतेमुळे थकवा येतो. म्हणूनच या ऋतूमध्ये दिवास्वाप म्हणजेच दिवसा झोपण्याची परवानगी दिली आहे. रात्री थंड ठिकाणी सैलसर कपडे घालून झोपावे. रात्री चंद्राच्या प्रकाशात थंड केलेले दूध, खडीसाकर घालून घ्यावे. तर श्रोते हो, या ग्रीष्म ऋतूमध्ये आहार विहार ठेवून पुढे येणाऱ्या आजारांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वर्षा ऋतूसाठी सज्ज होऊया. धन्यवाद.

0: आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
3: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
2: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
3: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 होत आहेत.
4: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो

आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया पहिला भाग. गेल्या काही वर्षात निसर्गात लक्षात येण्यासारखे बदल घडतायत. या सूक्ष्म बदलाशी पृथ्वीवरचे सगळेच सजीव कळत नकळत जुळवूनही घेतात. पण आजच्या काळात वातावरणात होणारा बदल प्रमाणाबाहेर गेलाय. पृथ्वीवरचं तापमान दरवर्षी वाढतच चाललंय. याला कारण बऱ्याच अंशी माणूसच जबाबदार आहे. विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात

0: आणि आता युद्ध आणि त्यातही क्षेपणास्त्रांची भर पडलेली आहे. क्षेपणास्त्रांमुळे वातावरणात तर प्रचंड बदल होत आहेत. हवेची गुणवत्ताही खूपच खालवलेली आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे वातावरणात घातक वायूंचा मोठा पट्टा तयार झालाय. सूर्यकिरण या पट्ट्यातून आत पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. यातले काही किरण परावर्तित होतातही, पण घातक वायूंच्या पट्ट्यामुळे ते परत पृथ्वीच्या वातावरणातच राहतात. त्यामुळे वातावरण जास्त गरम होत आहे. यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. जगात सर्वच ठिकाणी असं होत असल्यामुळे हेच ग्लोबल वॉर्मिंग. याशिवाय प्रचंड वारे, अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट, भूकंप, काही ठिकाणी बराच काळ टिकणारी थंडी, उन्हाळा, यामुळे निसर्गाची, सृष्टीची अपरिमित हानी होतीये. या वेगाने घडणाऱ्या बदलांशी सगळे सजीव जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्यात असलेल्या आंतरिक घड्याळामुळे. म्हणूनच प्रत्येकाचं जीवनकार्य ठराविक वेळेत आणि लयीत चालू आहे. निसर्गात कितीही बदल झाले तरी तो स्वतःत बदल घडवून आणून पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करतो. शास्त्रीय परिभाषेत याला होमिओस्टॅसिस असं म्हणतात. यामुळे सृष्टीतलं ऋतुचक्र ठराविक वेळेला, ठराविक लयीत आणि ठराविक क्रमानेच येतं. वनस्पती सृष्टीही याला अपवाद नाही. वनस्पती एका जागी स्थिर असूनही आणि त्यांना डोळे नसूनही त्यांना वातावरणात आणि ऋतूत होणारे बदल कळतात. एवढंच नव्हे तर दिवस आहे की रात्र हेही त्यांना कळतं, ते त्यांच्यात असलेल्या अंतर्गत जैविक घड्याळामुळे. इंग्रजीत याला इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात, तर शास्त्रीय परिभाषेत याला सर्कॅडियन रिदम असं नाव आहे. या घड्याळाचं कार्य सुरळीत आणि नियमित चालतं ते त्यांच्यात असलेल्या वैशिष्ट्यामुळे, वनस्पतीत असलेल्या रासायनिक घटकांमुळे आणि त्यांच्यात होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे. वनस्पतींना दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधारही ओळखता येतो. हे सर्व त्यांच्यात असलेल्या विशिष्ट प्रथिनांमुळे शक्य होतं. हिरव्या रंगाच्या वनस्पतींमध्ये फायटोक्रोम या निळ्या रंगद्रव्याच्या प्रथिनाचा रेणू या घड्याळाचं काम करतो. या प्रथिनाचे दोन प्रकार आहेत. यातलं एक प्रथिन सूर्यप्रकाशातल्या फक्त तांबड्या रंगाच्या प्रकाशलहरी शोषून घेतो. या प्रथिनाला फायटोक्रोम आर असं शास्त्रीय नाव आहे. दुसऱ्या प्रकारचं प्रथिन सूर्यप्रकाशामधल्या तांबड्या रंगाच्या पलीकडच्या प्रकाशलहरी शोषून घेतो. त्याला शास्त्रज्ञांनी फायटोक्रोम PFR असं नाव दिलंय. पहिल्या प्रथिनाचं रुपांतर दुसऱ्या प्रथिनात म्हणजे फायटोक्रोम PFR मध्ये जास्त होतं. त्यामुळे वनस्पतींना दिवस चालू असल्याचं समजतं. अंधार पडायला लागला की ही रासायनिक प्रक्रिया बरोबर उलटी चालू होते. तिचा वेगही कमी होतो आणि वनस्पतींना रात्र झाल्याचं समजतं. म्हणजेच प्रकाश नसला तरी वनस्पतींना वेळ समजते. वनस्पती फक्त दिवस रात्र ओळखत नाहीत तर रात्रीची लांबीही अचूक मोजतात. याद्वारे त्यांना ऋतू बदल आणि त्यावेळी वातावरणात होणारे बदलही ओळखता येतात. दिवस आणि रात्र झालीये हे वनस्पतींना समजतं. या प्रक्रियेला शास्त्रीय परिभाषेत फोटोपिरियोडिझम असं नाव आहे. यावरच वनस्पती फुलोरा केव्हा फुलवायचा हे ठरवतात. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉ कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा पहिला भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: आणि श्रोते हो आता ऐकूया
5: सुलभ ग्राहक सुसंवाद. लेखन प्रसाद बुरांडे.
6: सुप्रभात काका.
7: नमस्कार
6: काका. आपण बऱ्याच वेळेला पेपर मध्ये वाचतो, टीव्हीवर पाहतो की लाच घेताना अमुक अमुक अधिकाऱ्याला पकडलं, तर ते काय?
7: हो अहो, अशा कितीकांना पकडतं ते ACB म्हणजे अँटी करप्शन ब्युरो, म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग. समजा एखादा सरकारी कर्मचारी काही कामासाठी, दाखल्यासाठी अधिकृत रकमेपेक्षा ज्यादा पैसे मागत असेल तर आपण त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकतो. ACB ऑफिसला जाऊन आपण आपली ओळख सांगायची, सर्व माहिती द्यायची, केस सांगायची, आपण कुणाविरुद्ध तक्रार करणार आहे, आपल्याकडे कोण लाच मागतोय, त्या कार्यालयाचं नाव, त्या माणसाचं नाव, तो कुठं बसतो, तुमचं काय काम आहे.

0: हे सगळं सांगायचं, मग ते डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीनं सापडणारच. तुम्ही सांगितलेली सगळी माहिती खरी आहे का याची ते खात्री करतात. तुम्हाला सगळं शिकवून काही वेळा गुप्त कॅमेरा लावून तुम्हाला पैसे द्यायला पाठवतात. तुम्ही ज्यावेळी पैसे देतात त्यावेळी ते धाड टाकतात आणि त्या माणसाला रंगे हात पकडतात. एसीबी कडे तक्रार केल्यानंतर तुमचं नाव गुप्त ठेवलं जातं.
1: मग आता त्या नोटा किंवा पैसे वेगळे असतात काय?
0: अहो नोट्या वेगळ्या नसतात, पण त्याला पावडर लावलेली असते, त्यामुळे त्याला पकडणं खूप सोपं होतं. तो जाळ्यात आला आणि पैसे घेताना सापडला की मग पंचासमक्ष त्याला पकडलं जातं, त्याच्यावर खटला दाखल केला जातो आणि मग शिक्षा सुद्धा होते.
1: आता मग अशी काही जर तक्रार असेल तर आपण कुठे संपर्क करायचा?
0: हे बघा, अशी काही तक्रार असेल तर 1064 या टोल फ्री नंबरवर आपण तक्रार करू शकतो. याशिवाय ऑनलाईन पण तक्रार करता येते. पोलिसांचा एक वेगळा मोबाईल नंबर पण आहे, बऱ्याच वेळा रेडिओवर सांगतात बघा, त्याच्यावर पण तक्रार करता येते. कुठल्याही कार्यालयात जर तुमच्याकडे पैसे मागितले तर न घाबरता तुम्ही एसीबी कडे तक्रार करू शकता. आणि अशा आपल्यासारख्या तक्रार करणाऱ्या लोकांच्या मुळे लाच खाणारी माणसांची संख्या थोडी तरी कमी होईल असे वाटते.
1: खरंच.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: श्रुतीहो हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रुतीहोचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:50 लक्षकिरण सौंदर्य नजराणा, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 उमंग NCERT. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रुती हो, आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी छैल सिंग यांचा आज जन्मदिन. निसर्गकवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन. गायनाचार्य पंडित रामकृष्ण बुवा वझे यांचाही आज स्मृतिदिन. चित्रपट निर्माते गायक गुलशन कुमार यांचा आज जन्मदिन. इतिहास संशोधक शिक्षण तज्ज्ञ शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ अप्पासाहेब गणपतराव पवार यांचा आज जन्मदिन. 1962 ते 1975 या कालावधीत ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. ताराबाईकालीन कागदपत्रांचे 4 खंड त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या मराठी इंग्रजी भाषणांचा दिशा आणि ध्यास हा संग्रह प्रकाशित आहे. आणि संगीतकार नौशाद अली यांचा स्मृतिदिन. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं जी गाणी आजही अजरामर आहेत. तर हे होते आजचे काही दिनविशेष. श्रुती हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजतायत. साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आज ऐकूया संदीप फनाळे यांचा वैचारिक बंध नवे ते हवे.

नवीन, नवा, नवे हे शब्द प्रत्येकालाच आवडतात, कारण प्रत्येक नवीन गोष्ट ही आनंद देणारी असते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नव्याचं आकर्षण असतंच. प्रत्येक सकाळ ही नव्या सुरुवातीची चाहूल असते. नवं ते हवं ही भावना प्रकाशासारखी आहे, जी अंधार दूर करून आयुष्य उजळून टाकते. एकदा रस्त्यावरून जाताना एका कपड्याच्या दुकानासमोर भली मोठी गर्दी दिसली. एवढी मोठी गर्दी बघून मी चौकशी केली तर समजलं कपड्यांचा सेल लागलाय, म्हणून लोकांची गर्दी बनली आहे. पुढे जाताच पुन्हा एका स्टेशनरी समोर पुन्हा भली मोठी गर्दी दिसली. चौकशी करता

0: समजले की मुलांच्या शालेय वस्तूचा सेल आहे, ते घेण्यासाठी खूप मोठी गर्दी जमली आहे. डोक्यात विचारचक्र सुरू झालं. किती वस्तूंच्या आपण पाठीमागे लागलेलो असतो. जुनं ते सर्व फेकून द्यावं आणि नवीन ते सर्व गोळा करावं. बाजारात एखादी नवीन गोष्ट आली की ती पहिल्यांदा घेण्याचा लोकांना हव्यास असतो. इतकं नव्याच्या पाठीमागे आपण लागतो की जुन्या गोष्टींचा विसरच पडतो. आपल्याकडं कपाट भरून कपडे असले तरी मॉलमध्ये गेल्यावर नवीन ड्रेस दिसताच घेण्याचा हव्यास काही थांबत नाही. नुकताच परदेशातून आलेला माझा एक मित्र सांगत होता की परदेशात सकाळची गोष्ट संध्याकाळी मार्केटमध्ये जुनी होते म्हणे. इतकी फॅशन तिकडे बदलते. पूर्वी तर आपण आपल्या मोठ्या भावांचे छोटे झालेले कपडे सुद्धा वापरत होतो, त्यांच्या मागील वर्षाची जुनी पुस्तकं वह्या वापरत होतो. पण आजकाल सगळ्यांना नवतेच हवं. प्रत्येक वेळी नवीनच वस्तू घेण्यापेक्षा जुन्याचा पुरेपूर वापर करायला शिकणं हेही गरजेचंच आहे ना. पण हा नव्याचा हव्यास तसा नवा नाही. पुराण काळामध्ये सीतामाईजवळ वल्कलं नव्हती का? पण कांचन मृगाच्या कातड्याची नवी चोळी हवीशी वाटली आणि त्यामुळेच पुढचं रामायण घडलं. इंद्रप्रसादात राहणाऱ्या पांडवांकडे महाल नव्हता का? पण मायासुराकडून त्यांनी नवीन प्रासाद तयार करून घेतला आणि त्यामुळे दुर्योधन दुखावला गेला. एकंदरीतच काय, हा नव्याचा हव्यास माणसाचा कदाचित पुराण काळापासून चालत आलेला आहे. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला नेहमी नवं काहीतरी हवं असतं. जुनं कितीही चांगलं असलं तरी त्यात समाधान फार काळ टिकत नाही. लहान मुलांना एखादं नवीन खेळणं मिळालं की काही दिवस त्याला त्यासोबत खेळण्यात आनंद वाटतो, पण तेच खेळणं काही दिवसांनी कंटाळवाणं वाटतं आणि मग ते नव्या खेळण्याचा हट्ट करतं. मोठ्यांच्या बाबतीतही असंच असतं. नवीन मोबाईल घेतला की आनंद गगनात मावत नाही, पण काही दिवसानंतर त्याचा कंटाळा येतो. मग बाजारात आलेल्या नवीन मोबाईलचा शोध सुरू होतो. नवीन कपडे, नवीन गाडी, नवीन घर, नवीन गोष्टी, नवीन कल्पना आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करतात. नवेपणा हा निसर्गाचाच धर्म आहे. नाविन्य नसेल तर जीवनात आनंद निर्माणच होणार नाही. तोचपणा, कंटाळवाणं आणि मग रटाळ जीवन बनलं असतं. नाविन्यतेमुळेच जगात प्रगती घडते. नाविन्यतेचा विचारच आपण केला नसता तर आजही आपण आधी मानवासारखेच राहिलो असतो. परंतु नवते हवं या विचाराचा अतिरेक झाला तर तोही आपल्याला घातक ठरू शकतो हेही विसरून चालणार नाही. माणसाची नव्याची हाव कधी संपतच नाही. हाव किंवा हावरटपणा नेहमी वाईटच असतो ना. काही वेळा मनावर नियंत्रण असणं हेही आवश्यकच असतं. जुनं आणि नवं याचा समतोल राखणं खरं तर गरजेचं असतं. प्रत्येक नवीन वस्तू घेताना किंवा नवीन गोष्ट स्वीकारताना विचार करणं आवश्यक आहे. अंधानुकरण करणं टाळलं पाहिजे. काही वेळा फक्त नवं आहे म्हणून ती गोष्ट स्वीकारण्यापेक्षा जीवनासाठी ती उपयुक्त आहे का, योग्य आहे का हे पाहणं आवश्यक आहे. विवेक बुद्धीनं निवड करणं गरजेचं आहे. नव्याच्या मागे लागून आपल्या जुन्या परंपरा, संस्कार, मूल्य, संस्कृती आणि आपली जुनी माणसं यांचा विसर पडू न देणं हेच खरं तर शहाणपण आहे.
1: नवे ते हवे, संदीप फनाळे यांचा वैचारिक बंध आत्ताच आपण ऐकलात. हा होता कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: स्फूर्ती दही वाटीभर
3: थंडावा पोटभर,
2: उन्हाळा असो वा उपवास,
3: स्फूर्ती दही एकदम खास.
4: स्फूर्ती.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आज सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या 90वीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. यानंतर तो अल्पावधीतच म्हणजे सकाळच्या 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
0: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
2: सखी विश्व.

आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पीएमआरडीच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल केरळम तमिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी विदिशा नियोग यांचा पराभव केला. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघूस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातील 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम आणि लच्छिया जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राज्यात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,969 मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपनं राहुरीत मोठा जल्लोष केला. 2026 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम स्मरणात राहतील. भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय अर्थात जनशक्तीचा विजय झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या भरघोस यशाबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपचं अभिनंदन केलं आहे. भाजप खासदार विनोद तावडे यांनीही पश्चिम बंगाल निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत दिले. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या टेकवारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान आराखडा राबवला जात आहे. सर्वसामान्य माणूस

0: हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेकवारी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात आयोजित टेकवारी द्वितीय अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: 1999 ते 2000 सालात प्रमोद महाजनांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य होतं की साक्षरता म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतं तो आताच्या जमान्यात साक्षर नाही, ज्याला इंटरनेट समजतं तो आताच्या जमान्यात साक्षर आहे. आता ही भूमिका बदललेली आहे, इंटरनेट जुनं झालेलं आहे. आता ज्याला एआय समजतो, एआय वापरता येतो तो साक्षर, असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. आणि आज तर आपली कॉम्पिटिशन वासुदेवशी आहे. याचं कारण एआय एजंट हे एफिशियंट आहेत, एआय एजंट हे इक्विटी सांभाळणारे आहेत, एआय एजंट सर्व भाषा बोलणारे आहेत, एआय एजंट नॉन डिस्क्रिमिनेटरी आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पर्धा करायची आहे.
0: पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणानं संरचनात्मक आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, तसंच येत्या 6 महिन्यात हा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत प्राधिकरणाच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले. यावेळी पीएमआरडीएच्या सन 2026-27 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. 3 मे रोजी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोला, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि नगर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड हेल्पलाईन कक्ष यांचा सक्रिय सहभाग होता. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या टाकळी राजापूरमध्ये एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 गायी हुरपळून मृत्यूमुखी पडल्या तर 1 म्हैस आणि 1 गाय गंभीररित्या भाजली आहे. पुण्यातील नसरापूर इथं चिमुकलीच्या बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं काल नांदेडमध्ये करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. योगासन भारतच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवड चाचणीत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबादमध्ये योगासन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरीत झालेल्या 72व्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मानाचा भारत श्री किताब महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल यानं पटकावला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पीएमआरडीच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
3: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
3: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244421.
5: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
5: काय
6: अगं, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा

0: त्रास कमी, चवीची हमी,
1: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
2: श्रोते हो, आजचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका। सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:50 लक्ष किरण सौंदर्य नजराणा, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 उमंग NCERT। हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।
3: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही।
4: काळजी करू नकोस, थंड हो।
3: कसं काय?
4: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात।
3: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
4: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध।
3: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात।
2: श्रुती हो, आज आहे बालकवी ठोंबरे यांचा स्मृतिदिन। त्यांची एक रचना ऐकूया।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: आणि विविधतेने नटलेल्या देशात जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणीची प्रक्रिया नसून ती देशाच्या सामाजिक आर्थिक आणि विकासात्मक धोरणांना दिशा देणारी एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया आहे. जनगणनेच्या माध्यमातून नागरिकांची अचूक माहिती संकलित करून शासन विविध योजना आखते आणि अंमलात आणते. तर याचविषयी दिलखुलास कार्यक्रमात बोलण्याकरता आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्राच्या जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांना. पायसर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचं की 1 मे पासून आपण जनगणनेची प्रक्रिया सुरू करतोय, तर या जनगणनेच्या प्रक्रियेतलं प्रारूप नेमकं कसं आहे, ही प्रक्रिया कशी पार पाडली जाणार?
2: सगळ्यात महत्वाचं आपण हे समजून घेऊया की संपूर्ण भारतामध्ये ही प्रक्रिया जनगणना 2027 ची प्रक्रिया ही एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार आपण केला तर महाराष्ट्र राज्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक तारीख आपल्याला उपलब्ध झालेली आहे. जनगणनेचा पहिला टप्पा हा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पार पडणार आहे. पण जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच आपल्याला स्वगणनेचा एक विकल्प किंवा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि तो महाराष्ट्र दिनाच्या एक ऐतिहासिक दिवशी आपण त्याची सुरुवात करत आहोत महाराष्ट्रात. तर 1 मे 2026 पासून महाराष्ट्रातील सर्व जनतेला स्वतःची स्वगणना करण्याचा पर्याय हा जनगणनेच्या 155 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जनगणनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यात करत आहोत. आणि त्याच्या जर एका प्रारूप आराखड्याबद्दल बोलायचं झालं तर जनगणनेचे एकूण 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण घर यादी व घरांची गणना करतो. यामध्ये प्रामुख्याने ज्या इमारती आहेत किंवा गणना घर आहेत आणि कुटुंब आहेत यांना एक आपण क्रमबद्ध पद्धतीने क्रमांक देतो. ह्याचा हा उद्देश हा असतो की आपली जी मुख्य गणना होणार आहे 2027 मध्ये जी प्रस्तावित आहे त्या गणनेसाठी एक बिनचूक आणि तंतोतंत चौकट म्हणजे अनएम्बिग्युअस फ्रेम तयार करणं. यामध्ये कुठलीही इमारत किंवा कुठलंही गणना घर किंवा कुठलंही कुटुंब सुटू नये याची आपण यामध्ये संपूर्ण काळजी घेतो. आणि त्याच अनुषंगाने काही इमारतींबाबतची माहिती, कुटुंबांना उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती किंवा कुटुंबाने धारण केलेल्या मालमत्तांची माहिती अशी थोडी अनुषंगिक माहिती आपण ह्या पहिल्या टप्प्यात घेतो. हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आपला प्रमुख जो जनगणनेचा टप्पा आहे हा 2027 मध्ये प्रस्तावित आहे आणि त्यासाठीची अधिसूचना केंद्र शासन स्वतंत्ररित्या जाहीर करेल असं प्रस्तावित आहे.
1: बिलकुल, कारण हा सगळा एकूण प्रारूप आराखडा पाहिल्यानंतर ह्याच्यातली प्रमुख वैशिष्ट्य काय सांगता येतील की जनगणनेमधली प्रमुख वैशिष्ट्य यावेळी काय असतील?
2: पहिल्यांदा आपण हे विचारात घेऊया की 2027 ची जी जनगणना आहे ही संपूर्ण डिजिटल पद्धतीने असणार. म्हणजे स्वगणनेचा हा जो पर्याय आपण सर्व जनतेला उपलब्ध करून देत आहोत यासाठी एक स्वतंत्र असं पोर्टल भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त या कार्यालयाने तयार केलेलं आहे. ते https://sec.census.gov.in या नावाच्या लिंकवरती आपल्याला ते पोर्टल उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर ह्या पोर्टलमध्ये आपल्याला लॉग इन करण्याची सुविधा ही 1 मे पासून सुरू होणार आहे आणि ती 15 दिवस, पुढील 15 दिवस म्हणजे 15 मे पर्यंत आपल्याला उपलब्ध असणार आहे.
1: बरोबर.
2: तर सगळी स्वतःची माहिती कुटुंब सगळे स्वतः भरू शकतील ह्यासाठी ही एक पहिली डिजिटल क्रांती आपण म्हणूया. त्यानंतर 2011 जनगणनेपर्यंत प्रगणक आपले जे घरोघरी भेटी द्यायचे क्षेत्र कार्यासाठी तेव्हा ते आपल्या शेड्युल्सवरती म्हणजे पत्रकांमध्ये माहिती संकलित करायचे. पण आता 2027 जनगणनेमध्ये ही सर्व माहिती मोबाईल ॲप्लिकेशन्सच्या द्वारे म्हणजे प्रगणक स्वतःचा मोबाईल फोन वापरणार आहेत किंवा मोबाईल डिव्हाइस वापरणार आहेत ज्याला आपण BYOD म्हणतो, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस या संकल्पनेतून, आणि तो अँड्रॉइड असेल फोन किंवा iOS प्रणालीवरती आधारित असेल, या दोन्हीसाठी स्वतंत्र अशा आम्ही मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार केलेले आहेत. तर प्रगणक घरोघरी व्हिजिट करून लोकांकडून ही माहिती संकलित करतील. ही संपूर्णतः डिजिटल स्वरूपात असेल. क्षेत्र कार्यासाठी पण आमचे अनेक अधिकारी कार्यरत असतात जे त्यांच्या अधिकार क्षेत्रात काम करत असतात. मग ते

0: संबंधित जिल्हे असतील, तालुके असतील किंवा गाव पातळीवरचे अधिकारी असतील. शहरांसाठी बोलायचं झालं तर संवैधानिक शहरं आहेत, त्यांचे वॉर्ड आहेत, असे अनेक अधिकारी जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. तर त्यांच्यासाठी एक सर्वंकष आणि एकात्मिक पोर्टल जे सेन्सस मॅनेजमेंट मॉनिटरिंग सिस्टीम या नावाचं पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून ह्या संपूर्ण जनगणनेचं एक सनियंत्रण हे सर्व क्षेत्रीय अधिकारी करणार आहेत. आणि जनगणना ही एवढी मोठी प्रशासकीय प्रक्रिया आहे, संपूर्ण भारताचे आपण जर विचार केला तर संपूर्ण राज्य म्हणजे 36 राज्य, जवळजवळ 780 पर्यंतचे जिल्हे आणि अनेक तहसील झाले, शहरं झाली, ह्यांची विभागणी एका प्रगणकाला छोटे छोटे घर यादी गट तयार करण्याला आपण करत असतो.
1: बरं,
0: एका प्रगणकाला साधारणतः एका महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 800 लोकसंख्या किंवा 300 गणनाघरांची गणना करणं शक्य व्हावं या दृष्टीने तो एक प्रयास असतो. तर हे घर यादी गट आपण मागच्या जनगणनेपर्यंत हे ऑफिसमध्ये बसून हाताने तयार करायचो. तर ह्यावेळेला क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपण ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे की ते HLBC पोर्टलवरती हे घर यादी गट तयार करू शकतील, जेणेकरून ते त्यांच्या डेस्कटॉपवर हे बघू शकतात की संपूर्ण क्षेत्र, त्यांच्या अधिकार क्षेत्रातील संपूर्ण क्षेत्र छोट्या छोट्या गटात विभागलं गेलेलं आहे की नाही. पर असे गट तयार करताना कुठलाही जे क्षेत्र आहे किंवा कुठलाही एरिया जो आहे ते तिथं वगळलं गेलेलं नाही आहे किंवा कुठलंही क्षेत्र दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी समावेश केलेला नाही आहे, अशा पद्धतीने म्हणजे नो ओमिशन नो डुप्लिकेशन या प्रिन्सिपलनी ते आपण छोटे छोटे घर यादी गट तयार करत आहोत. तर असे चार प्रमुख आपण संपूर्ण जनगणनेच्या या डिजिटल क्रांतीमध्ये उत्क्रांतीमध्ये पर्याय उपलब्ध करून दिलेले.
1: बिलकुल, तर हे सगळे जेव्हा माहिती आपण संकलित करतो किंवा या वैविध्याने ती माहिती आपल्याकडे येत राहते, मग ते समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे, प्रत्येक गोष्टीची आहे, प्रत्येक धोरणांमधल्या स्थित्यंतराची आहे, विकासातल्या टप्प्यांची आहे, हे सगळं समजायला आपल्याला सोपं जातं. तर विकासामध्ये जनगणनेतली ही सगळी प्रक्रिया काय प्रमुख भूमिका बजावते असं वाटतं?
0: तुम्ही बघाल तर संपूर्ण नियोजनाचा जो पाया आहे, केंद्र शासनाच्या योजना असतील, राज्य शासनाच्या योजना असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना असतील, ह्या सर्व योजनांसाठी जी पायाभूत आकडेवारी आहे ही आपल्याला जनगणनेमार्फतच मिळते. कारण ग्रामीण भागासाठी विचार करायचा झाला तर गाव पातळीवरती संपूर्ण त्या गावाची लोकसंख्या काय, 0 ते 6 या वयोगटातल्या बालकांची संख्या काय, स्त्री पुरुष वर्गीकरण असेल किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि एकूण या पद्धतीचं वर्गीकरण असेल, ही आकडेवारी आपल्याला नियोजनासाठी आवश्यक असते. तसंच शहरी भागासाठी आपल्या संवैधानिक शहरं असतील किंवा जनगणना शहरं असतील आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे जे आकडेवारीचं वर्गीकरण आहे, ही आकडेवारी केंद्र शासनाचे सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत किंवा विविध विभाग आहेत, तसेच राज्य शासनाचे विविध विभाग आहेत, हे लोककल्याणकारी योजनांची जेव्हा आखणी करतात त्याच्यासाठी ही आकडेवारी त्यांना अत्यंत उपयोगी असते. या व्यतिरिक्त मतदारसंघांची पुनर्रचना असेल किंवा पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे किंवा उज्ज्वला योजने म्हणजे स्वच्छ इंधनाची उपलब्धता करून द्यायची आहे, अशा किंवा गृहनिर्माण धोरणं असतील ती आखायची असतील, तर ह्यासाठी जनगणनेची जी आकडेवारी असते ही मूलभूत आणि पायाभूत आकडेवारी अशी मानली जाते. तर कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची जी आकडेवारी आहे ती जनगणनेची असते. एक त्याचं एक आपण हे बघूया, वैशिष्ट्य बघूया. आपण जनगणना म्हणजे लोकांची गणना म्हणतो, पण आपण दोन टप्प्यात जेव्हा जनगणना करतो तेव्हा पहिल्या टप्प्यात घर यादी व घरांची गणना करतो, तर त्याच्यातून आपल्याला गृहनिर्माणाची काय स्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता काय आहे, सांडपाण्याची सोय काय आहे, शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचे प्रकार किंवा म्हणजे आपल्याला स्नानगृहाची उपलब्धता, त्याचे प्रकार, घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी स्वतंत्र किचन आहे की नाही, आणि किचन जर स्वतंत्र असेल तर मग त्यामध्ये तुम्ही कुठलं इंधन वापरता, अशा पद्धतीची आकडेवारी आपण संकलित करतो जी आपल्या दैनंदिन मूलभूत गरजांशी संबंधित असते आणि त्यासाठी ही आकडेवारी खूपच आवश्यक असते. आता जनगणनेला असं म्हटलं जातं की त्या संदर्भ दिनांकाला किंवा त्या रेफरन्स डेटला हा आकडेवारीचा एक फोटो आहे.
1: बरं,
0: म्हणजे त्या

0: त्यावेळेला लोकसंख्येची जी संरचना आहे, वयोगटनिहाय असेल, स्त्री पुरुष प्रमाण असेल, तर त्याचा तो एक फोटो आहे. पण त्याचं वैशिष्ट्य आहे की तो फोटो आपण ह्या वेळेला समजा 1 मार्च 2027 हा जर संदर्भ दिनांक असेल तर त्या दिवशी ती आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येईल. पण नेक्स्ट मोमेंटला त्यामध्ये बदल होत असतो, कारण जन्म असेल, मृत्यू असेल किंवा स्थलांतर असेल, तर त्यामुळे जनगणनेची आकडेवारी ही कायम बदलत राहते. पण भारतासारख्या एवढ्या मोठ्या विशाल देशाला आपल्याला जनगणना करणं हे एक मोठं आव्हान असतं, आणि त्याची आकडेवारी संकलित करून ती संस्कृत करून त्याचं प्रकाशन करणं हे पण तेवढंच मोठं आव्हान असतं, आणि त्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपली.
1: एवढी विस्तृत माहिती सांगता तेवढं कळतंय की तो किती सविस्तरपणे तुम्हाला सगळी गोष्टी जमा कराव्या लागत असतील.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून अजूनही जनगणनेविषयीची माहिती पायसरांकडून आपल्याला जाणून घ्यायची आहे, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद त्यांच्यासोबत पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KB अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
3: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 7:40 झाली आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार.
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
6: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर

0: आमची पुढची पिढी या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
0: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. 7:45 होत आहेत. अजून एक प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूया.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात मी सगळ्यांचं स्वागत करते. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
7: नमस्कार.
6: आजही आपल्याकडे श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे. तेजस असं त्यांचं नाव आहे. वय 24. ते सांगतात, माझं कॉम्प्युटर समोरचं बैठक काम आहे. गेल्या वर्षभर मला फंगल इन्फेक्शनचा खूप त्रास होतोय. कमरेभोवती आणि सीट वरती चट्टे येतात त्या ठिकाणी खाज सुद्धा खूप जास्त असते. क्रीम लावलं की तात्पुरतं बरं वाटतं, पण मग पुन्हा हा सगळा त्रास सुरू होतो. तर हे कायमस्वरूपी बरं होऊ

0: शकतं का?
1: नमस्कार तेजस, ज्याप्रमाणे तू आता वर्णन केलं आहेस त्यानुसार ही सगळी लक्षणं ही गजकरणाप्रमाणे वाटत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ओलसर कपडे घातल्यामुळं किंवा सतत घाम येऊन कपडे जर ओलसर राहत असतील किंवा दमट राहत असतील तर त्यामुळे हा त्रास वाढत असतो. शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असणं, आंघोळीनंतर अंग पूर्ण कोरडे न करताच कपडे घालणं, यामुळे गजकरण हा होऊ शकतो. शिवाय हा एक संसर्गजन्य त्वचारोग आहे, त्यामुळे अशा व्यक्तींनी वापरलेले कपडे वापरणं, टॉवेल वापरणं यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार ददरू आणि पामा नावाचे जे त्वचारोग सांगितले आहेत त्याचं वर्णन याप्रमाणे असतं. शरीरातील उष्णता खूप वाढल्यानं पित्त आणि रक्त दूषित झाल्यामुळे हे त्रास वारंवार होत राहतात. म्हणून क्रीम लावल्यामुळे तात्पुरता उपशम मिळतो पण पुन्हा हा आजार बळावतो. दही, पोहे, शेंगदाणे खूप खाणं, शिकरण, मिल्कशेक सारखे पदार्थ, चहा, चपाती, दूध, भात किंवा मांसाहार करून लगेच दुग्धजन्य पदार्थ किंवा डिझर्ट खाणं, असा विरुद्ध आहार जर नेहमी करत राहिलं तर हा त्रास ट्रिगर होत राहतो. ज्या ठिकाणी घाम येऊन वाळत नाही किंवा नेहमी वस्त्राने आच्छादलेला जो भाग असतो त्या ठिकाणी गजकरण होतं. त्याच्यामध्ये बारीक मोहरी एवढ्या पुळ्या पहिल्यांदा येतात, त्यानंतर ते हळूहळू त्याचे काठ पसरत जाऊन त्या ठिकाणी खूप खाज येणं, आग होणं, लस वाहणं, रात्री झोपताना खूप खाज सुटणं किंवा खाजेमुळे रात्रभर झोप न लागणं अशी लक्षणं यामध्ये असतात. जनरली जांघेमध्ये, सीटवरती, कमरेभोवती याचे पॅचेस तयार होऊन ते हळूहळू पसरत जातात. मोठे लालसर किंवा काळसर तपकिरी रंगाचे होतात. खाण्यापिण्याचं पथ्य जरा पाळून पोटातून रक्तशुद्धीकर आणि त्वचारोगाची औषधे गेली तर हा आजार मुळापासून बरा नक्कीच होऊ शकतो.
0: श्रोते हो, अशा प्रकारचे त्वचेचे विकार तुम्हालाही जाणवत असतील किंवा त्याचा त्रास होत असेल तर त्याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308-8308-54. डॉक्टर निखिल, सोरायसिसची लक्षणं काय असतात आणि काय काळजी घ्यावी?
1: सोरायसिस हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे ज्याच्यामध्ये त्वचेच्या पेशींची वाढ ही जलद गतीने होते, त्यामुळे त्वचेवरती पापुद्रे येणं, खाज येणं, उंचवटे येणं, दाह, लालसरपणा किंवा खाज येणं अशा प्रकारची लक्षणं असतात. आयुर्वेदानुसार बघायला गेलं तर वात पित्तज, वात कफज किंवा पित्त कफज अशा प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. सोरियासिस मध्ये जनरली त्वचेवरती पांढऱ्या लालसर रंगाचे जाड चट्टे येणं, त्याच्या खपल्या किंवा स्केल्स पडणं, त्वचा खूप कोरडी पडणं, त्या ठिकाणी छोटे छोटे पुरळ येणं किंवा त्याचे चट्ट्यामध्ये रुपांतर होणं, त्यामधून लस वाहणं, टोचल्याप्रमाणे वाटणं किंवा आग होणं अशा प्रकारची लक्षणं असतात. याची सुरुवात होताना बऱ्याचदा डोक्यामध्ये खूप कोंडा होतो, त्याचे फ्लेक्स निघतात, कानाच्या मागे कोरडेपणा येणं, कोपराच्या ठिकाणी कोरडेपणा येणं आणि मग त्या ठिकाणी लालसर पॅच तयार होऊन त्याचे पापुद्रे निघणं अशा प्रकारची लक्षणं ही असतात. तळ हा तळ पायाच्या सोरियासिस असेल तर त्यामध्ये हातापायाची त्वचा कोरडी पडणं, त्यांना भेगा पडणं, त्या ठिकाणी तीव्र आग, खाज येणं, त्वचेचे पापुद्रे निघणं किंवा भेगांमधून रक्तस्राव होणं, वेदना होणं किंवा हातापायाची नखं काळवणं किंवा नखं वेडीवाकडी होणं अशा प्रकारची लक्षणं ही असतात. सोरियासिस हा कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. आजार जर वर्षानुवर्ष असेल तर त्याचा परिणाम रुग्णाच्या मनावरती आणि सामाजिक जीवनावरती बऱ्याचदा होत असतो. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे विरुद्ध अन्न करणं, अवेळी जेवण करणं, फार तिखट मसालेदार चटपटीत आहार नेहमी खाणं, रात्री खूप वेळ जागरण करणं किंवा खूप जास्त वाहन प्रवास करणं, फार स्ट्रेस घेणं किंवा तणावपूर्ण जीवन जगणं, ब्रेड, बिस्किट किंवा इतर बेकरीचे पदार्थ हे नेहमी खाणं, हे पदार्थ जर टाळले तर सोरियासिस हा लवकरात लवकर बरा होण्यासाठी मदत होते.
0: श्रोते हो, अशा प्रकारचे त्वचा विकार तुम्हालाही त्रास देत असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308-8308-54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम. श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94 22 95 22 95.
4: श्रोते हो, आजचा आपला विषय आहे सौंदर्याला बाधक ठरणारं आणि नकोस वाटणारं गोंदण. आणि आज गोंदण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत कोल्हापुरातील नामवंत कॉस्मेटिक आणि लेसर सर्जन डॉक्टर उद्धव पाटील. सर, मला सुरुवातीला असं सांगा की गोंदण हा नेमका काय प्रकार आहे आणि एकदा का गोंदवून घेतलं की जन्मभर तसंच राहतं असं का?

0: गोंधण हा शरीर सुशोभित करण्याचा एक प्रकार आहे. अणुकुजीदार सुयांच्या सहाय्यानं कार्बन कण, विशिष्ट रंगाची शाई, निरनिराळी रासायनिक द्रव्य टोचून त्वचेखाली सोडली जातात. सुया आत जाणारा मार्ग भरून आल्यानंतर हे रंगीत कण त्वचेच्या खाली कायमचे रुतून बसतात.
1: हो का?
0: हे रंग कण पेशींच्या मानाने आकाराने मोठे असतात आणि म्हणून त्वचेतील पेशी त्यांना काढून टाकू शकत नाहीत आणि म्हणूनच गोंधण जन्मभर आहे तसंच राहतं.
1: गोंधण काढून

0: त्वचेतील पेशी त्यांना काढून टाकू शकत नाहीत आणि म्हणूनच गोंधण जन्मभर आहे तसंच राहतं.
1: गोंधण काढून टाकण्यासाठी काही जणी विशेषतः खेड्यातील स्त्रिया घरगुती उपाय करतात. पाटील सर, हे कितपत योग्य आहे?
0: हा घरगुती उपाय म्हणजे गोंधणाच्या जागी चुना, पापडखार आणि कधी कधी तर त्यात वॉशिंग पावडर सुद्धा मिसळून लावतात. हे एक प्रकारचं केमिकल बर्न आहे. त्या ठिकाणी चक्क भाजतं, फोड येतो आणि वरवरची जखम होऊन ती भरते. जखम भरल्यानं व्रण तयार होतो आणि आतील गोंधण दिसत नाही किंवा फिकट दिसतं.
1: बरं,
0: गोंधण परवडलं पण व्रण नको असं म्हणायची पाळी येते. आता तर गोंधण आणि त्वचेवरचा व्रण दोन्हीची ट्रीटमेंट घ्यावी लागते. हे थोडस क्लिष्ट पण होतं आणि खर्चिक सुद्धा.
1: थोडक्यात गोंधण काढून टाकण्याचा हा घरगुती पर्याय आत्मघातकीच म्हणावा लागेल.
0: अगदी बरोबर.
1: पण डॉक्टर उद्धव पाटील सर, प्लास्टिक सर्जरीनं गोंधण नाही काढून टाकता येत?
0: हे पहा, कायमस्वरूपी राहावं म्हणून तर लोक गोंधवून घेतात. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या की गोंधण काढून टाकणं ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही. लेसर उपचार उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही प्लास्टिक सर्जरी करून गोंधलेली त्वचाच काढून टाकायचो.
1: हो का?
0: जर गोंधण लहान असेल तर ती जखम टाके घालून बंद केली जायची. मध्यम आकाराचं गोंधण काढल्यावर मात्र दुसरीकडची त्वचा तिथे रोपण करावी लागायची आणि ते एखादं ठिगळ लावल्यासारखं दिसत होतं. मोठ्या आकाराच्या गोंधणांना तर समाधानकारक पर्यायच उपलब्ध नव्हता.
1: पण आता मात्र गोंधण कितीही मोठं असलं, अगदी अंगभर गोंधवलं असलं तरी ते लेसरच्या प्रगत तंत्रज्ञानानं काढता येतं.
0: फक्त मोठंच नव्हे तर कोणत्याही रंगाचं जरी गोंधण असलं तरी नॅनो तंत्रज्ञानाच्या या नवीन लेझर मशीननं ते पूर्णपणे काढता येतं.
1: गोंधवून घेतलं की ते म्हणे जन्मभर तसंच राहतं?
2: त्यासाठी लक्ष किरणनं आणले इटलीहून खास लेसर मशीन.
3: दोन चारदा लेसर उपचार घेतले की गोंधण गायब, त्वचा अगदी पूर्वी सारखी. मग करा फोन 2564-1944.
4: लक्ष किरण, तुमचा सौंदर्य साथी.
1: आम्ही तर सहसा गडद हिरव्या रंगाचीच गोंधण पाहतो, पण मग लेसरनी कोण कोणत्या रंगाची गोंधण जाऊ शकतात?
0: बरोबर आहे तुझं म्हणणं. आपल्याकडे गडद हिरवा रंग, ज्याला थोडीशी करडी छटा असते, स्लेट कलर म्हणूया भारतर, हाच सर्वात जास्त आढळतो. कारण यात्रेत, जत्रेत आणि घरोघरी फिरून गोंधवणारे सहसा कार्बन शाईच वापरतात.
1: हो का?
0: प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट मात्र काळा, निळा, हिरवा, तांबडा आणि पिवळा असे निरनिराळे रंग वापरून डेकोरेटिव्ह डिझाईन्स काढतात.
1: मग ही सर्व रंगीत गोंधण एकाच लेसर मशीननी काढता येतात का हो?
0: अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञानाच्या Q+B या इटालियन लेझर मशीननं कोणत्याही रंगाचं गोंधण निघू शकतं. कारण या एका मशीनमध्ये 1664 आणि 532 नॅनोमीटर या दोन निरनिराळ्या तरंग लहरी निर्माण करण्याची क्षमता आहे.
1: पण या दोन तरंग लांबीचे लक्ष किरण कशासाठी लागतात?
0: ठराविक रंगात ठराविक लेझर किरण शोषले जातात. म्हणून गडद हिरवा, काळा आणि निळ्या रंगाच्या गोंधणासाठी 1664 आणि लाल पिवळ्या रंगासाठी 532 नॅनोमीटरचा लेझर आम्ही वापरतो.
1: गोंधवून घेतलं की ते म्हणे जन्मभर तसंच राहतं?
2: त्यासाठी लक्ष किरणनं आणले इटलीहून खास लेसर मशीन.
3: दोन चारदा लेसर उपचार घेतले की गोंधण गायब, त्वचा अगदी पूर्वी सारखी. मग करा फोन 2564-1944.
4: लक्ष किरण, तुमचा सौंदर्य साथी.
5: छोटासा छोटीशी आशा, मस्ती भरे मन की भोलीशी आशा.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-22-95-22-95.
7: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात बालकवी ठोंबरे यांची ही रचना. संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, शहरवासियांच्या महापालिकेमधील कामातील अडचणी जलदगतीने सोडवण्यासाठी आज जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात जनता दरबार घेतला जाईल. संबंधितांनी सकाळी 11 ते 12 या वेळेत अर्ज सादर करायचे आहेत. महापौर रूपाराणी निकम प्रत्यक्ष तक्रारी ऐकणार आहेत. तक्रारी लेखी स्वरूपात कागदपत्रांसह सादर कराव्यात असं आवाहन महापालिकेनं केलेलं आहे. श्रुतीहू

कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान हे अनुदान घेत असलेल्या लाभार्थींना कळवण्यात येत आहे की आपले हयातीचे दाखले दिनांक 31 मे 2026 पूर्वी स्वीकारण्याचं शासनानं निर्देश दिलेले आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. तरी सर्व लाभार्थ्यांनी माहे 31 मे 2026 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय शासकीय विश्रामगृह जवळ लाईन बाजार रोड कसबा बावडा कोल्हापूर येथे प्रत्यक्ष हयातीच्या दाखल्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकाचं पहिलं पान आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेल्या ओळखपत्राची छायांकित प्रत जमा करावी. तसंच हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 0231-2-66-58-12 फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-66-58-12 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी केलं आहे.

श्रुती हो शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध पदवी, पदव्युत्तर आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 10 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण केंद्रांशी किंवा जवळच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ कृष्णा पाटील यांनी केलं आहे.

आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा. श्रुती हो, आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय रात्री 10:10 होणार आहे.

आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रुते हो, पुन्हा बातम्यांकडे वळूया. कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार अनुदान आणि सुवर्ण महोत्सवी अनुदान घेत असलेल्या या लाभार्थ्यांना कळवण्यात येतंय की आपले हयातीचे दाखले माहे मे 2026 अखेरपर्यंत स्वीकारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. तरी सर्व लाभार्थ्यांनी माहे 31 मे 2026 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय शासकीय विश्रामगृह जवळ लाईन बाजार रोड कसबा बाबडा कोल्हापूर येथे प्रत्यक्ष जमा करावेत. तसेच हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 02312658512 नंबर पुन्हा एकदा ऐका, 02312658512 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन लेफ्टनंट कर्नल राहुल वैद्यनाथ माने निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी केलंय. श्रुती हो, कडक उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने 1 मे पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. पण दिवसाआड पाणीपुरवठ्याची पद्धत नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अखेर बदलला आहे. तेव्हा श्रुते हो, आजपासून पुन्हा रोज पाणी येणार आहे.

0: बातमी केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय, तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला. आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे, तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा

भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधल्या फलता मतदारसंघात 21 मेला फेरमतदान आणि 24 तारखेला मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातल्या 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छा जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात 12 विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,969 मतांनी विजयी झाले आहेत. तसंच राज्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कडिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकांमधल्या भाजपचा विजय हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं सांगत पश्चिम बंगाल आसाम पुदुच्चेरी तामिळनाडू आणि केरळमधील जनता तसंच पक्ष कार्यकर्त्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते काल संध्याकाळी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात निवडणूक निकालानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. मतदानाची विक्रमी नोंद झाल्याचं नमूद करत निवडणुकांचे सुरळीत आयोजन केल्याबद्दल भारताच्या निवडणूक आयोगाचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं मतदान कर्मचाऱ्यांचं आणि सुरक्षा दलांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. बंगालमधला भाजपचा ऐतिहासिक विजय हा पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा त्याग संघर्ष आणि हौतात्म्याचा परिणाम आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत निर्णायक जनादेश दिल्याबद्दल केरळच्या जनतेचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील संदेशात राहुल गांधी यांनी युडीएफच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अत्यंत चिकाटीनं लढवलेल्या आणि उत्तम प्रकारे राबवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल अभिनंदन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव केल्याच्या 81व्या वर्षानिमित्त रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं येत्या 8 आणि 9 मे रोजी विजय दिनानिमित्त युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र युक्रेननं या विजय दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर ते प्रत्युत्तर देतील असा इशाराही रशियानं दिला आहे. यंदाच्या विजय दिन सोहळ्यानिमित्त आयोजित लष्करी संचलनामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रणगाडे क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांचा समावेश करण्यात येणार नाही. पश्चिम आशियातल्या युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणमधून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर काल मोठी आग लागली. गेल्या महिन्यात शस्त्रसंधी लागू झाल्यापासून संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर लक्षणीय नुकसान करणारा हा पहिलाच हल्ला आहे. आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण पथकं तत्काळ तैनात करण्यात आली. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुजेरा हे एक बंदर शहर असून समुद्रधुनीचा वापर न करता तेल निर्यात करण्याच्या संयुक्त अरब अमिरातीच्या क्षमतेसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. भारत आणि जमैका हे दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी ते एकमेकांच्या जवळ आहेत आणि ग्लोबल साऊथमधील अभिमानास्पद अशी ही विकसनशील राष्ट्र आहेत असं मत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त

0: केलं. ते काल जमैकामधल्या सबिना पार्क क्रिकेट स्टेडियमवर नवीन डिजिटल स्कोरबोर्डच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. आनंदोत्सवाच्या खेळाच्या आणि कठीण प्रसंगी देखील भारत जमैकाच्या पाठीशी उभा राहिला आहे असंही जयशंकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणं, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवणं आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणं या उद्देशानं ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होऊन काल तो 77,269 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 122 अंकांनी वाढून 24,119 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील व्यापक बाजारपेठही सकारात्मक पातळीवर बंद झाली. तत्पूर्वी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल यामुळे बाजाराची सुरुवात तेजीनं झाली होती, मात्र सत्राच्या उत्तरार्ध झालेल्या नफा वसुलीमुळे निर्देशांकांनी आपली सुरुवातीची वाढ गमावली आणि अखेरीस बाजार मध्यम स्वरूपाच्या सकारात्मक पातळीवर बंद झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम तसंच तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गांगेय पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये आज दिवसभरात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचीही शक्यता आहे, तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युडीएफचा विजय, तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:40 होत आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: समझते खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपलं जीवन सर्वांगानं सुखी समाधानी आणि शांतीचं करायचं

असेल तर जीवनात परमार्थाचा उपयोग व्यवस्थित करता आला पाहिजे. परमार्थ हे एक शास्त्र आहे, विद्या आहे, कला आहे. परमार्थ विशिष्ट नियमांवर अधिष्ठित आहे म्हणून ते शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास केल्यावर तीच विद्या होते आणि जीवनात तिचा वापर केल्यावर ती कला होते. कला म्हणजे कौशल्य. जीवनविद्या सांगते की परमार्थाचा जीवनात कौशल्यानं वापर करून जीवन सुखी करता येतं. कला किंवा विद्या यांचा उपयोग जीवन सुखी करण्यासाठी, सुसह्य करण्यासाठी आहे. जसं संगीत या कलेचा योग्य वापर केला जातो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. संगीतामुळे एखाद्याला बरं वाटलं नाही तर एकतर तो दगड असेल किंवा पशु असेल. संगीत या कलेचा विद्या म्हणून अभ्यास करून ती सादर करू तेव्हा ते सुश्राव्य संगीत ठरेल. याउलट अभ्यास न करता संगीत वाजवल्यास ते बेसूर होऊन ऐकणाऱ्यांना शिक्षा ठरेल. हीच गोष्ट जीवनातील प्रत्येक बाबतीमध्ये म्हणता येईल. परमार्थ हे शास्त्र अभ्यासपूर्वक अवगत केलं तरच त्या कला म्हणून कौशल्यानं वापर करून आपला संसार सुखाचा करता येईल. लोकांचा समज असा आहे की संसार आणि परमार्थ यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, एकमेकांपासून भिन्न आहेत. परंतु खरं म्हणजे या कलेचा आविष्कार संसारात होईल तेव्हाच जीवन सुखानं परिपूर्ण पूर्ण होईल, म्हणजेच परमार्थ सिद्ध होईल. कलेचा वापर नसेल तर जीवनात कलकल निर्माण होईल, तडफड निर्माण होईल. गीतेत असं म्हटलेलं आहे, योग कर्मसु कौशल्यम. किंवा हरिपाठात असं म्हटलेलं आहे, अद्वैत कुसरी विरळा जाणे. कौशल्याला कुसरी शब्द वापरलेला आहे. जीवन जगत असताना माणूस विचार करत नाही, जीवन म्हणजे काय, जीवन जगायचं कसं. आपण मेंढरासारखं जगतो. पुढच्या मेंढरानं उडी टाकल्यावर मागची मेंढरं पाठोपाठ उडी टाकतात. पहिल्या मेंढराचं काय झालं याचा विचार ते करत नाहीत. पुढे खड्डा आहे की काय ते पाहत नाहीत. मेंदू वापरतच नाहीत. मेंदू वापरत नाहीत ते मेंढरू. जीवनविद्या सांगते की जो मेंदू वापरतो, जो विचार करतो, त्याला संसारात सुखच मिळेल हे आपण लक्षात घ्यायला हवं. लोक संसारात जगताना विचारच करत नाहीत, तसं परमार्थातही विचार करत नाहीत. रामदास स्वामी म्हणतात, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. ज्ञानेश्वर माऊली तर विचारालाच विवेक असं म्हणतात. ते म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला हा संसार तरू, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. म्हणून विवेकाचा वापर केला नाही आणि संसारात दुःख आलं तर देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे. देवाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण माणूस काय करतो, संसारात चांगलं झालं तर ते कर्तृत्व आपल्याकडे घेतो आणि वाईट झालं तर मात्र तो देवाला किंवा दैवाला दोष देतो. आता जीवन सुखी करायचं म्हणजे काय करायचं, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. जीवन म्हणजे खेळ नाही, जुगार नाही की संगीत नाही. जीवन म्हणजे युद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. हे जे युद्ध आहे हे युद्ध थोडा काळ चालणारं नाही तर सतत रात्रंदिवस चालणारं युद्ध आहे. लक्षात घ्या की कृष्णानं जी गीता सांगितली ती अर्जुनानं रणांगणावरून पळून न जाता युद्धाला सामोरं जाण्यासाठी सांगितली. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की तू जर युद्ध न करता

0: पळून जाशील तर कौरव तुला मारतील. सांगायचा मुद्दा असा की पळून जाण्यानं प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिकच गुंतागुंतीचे होतात. वास्तविक जीवन हे युद्ध आहे. युद्धात जसं द्वंद्व असतं तसं आपल्या जीवनातही द्वंद्व आहे. जीवनात दोन भाग आहेत. एक म्हणजे मन, ते आहे 50%, आणि दुसरं जग, ते 50%. हे दोन्ही मिळून होतं ते जीवन. जीवनाचा 50% भाग म्हणजे मन हे आपलंच असल्यामुळं त्यावर ताबा मिळवणं हा परमार्थाचा पहिला भाग. या मनाची काळजी घेतली तर उरलेल्या 50% भागाची म्हणजे जगाची चिंता आपल्याला करायला नको. मन म्हणजे काय? तर विचारांची साखळी म्हणजे मन. हे कशा प्रकारे नांदतं? मनात कोणते विचार नांदतात? मनात चांगले वाईट, भले बुरे, विष अमृत अशी सर्व प्रकारची द्वंद्व नांदत असतात. जसं प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन असतं तसं सर्वांचं मिळून एक जीवन असतं, आणि त्यालाच कॉस्मिक लाईफ किंवा समष्टीचं जीवन असं म्हणतात. व्यक्तिगत जीवनाचा संबंध समष्टीशी असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मन हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यात काय विचार येतात जातात ते आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. हे विचार ज्या प्रकारचे नांदतात त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार मिळत असतो. म्हणून आपल्या मनाला कशा प्रकारे आकार द्यायचा याचा विचार करणं म्हणजे परमार्थ, आणि तेव्हाच परमार्थाला खरी सुरुवात होते. म्हणून खरा परमार्थ मनाला आकार देण्यात आहे, आणि मनाला आकार देण्याचं सामर्थ्य आपणात आहे, कारण मन हे आपलं आहे. तेव्हा आपल्या मुलांवर आपणच संस्कार करायला पाहिजेत, त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. मुलांना जेव्हा हे कळतं की त्यांच्यावर आपलं लक्ष आहे तेव्हा ती बिघडत नाहीत. सर्व काही देव करतो हा जो समज आहे हा वास्तविक भ्रम आहे. तसं सर्व ठिकाणी देव भरलेला आहे ही देखील चुकीची समजूत आहे. चार लोक भांडण करून एकमेकांची डोकी फोडतात तर त्यात काय देवाचा विलास आहे असं म्हणणार काय? बर, सर्व काही देव करतो म्हणालात तर या जगाचा उद्धार कोणी करायचा आणि तोही कशासाठी? जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती असं जे म्हटलेलं आहे ते कशासाठी? त्याचप्रमाणे मग चोरांना खुन्यांना शिक्षा तरी कशासाठी करायची? हे सर्व प्रश्न निर्माण होतात. म्हणून जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीचा तुम्ही स्वीकार करा. जीवनविद्या सांगते की सर्वत्र देव भरलेला आहे हे खरं नसून वस्तुस्थिती अशी आहे की सर्वत्र भरलेलं आहे ते चैतन्य आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. सर्वत्र भरलेलं आहे ते चैतन्य आहे, आणि या चैतन्यातूनच देव उदयाला येतो. देव म्हणजे दिव्यत्व. देव म्हणजे चार हातांचा विष्णू, तीन तोंडांचा दत्त, गळ्यात सर्प असलेला शंकर हे डोळ्यासमोर आणू नका. त्यामुळेच निरनिराळे वाद झाले. रूप ही गोष्ट कल्पित आहे. आपल्या सोयीसाठी आपण देवाला रूप देतो. ज्या रूपाची भक्ती केली जाते तेच अंतर्मनात जातं, आणि अंतर्मनच ते रूप घेऊन प्रकट होतं. अहो, एखाद्या ख्रिश्चन माणसाला कधी गणपतीचा साक्षात्कार झाला आहे असं होतं का? नाही ना. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की देवाची काल्पनिक रूप ही खरं तर आपल्या सोयीसाठी आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चैतन्य देव नाही, त्या दिव्यत्व उदयाला येतं, आणि त्या दिव्यत्वाची जेव्हा अनुभूती येते तेव्हा जो होतो तो साक्षात्कार. या चैतन्यात सर्व काही भरलेलं आहे. काय पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध चोवीस कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
2: काळजी करू नकोस, थंड हो.
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
3: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
5: ही यादी ब्यारगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
5: काय
6: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रुती हो आमच्या कार्यक्रमांविषयी आज रात्री 10:30 नभोनाट्य आपण ऐकू शकाल त्या समोरच्या खिडकीत. लेखक अशोक वैद्य आणि सादरकर्त्या असतील करुणा देव. नभोनाट्य रात्री 10:30. सायंकाळी 7:30 किसानवाणी अंतर्गत कृषी वार्तामध्ये अळंबी लागवड याविषयी डॉ सोनम सूर्यवंशी यांची माधुरी केस्तीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
9: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
10: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
11: स्फूर्ती दही वाटीभर,
12: थंडावा पोटभर,
11: उन्हाळा असो वा उपवास,
12: स्फूर्ती दही एकदम खास.
0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. यानंतरचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आता ऐकूया ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं क्रीडा संचित.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 च्या निमित्ताने विशेष रूपक सादर करीत आहोत आकाशवाणीचं

0: नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी. भारतीय क्रीडा प्रसारणाच्या इतिहासातलं एक सुवर्ण पर्व. यात महत्वाचा ठरला आकाशवाणीचा 90 वर्षांचा क्रीडा प्रवास. यावर आधारित हा विशेष कार्यक्रम आकाशवाणी ऍट 90. आकाशवाणी म्हणजे भारतातील क्रीडा जगताचा पहिला लाईव्ह अनुभव. जेव्हा टीव्ही नव्हता तेव्हा रेडिओनंच भारताला जगाशी जोडलं. आज आपण एका क्लिकवर सामना पाहू शकतो, मोबाईलवर सामन्याचा आढावा घेऊ शकतो. पण एक काळ असा होता जेव्हा टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं, समाज माध्यमं नव्हती आणि त्या काळात संपूर्ण देशाला खेळांच्या रोमहर्षकतेशी जोडून ठेवणारं एकमेव माध्यम होतं, ते म्हणजे आकाशवाणी. रेडिओवरील आवाज, समालोचकांची शब्दफेक, प्रेक्षकांचा जल्लोष, स्टेडियममधील वातावरण, हे सगळं ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण सामना उभा राहत असे. आकाशवाणीनं आवाजातून चित्र निर्माण करण्याची अद्भुत ताकद भारताला दिली. क्रिकेटचं शेवटचं षटक असो, हॉकीतील निर्णायक पॅनल्टी कॉर्नर असो, फुटबॉलमधील अखेरच्या मिनिटातील गोल असो वा पेनल्टी शूटआउट, या प्रत्येक क्षणाचा थरार घराघरात पोहोचायचा फक्त आवाजाच्या माध्यमातून. गावातील चहाच्या टपरीवर, शहरातील चौकात, रेल्वे स्थानकावर, शेतातील बांधावर, दुकानात जिथे रेडिओ होता तिथे तिथे खेळ जिवंत व्हायचे. लोक काम करतानाही कान रेडिओवर असायचे. सामना सुरू असेल तर सगळ्यांची उत्सुकता वाढायची. खेळाडू दिसत नव्हते पण त्यांची कामगिरी प्रत्येकाला जाणवत होती. चेंडू दिसत नव्हता पण षटकार चौकाराचा आनंद आणि विकेटचा धक्का मनापर्यंत पोहोचत होता. आकाशवाणीनं केवळ सामने सांगितले नाहीत तर भारतात क्रीडाप्रेमाची संस्कृती रुजवली, खेळांबद्दल प्रेम निर्माण केलं, खेळाडूंना घराघरात पोहोचवलं. म्हणूनच आकाशवाणी म्हणजे भारताच्या क्रीडा इतिहासातलं सुवर्णपान आणि प्रत्येक भारतीयाच्या आठवणीतील जिवंत आवाज. वरिष्ठ क्रीडा समालोचक सचिन कुलकर्णी आकाशवाणीबाबत काय सांगतायत ते आपण ऐकूया.
1: नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, आकाशवाणी मुंबई करता अनेक रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं समालोचन केलेलं आहे. माझ्या बालपणापासूनच त्या घरामध्ये सकाळच्या कोकणी बातम्यांपासून ते 11:30 कामगार सभेपर्यंत आणि रात्री 8 11:30 असा रेडिओ पूर्णपणे सुरू असायचा आणि त्यामध्ये दिवसभराच्या या क्रिकेटच्या सामन्यांचं समालोचन ऐकणं हा माझ्या लहानपणीपासूनचा छंद होता आणि पुढे त्याची आवड निर्माण झाली. त्या आवडीतून मलाही खूप चांगली संधी की आकाशवाणी मुंबई सारखा क्रिकेट सामन्यांचं समालोचन करण्याची मिळाली. लहानपणीच्या काळामध्ये त्यावेळेला असं होतं की केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने नव्हते तर रणजी ट्रॉफीचे सामने असतील, त्याच्यानंतर दुलीप ट्रॉफीचा असेल, इराणी ट्रॉफीचा असेल, अशा सगळ्या देशांतर्गत क्रिकेटचं सुद्धा धावतं वर्णन आकाशवाणीवरनं प्रसारित केलं जायचं आणि त्यामुळे त्या काळामध्ये रेडिओ हा एकमेव माध्यम असल्यामुळे त्याची प्रचंड लोकप्रियता होती. तिथल्या समालोचकांची खूप लोकप्रियता होती. विनी करमळकर सर असतील, बाळगो पंडित असतील, नंतर चंद्रशेखर संत असतील, या सर्वांची मराठीमधली कॉमेंट्री असतील किंवा मग सुरेश करय्या असतील, ज्योती नारायण आणि यांच्यासारखे हिंदी इंग्रजीमधले नामवंत समालोचक असतील, या सर्वांची त्या काळामध्ये आकाशवाणी समालोचक म्हणून एक खूप क्रेज होती. आणि माझ्या सुदैवाने 2003 पासून मला यांच्या सर्वांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, यांच्याबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे आकाशवाणी आणि माझं नाटक हे गेल्या 25 वर्षांचं खूपच चांगलं राहिलं आहे. माझ्यासारख्या छोट्या गावामधून येऊन मी एक सहज एकदा आकाशवाणीमध्ये गेलो होतो आणि त्यांना विचारलं होतं की मला कॉमेंट्री करता येईल का. त्यावेळेला एक पद्धत होती, त्यावेळेला एक सिस्टीम होती. बापू नाडकर्णींच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती, ती समिती आमचं ऑडिशन ऐकायची आणि त्याच्यानंतर मग आम्हाला संधी द्यायची की नाही द्यायची हे ठरवलं जायचं आणि असं एका प्रॉपर प्रोसेसमधून जाऊन मग आकाशवाणीवरती

0: समालोचन करण्याचा मान मिळाला, संधी मिळाली. ही छोट्या गावातून येऊन सुद्धा खूप मोलाची गोष्ट ठरली आणि त्याचं माझ्या गावामध्ये असेल, माझ्या परिस जिल्ह्यामध्ये असेल, ते खूप कौतुक झालं अर्थातच. आणि आकाशवाणीचा समालोचक म्हणून आजही या सर्व ठिकाणी ज्यावेळेला माझा उल्लेख होतो त्यावेळेला त्या उल्लेखामध्ये आकाशवाणीचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, आकाशवाणीचं जे काही मुलाचं सहकार्य आहे, त्याचाच उल्लेख हा आवर्जून करावा लागतो. धन्यवाद.
1: आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो आहे, चौकार.
2: धावतं समालोचन हेच आकाशवाणीचं खरं सामर्थ्य होतं. रेडिओवरून फक्त सामना सांगितला जात नव्हता, तर प्रत्येक क्षण जिवंत केला जात होता. समालोचकांचा दमदार आवाज, त्यांच्या शब्दांतील वेग, भावनांतील चढ उतार आणि प्रेक्षकांच्या जल्लोषाची पार्श्वभूमी, यामुळे श्रोत्यांना आपण थेट मैदानात बसलो आहोत याची अनुभूती यायची. गोलंदाज धावत येतोय, चेंडू टाकला, फलंदाजानं उत्तुंग फटका मारलाय आणि हा चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार, शानदार षटकार. या एका वाक्यानंतर हजारो घरात आनंदाची लाट उसळायची. कुणी टाळ्या वाजवायचे, कुणी उड्या मारायचे, तर कुणी शेजाऱ्यांना हाक मारून सांगायचे, षटकार लागला रे. हॉकीपट्टू चेंडू एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवतोय, पेनल्टी कॉर्नर मिळालाय, गोलरक्षक सज्ज आहे आणि हा प्रयत्न आणि हा गोल. हे ऐकतानाच हृदयाचे ठोके वाढायचे आणि भारतानं गोल केला की संपूर्ण परिसरात आनंद साजरा व्हायचा. फुटबॉलमध्ये शेवटच्या मिनिटातील आक्रमण, वेगवान पासिंग, गोलपोस्ट समोरचा संघर्ष समालोचकांच्या शब्दांतून श्रोत्यांच्या मनात थरार निर्माण करायचा. प्रत्येक चेंडू, प्रत्येक बळी, प्रत्येक गोल, प्रत्येक विजय, प्रत्येक क्षण रेडिओवरून थेट हृदयात उतरायचा. आकाशवाणीनं केवळ खेळ सांगितले नाहीत, तर कल्पनाशक्तीला पंख दिले. हा असा काळ होता की लोक टीव्हीवरील आवाज बंद करून रेडिओची कॉमेंट्री ऐकायचे. आवाजातून चित्र उभं केलं जायचं आणि लाखो भारतीयांना खेळाच्या थराराशी जोडलं जायचं. म्हणूनच धावतं समालोचन हा केवळ कार्यक्रम नव्हता, तो त्या काळातील भारताचा सामूहिक उत्सव होता. खो खो संघटक मंदार देशमुख यांच्याकडून आपण जाणून घेऊया आकाशवाणीविषयी.
3: भारतीय खेळांच्या प्रसार आणि प्रचारात फार मोठं काम केलेलं आहे. जेव्हा दूरचित्रवाणी आली नव्हती तेव्हा खो खो कबड्डी सारख्या मराठी मातीतल्या खेळांना धावत्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. मला आठवतं की खो खोच्या राष्ट्रीय स्पर्धांचं जे समालोचन होते चंद्रशेखर बाळ करमरकर, प्रकाश पायगुडे यांच्या माध्यमातूनच मी धुळे इचलकरंजी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांचं समालोचन ऐकलं. त्याचबरोबर ज्या रणजी स्पर्धा होत्या त्या रणजी स्पर्धांच्या वेळेला बाळ पंडित असो, नंतर सुरेशचंद्र नाडकर्णी, व्ही व्ही करमरकर यांनी मराठीत क्रिकेटची कॉमेंट्री केली आणि लोकांपर्यंत तो खेळ पोहोचवला की ज्या वेळेला प्रसार माध्यमांना फार बंधनं होती त्या काळात आकाशवाणी ही घराघरात पोहोचलेली होती आणि या आकाशवाणीच्या माध्यमातून खेळाडूंना सुद्धा एक फार मोठं अप्रूप असायचं की माझं नाव हे रेडिओवर सांगितलं जात आहे कॉमेंट्रीमध्ये. ती कॉमेंट्रीचं तेव्हा रेकॉर्डिंग केलं जायचं आणि आकाशवाणीने क्रीडा विश्व किंवा या माध्यमातून विविध खेळांच्या मुलाखती घेऊन खेळाडूंच्या त्या लोकांना त्या खेळाडूंना लोकांपुढे आणून तो खेळ टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलंय. त्याचबरोबर हॉकीच्या विश्वकप किंवा हॉकीच्या ऑलिम्पिकच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्याची सुद्धा रनिंग कॉमेंट्री मला ऐकल्याचं आठवतंय. जसदेव सिंग यांच्या रसाळवाणीतनं ती कॉमेंट्री मी ऐकलेली आहे. सुशील दोषी, मुरली मनोहर मंजू यांनी हिंदीतनं ते क्रिकेटची कॉमेंट्री सांगायची की अजून सुद्धा असं वाटतंय की ते शब्द आपण अजून ऐकतोय. म्हणजे तो व्ही व्ही करमरकर, चंद्रशेखर संत असो, प्रकाश पायगुडे, बाळ पंडित असो यांनी या मराठी खेळांना वाढवण्यात किंवा मराठी खेळांना मोठं करण्यात आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं काम केलंय. त्याच्यामुळे आकाशवाणी नसती तर काय हा प्रश्न आज माझ्या पुढे उपस्थित होतोय. इतकं अनन्य साधारण महत्व आकाशवाणीचं त्या काळातल्या सगळ्याच खेळाडूंच्या किंवा समालोचन ऐकण्यात किंवा क्रीडा क्षेत्रावर जे लोक प्रेम करत होते त्या सगळ्यांच्याच आयुष्यात आकाश

0: आकाशवाणीनं भारतातील गावागावांना क्रीडा जगताशी जोडण्याचं मोठं कार्य केलं. जिथे टीव्ही नव्हता, वर्तमानपत्र वेळेवर पोहोचत नव्हतं, तिथे रेडिओच खेळांचा एकमेव दुवा होता. क्रिकेट सामना सुरू झाला की गावच्या चौकात, चहाच्या टपरीवर, दुकानात लोक जमायचे. हॉकीचा गोल, क्रिकेटमधील विकेट, फुटबॉलचा थरार सगळं गावागावात पोहोचायचं. या समालोचनातून छोट्या शहरांतील आणि ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळाली. आपणही खेळाडू होऊ शकतो हा आत्मविश्वास वाढला. अनेक युवक मैदानावर उतरले, खेळायला सुरुवात केली आणि मोठी स्वप्न पाहू लागली. आकाशवाणीनं केवळ सामने सांगितले नाहीत, तर ग्रामीण भारतातील असंख्य स्वप्नांना दिशा दिली. त्यामुळे सगळ्यांसाठी रेडिओ म्हणजे खेळ दाखवणारा अल्लाउद्दीनचा जणू दिवाच. भारताचे माजी क्रिकेटपटू यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित आता सांगतायत आकाशवाणीचं महत्व.
1: नमस्कार, मी चंद्रकांत पंडित. आकाशवाणीच्या खूपशा आठवणी माझ्याकडे आहेत. लहानपणापासून क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हापासूनचे आहेत आणि खूपदा जे मराठीमध्ये समालोचन किंवा आपण आखो देखा हाल असं आकाशवाणीवरनं ऐकायला मिळायचं तेव्हा ग्राउंडवरती काय चाललंय ह्याचा अंदाज पूर्णपणे येत होता. आणि माझ्यासारखे खूपशा क्रिकेटपटूंना लहानपणामध्ये क्रिकेट शिकण्याची जी आवड होती ते ऐकून मला आठवते, शाळेमध्ये असताना कुठे बसमध्ये कॉमेंट्री ऐकत बसायचो किंवा कुठे आपण रेल्वे स्टेशनवरती ऐकत बसायचो. त्यामुळे आकाशवाणीच्या माध्यमामधून खूप काही शिकायला मिळतं. ते चांगले चांगले कॉमेंटेटर आपण म्हणतो, आपण संतगिरी होते, आपल्याकडे संत होते आणि असे काही सुरैया होते, असे काही कॉमेंटेटर जे आकाशवाणीच्या माध्यमातून खूपस क्रिकेट लोकांपर्यंत पोहोचवायचं. ते फक्त गावोगावामध्ये सुद्धा जायचं, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा जायचं आणि खूपस क्रिकेटचं एक वातावरण वेगळं असायचं आणि त्याच्यामध्ये मजा एक वेगळी असायची. कारण आपल्याला क्रिकेट दिसत नव्हतं, पण आकाशवाणीच्या माध्यमातून तिथे काय खेळलं जात आहे त्याचा एक अंदाज लागायचा. आणि मला आठवतं भारताचा संघ जेव्हा खेळायचा, सुनील गावस्कर जेव्हा बॅटिंग करायचे त्यावेळेस ते कशा पद्धतीने बॅट करतात याचा उल्लेख आकाशवाणीच्या माध्यमातून मिळायचा. त्यामुळे आकाशवाणीच्या आठवणी शाळेपासून ते क्रिकेट खेळेपर्यंत आता आपण आकाशवाणीमधून खूपसे काही समालोचन सुद्धा ऐकतो आणि ते त्याचा फायदा खूप लोकांना होतो, खेळाडूंना होतो, प्रत्येक स्पोर्ट्समध्ये त्याचं समालोचन होतं. त्यामुळे आकाशवाणी माझ्यासाठी फार महत्वाची राहिली आहे शाळेच्या माझ्या कारकिर्दीपासून ते कॉलेजच्या कारकिर्दीपर्यंत. आणि असंच क्रिकेट आम्ही शिकत गेलो, ऐकत गेलो आणि त्याच्यामुळे एक चांगला फायदा झाला. म्हणून 90 वर्ष आकाशवाणीला पूर्ण झालेत त्यांचं मी खरोखरच अभिनंदन करतो. आणि त्यांनी खूप काही लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचवलेलं आहे हे क्रिकेट. म्हणून पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद.

आकाशवाणीनं केवळ खेळ सांगितला नाही तर देशाचा अभिमानही जपला. 1983 भारत विश्वविजेता झाला. कपिल देवच्या भारतीय संघानं अद्भुत अविश्वसनीय असा पराक्रम गाजवलाय. क्रिकेट मधील विश्वविजेतेपदाला गवसणी घातलीय. हा आवाज प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरला गेला. ऑलिम्पिक असो, आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, ध्यानचंदची हॉकीवरील जादू, सुनील गावस्करचं शतक, कपिल देवची गोलंदाजीतील जादू किंवा 175 धावांची झंझावाती खेळी, सचिन तेंडुलकरचा झुंजार आविष्कार, मिल्खा सिंगचा वेग, पीटी उषाची झेप, लिएंडर पेसचा नेटवरील पराक्रम, सानिया मिर्झाचे ऐतिहासिक क्षण, मेरी कोमच्या ठोशांची गर्जना, दीपा कर्माकरची धाडसी प्रोड्युनोवा आणि भारतीय फुटबॉलची लढाऊ परंपरा, नीरज चोप्राचा सुवर्ण भाला

0: सायना सिंधूची बॅडमिंटन वरील आंतरराष्ट्रीय उंची हे सगळे क्षण आकाशवाणीच्या आवाजातून घराघरात पोहोचले आणि इतिहास बनला. नाशिक मधील ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक नितीन मुजुमदार आकाशवाणी बाबत काय सांगतायत ते ऐकूया.
1: मी नितीन मुजुमदार, क्रीडा पत्रकार. मराठी समालोचनाबद्दल आता त्याला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, ते खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. त्याला एवढा मोठा इतिहास आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं झालं मराठी क्रिकेट समालोचन किंवा क्रीडा समालोचनाबद्दल, तर आमचं सारं लहानपण हे मराठी क्रीडा समालोचन किंवा क्रिकेट समालोचन ऐकण्यातच गेलो. आमच्या वेळेला जे प्रसिद्ध समालोचक होते ते म्हणजे व्ही व्ही करमरकर, बाळ पंडित, प्राध्यापक नाडकर्णी, चंद्रशेखर संत, ही सारी दिग्गज मंडळी आमच्या काळातली होती. त्यावेळेला टीव्ही सुद्धा नव्हता, टीव्ही किंवा टीव्हीची जर सुरुवात झाली होती असं आपण फार म्हणू शकतो. त्यामुळे समालोचनाला भरपूर, ज्याला हल्लीच्या म्हणजे टीआरपी म्हणतो तसं, खूप लोक जास्त झंकीने ऐकायचे आणि मराठी समालोचन ऐकण्यातली मजा वेगळीच होती. एक टिपिकल म्हणजे मराठी शब्द वापरले जायचे जे काळाच्या ओघात मग लोकांमध्ये रूढ पण झाले आणि त्यामुळे येणाऱ्या गमती जमती मराठी भाषेतून ऐकण्यात खूप मजा यायची आणि लाईव्ह बऱ्याच वेळेला दिसत नसायचं. त्यामुळे तो जो एक आपण प्रत्यक्ष तिथे आहोत हा जो आभास निर्माण करण्यात समालोचन यशस्वी व्हायचंय, त्यामुळे मराठी समालोचनाची कुमारी जास्त वाढली असं मी म्हणेन. मोस्टली क्रिकेटमध्येच मराठी समालोचन आपल्याकडनं ऐकलं गेलं, इतर क्रीडा स्पर्धांमध्ये त्या मनाने कमी होतं, तेव्हाही होतं, पण क्रिकेट समालोचनच खूप जास्त प्रचलित होतं लोकांमध्ये ऐकण्यात असं मी म्हणू शकेन. आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत या सगळ्या गोष्टींना मराठी समालोचनाला, ही खूप छान गोष्ट आहे आणि त्यानिमित्त मी आकाशवाणीच्या क्रिकेट किंवा क्रीडा समालोचन करणाऱ्या विभागात मी शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद.
0: आकाशवाणीचे क्रीडा कार्यक्रम या केवळ बातम्या नव्हत्या तर क्रीडा जगतातील दैनंदिन घडामोडी होत्या. विश्लेषण, ताज्या घडामोडी आणि तज्ज्ञांचं मत यामुळे श्रोते खेळाशी अधिकाधिक जोडले गेले. क्रीडा विश्वाच्या माध्यमातून अनेक गाजलेल्या खेळाडूंच्या मुलाखती ऐकवल्या आणि उगवत्या ताऱ्यांची स्वप्न श्रोत्यांसमोर आणली. आमच्या बातमी विभागामध्ये क्रीडा हा एक खास भाग असतो आणि त्याच्यामध्ये क्रीडा घडामोडी यांचाही आढावा दररोज घेतला जातो. भारताचे माजी कबड्डीपट्टू, प्रशिक्षक, समालोचक राजू भावसार यांनी काय सांगितलं ते ऐकूया.
2: नमस्कार, मी राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेता कबड्डी खेळाडू. आकाशवाणी, खेळ आणि मी, आमचं नातं खूप जुनं म्हणायला पाहिजे कारण मी मूळचा आहे सांगलीचा आणि सांगलीचं आकाशवाणी स्टेशन तर खूपच प्रसिद्ध आहे. शाळेत जातानाचे ते ठराविक त्यावेळेस लागणारी गाणी किंवा इतर बातम्या किंवा वेगळ्या खेळांच्या कॉमेंट आकाशवाणीवरूनच आम्ही ऐकलेल्या आणि नंतरचा हा प्रवास पुढे बराच लांबपर्यंत चालला. माझ्या आठवणीतली एक आकाशवाणीच्या बाबतीतली सगळ्यात मोठी किंवा लक्षात राहणारी घटना म्हणजे एकदा रत्नागिरी आकाशवाणी केंद्रांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं आणि इंटरव्ह्यू झाला आणि त्यांनी नंतर खूप दिवसांनी एक चेक पाठवला, 50 रुपयाचा चेक होता मी मुलाखत दिल्याबद्दलचा. तो चेक थोडीशी नावात स्पेलिंग मिस्टेक असल्यामुळे अजूनही तसाच आहे, मी अजून जमा केला नाही, पण ती एक चांगली आठवण आहे माझी आकाशवाणी बरोबर. नंतर आकाशवाणीशी बरेच प्रोग्राम करण्याच्या निमित्ताने संबंध आले, वेगवेगळे प्रोग्राम, खास करून क्रीडा विश्व, क्रीडा भारती असा काहीतरी एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यू झाले, पॅनल चर्चा झाली आणि खेळाविषयी आकाशवाणीला किती आत्मीयता आहे किंवा भारतीय खेळ कसे वाढले पाहिजेत ह्याविषयी जे वेगवेगळे कार्यक्रम झाले त्याच्यावरून म्हणजे आकाशवाणीचा भारतीय खेळांशी जोडलेला संबंध दिसून येतो. क्रिकेटची कॉमेंट्री ही सुरुवातीला आकाशवाणीवर ऐकली, नंतर ती टीव्हीवर आली, पण कबड्डीची कॉमेंट्री आकाशवाणीवर झालेली मला आठवत नाही. आमच्या खेळाची सुरुवात 1990 जेव्हा एशियन गेम्समध्ये पहिल्यांदा कबड्डीचा समावेश झाला त्यानंतर आली आणि त्यावेळेला बऱ्यापैकी टीव्ही आले होते भारतात, त्यामुळे आम्ही आकाशवाणीच्या कॉमेंट्री ऐवजी टीव्हीवरची कॉमेंट्री कबड्डीत जास्त सुरू झाली आणि त्यानंतर मग प्रो कबड्डीचा काळ सुरू झाला आणि कबड्डी वाढली. तरीही आकाशवाणीशी जे नातं जुळलंय किंवा आकाशवाणीने भारतीय खेळांना प्रमोट करण्यासाठी जे काही काही वेगवेगळे कार्यक्रम घेतात ते खूपच उल्लेखनीय आहेत

0: असा जर सपोर्ट मिळत राहिला आकाशवाणीकडून तर भारतीय खेळांना खास करून कबड्डी खो खो मल्लखांब आट्यापाट्या किंवा इतर अनेक खेळ आहेत जसे भारतीय त्यांना प्रोत्साहन मिळेल. आकाशवाणीचा माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.
1: आकाशवाणीनं अनेक दिग्गजांना जवळून ऐकवलं. सुनील गावस्कर, मिताली राज, नीरज चोप्रा त्यांच्या वाटचालीतील संघर्ष, त्यांची मेहनत आणि विजयगाथा सगळं काही श्रोत्यांपर्यंत पोहोचलं. मैदानामागची त्यांची जिद्द लोकांना समजली. अपयशातून उभं राहण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली. त्यांच्या अनुभवांनी नव्या पिढीला दिशा दिली. आकाशवाणीमुळे खेळाडू आणि चाहत्यांचं नातं अधिक घट्ट झालं. दृश्य माध्यमं आली, खाजगी वाहिन्या मोठ्या प्रमाणात आल्या आणि हे सारं सामान्य माणसापर्यंत पोहोचणं अधिक सोपं झालं. पण तरी सुद्धा आकाशवाणीची ओळख अधोरेखित आणि कायम राहिली. का? तर क्रीडा विश्वातील बारकावे, नवीन माहिती, मुलाखती हे कार्य त्यांनी अथकपणे चालू ठेवलं आणि क्रीडा रसिकांची अभिरुची ते जपत राहिले. डिजिटल मीडिया, FM रेडिओ, मोबाईल ॲप्स हे आपल्या हाती आलं आहे, पण आकाशवाणीची भूमिका अजूनही तितकीच महत्वाची आहे. मोठ्या शहरात, खेड्यापाड्यात आणि प्रवासातही रेडिओ अजूनही क्रीडा जगतातला विश्वासार्ह आवाज आहे. आता FM आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही क्रीडावार्ता सहज पोहोचते. थेट समालोचन आणि अपडेट्स श्रोत्यांना क्षणार्धात मिळतात. नेटवर्क कमी असलेल्या भागातही रेडिओ आजही उपयुक्त ठरतो. नव्या तंत्रज्ञानासोबत चालत आकाशवाणीनं आपलं महत्व कायम राखलंय. 90 वर्षांचा हा प्रवास केवळ प्रसारणाचा नाही तर भावना, प्रेरणा आणि क्रीडाप्रेमाचा आहे. आकाशवाणीनं भारतीय क्रीडाक्षेत्राला आवाज दिला आणि त्या आवाजानं कोट्यावधी मनं एकत्रित जोडली. क्रिकेटचा जल्लोष, हॉकीचा अभिमान, फुटबॉलचा थरार प्रत्येक क्षण आकाशवाणीनं घराघरात पोहोचवला. टेलिव्हिजन आलं, डिजिटल युग आलं, तंत्रज्ञान बदललं, माध्यमं बदलली, पण आकाशवाणीचा विश्वासार्ह आवाज आजही तितकाच बुलंद आहे. नव्या भारतात क्रीडा प्रसारणाची नवी दालनं उघडली जात आहेत. मोबाईल, FM आणि डिजिटल मंचांवर नवे श्रोते जोडले जात आहेत. आकाशवाणीच्या नव्वदीचा हा टप्पा प्रेरणा, विश्वास आणि परंपरेचा मानाचा क्षण आहे. 9 दशकं क्रीडा जगताचा आवाज बनून तिनं कोट्यावधी श्रोत्यांची साथ मिळवली. ही नव्वदीची साथ सोबत पुढील पिढ्यांनाही नवीन ऊर्जा देत राहील. भारताचे माजी क्रिकेटपटू, 1983 विश्वविजेत्या संघातील खेळाडू कर्नल दिलीप वेंगसरकर आता आकाशवाणीविषयी काय सांगतायत ते ऐकूया.
2: आम्ही जेव्हा क्रिकेट सुरू केलं मुंबईसाठी 1974 मध्ये, तर तेव्हा पहिल्या वर्षी राखीव खेळाडू मध्ये मी होतो आणि आकाशवाणीवरती नेहमी मॅचेस असायच्या आणि तेव्हा मला अजून सुरेश सराया कॉमेंट्री करत होता आणि माझं नाव ऐकण्यासाठी मी ऍक्च्युअली लहानचा रेडिओ आणला होता, कारण मी होतो 15वा आणि तेव्हा सुरेश सराने टीम वाचून दाखवली, तेव्हा माझं नाव त्या टीम मध्ये होतं आणि ते ऐकून मला खूप बरं वाटलं. तेव्हा ते आकाशवाणीवरतीच फक्त कॉमेंट्री असायची आणि मला एकच माध्यम होतं ते. तर मला आठवते की जेव्हा मुंबईसाठी मी खेळलो रेस्ट ऑफ इंडियासाठी त्या अगेन्स्ट, तेव्हा मी 110 रन्स केल्या होत्या आणि तेव्हा लाला अमरनाथ एक्सपर्ट कॉमेंटेटर होते. तर त्या 110 रन मध्ये मी 7 सिक्सर मारल्या होत्या, 3 बिशन सिंग बेदिल आणि 4 प्रसन्न झाला आणि तेव्हा लाला अमरनाथ बोलले होते की ही बॅट लाईक कर्नल नायडू आणि तेव्हा ते कर्नल नाव नेहमी पुढे आता झालं, कारण ते कर्नल सारखी बॅटिंग करतो म्हणून, म्हणजे कर्नल नायडू सारखी. आणि ते मला अजून आठवते आणि त्याच्यानंतर आकाशवाणीवरती मी अनेक मॅचेस ऐकल्या आणि अफकोर्स क्रिकेटचा प्रसार आकाशवाणीने अप्रतिम केलेला मी एवढ्या वर्षामध्ये. तर मी त्याला खूप शुभेच्छा देतो, कारण त्याचे 90 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्याचं योगदान खूप मोठं आहे क्रिकेटला.

श्रोते हो, आकाशवाणी @90 निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं क्रीडा संचित आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन केलं होतं प्रशांत केणी यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे हिने, आणि सादरकर्ते राजकुमार भारती.

0: आकाशवाणीचं क्रीडा संचित हे विशेष रूपक आत्ताच आपण ऐकलं.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आकाशवाणीच्या 90वीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: लोकात माझा दर्रा राहाय
2: गंभीरची कोल्हापूरची हे घुंगरू
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी.

माझी या प्रियाला प्रीत कळेना, हे शब्द होते उमाकांत काणेकर यांचे. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर होता

श्रुते हो सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांचे बोल, संगीतधून आहे श्रीधर फडके यांची आणि युगलस्वर आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकर यांचा.

0: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
1: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
0: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
1: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
2: श्रुते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 10:16:45 झालेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आनंद घेत आहात सुगम संगीताचा. यानंतर

काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. हा होता श्रीधर फडके यांचा स्वर, कुसुमाग्रज यांची शब्दरचना, संगीतकार होते यशवंत देव. सुगम संगीत आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. 10 मे हा मातृदिन आहे, या निमित्तानं बोलूया आपल्या आयुष्यातल्या विविध स्त्री रूपातील मातृशक्ती याविषयी. जरूर फोन करा. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत, आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 02-31-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2-65-26-24. श्रुते हो, गप्पा गाणीचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या. 10 मे हा मातृदिन आहे आणि या निमित्तानं बोलूया आपल्या आयुष्यातल्या विविध स्त्री रूपातील मातृशक्तींविषयी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 11:10 गाणं मनातलं हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संवादिका असतील लझीना तुरुप. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काही तरी बोल माझ्या फुला। अरुण दाते यांनी गायलेली ही शब्दरचना होती सुरेश भट यांची, संगीतकार होते यशवंत देव। सुगम संगीत आपण ऐकत आहात कार्यक्रमात शेवटी, शोभा गुरटू।

0: श्रोते हो, आपण ऐकलं सुगम संगीत आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. थोड्याच वेळात लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: चेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

0: शेतीची माहिती,
1: आरोग्याची काळजी,
0: तल्लीन करणारी
1: अभंगवाणी,
0: विश्वासार्ह बातम्या,
1: मखमली गाणी,
0: रसिकांच्या मनामनात
1: आकाशवाणी।

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर
1: लोकात माझा दर्रा रहा।
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी।
2: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
3: गतकाळाची स्मृती जपणारी,
2: तुमच्यासाठी तुमच्या घरी
3: रोज भेटणारी
2: आकाशवाणी FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज
3: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।

श्रोते हो, विठ्ठल उमप आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे लोकगीत संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR हे ॲप.

वामन कर्तक यांचं हे लोकगीत मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलं होतं. आवाज होता श्रवण यशवंते यांचा. लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर विठ्ठल उमप आणि सहकलाकार.

श्रोते हो, शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत होतं. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR हे ॲप.

शाहीर निवृत्ती पवार यांनी गायलेलं हे गीत आणि संगीत होतं अप्पा कांबळे यांचं. आणि आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: अण्णाभाऊ साठे यांची ही रचना, गायक शाहीर शेख आणि जानूचंद तसंच सहकलाकार.
1: आणि माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावावर राहिली, आणि माझ्या जीवाची होती या कायली.

ओत्यू बांधा रंग गवा कोर चंद्राची मैना कशी ओत्यू बांधा रंग गवा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी

आम्हा दोघांची गरिबीने केली दादा तुन आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकरी तुकड्याची आणि घालवीत निघाली महिना माझी मला चांदली शुक्राची पर गावधरीला येताच कळी कोमिली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्याने मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साच कोल्हापुरी वजराची गळ्यात माळ पुतळ्याची दंडा तिळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर जगड ठेवून वाट

भरती झाली माझी एकाची, आधीच मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची, मळ्यावर पडावी मुठभर माती, तशी झाली आमची ही मुंबई, ही मुंबई।

पाटाच्या जोडीची सोन्याच्या लढीची पुस्तकांच्या थडीची पर पैदास इथं भलती चोरांची शिरजोरांची आईतखाव हरामखोर भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची पाण्यानं भरलं खिसं माझं वाहन मला एका छत्रीची त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची मुंबई बेळगाव कारवार निपाणी गोवा सह एक बाजू राज्याची चकाकली संगीन अन्यायाची

साठे घर बुडाली गर्वाची, म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मी तू पणाची जुलमाची जबरीची अन्यायाची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची, ती जस गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्ट्यांची, अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, शिवाजी पार्कच्या मातीची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची।

शाहीर शेख जानू चंद आणि सहकलाकार यांनी गायलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या या गीतासोबतच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो, आज सकाळी 11:10 गाणं मनातलं हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संवादिका असतील लजिना तुरुप. आणि आता 11 आहेत, रामचरित मानस गान या कार्यक्रमाकडे आता वळूया. संगीतकार आहेत सतीश भाटिया, रचनाकार संत तुलसीदास आणि गायक भूपेंद्र सिंह.

0: रामचरितमानस गान हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:11 झालेत.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे
0: गाणे गाणं मनातलं
1: गाणे ही गाणे माझे गाणे.
2: नमस्कार श्रोते हो, गाणं मनातलं या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि संवादिका लझीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, उन्हाळ्यातल्या वाढत्या तापमानाचा पारा आणि धरणसाठ्यात झालेली घट यामुळं पाणी कपातीचं मोठं संकट निर्माण झालंय. वाढत्या उष्णतेमुळं बाष्पीभवनाचा वेग वाढतोय आणि त्यामुळं धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होतोय. उन्हाळ्यात पाण्याची मागणीही वाढते आणि त्यामुळं उपलब्ध साठ्यावर ताण येतो. या उन्हाळ्यात आपल्या सर्वांना पाणी मिळावं यासाठी आपण पाण्याचा वापर जपून करूया आणि तो गरजेपुरताच करूया. आपण जेव्हा पाणी भरून ठेवतो तेव्हा पाणी साठवताना त्याचा अतिरेक टाळूया आणि महापालिकेला सहकार्य करूया. गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी कुणाकुणाचे फोन येत आहेत आणि आपल्याला कोणती कोणती गाणी ऐकायला मिळत आहेत, चला बघूया.
3: नमस्कार दीदी, मी धीरज व्यापारी बात करता हूँ गुजरात से. मेरा गांव का नाम डेयर, तहसील जिला पाटन. आप कैसी होता है?
2: हम अच्छे.

0: नमस्कार, गाणं मनातलं कार्यक्रम, बोला, कोण बोलताय?
1: मी विठ्ठल देवकर बोलते. मी MIDC सर्व्हिसला आहे मॅडम.
0: बर.
1: मी सकाळी 8 कामावर येतोय, 4 वाजता येतो.
0: बर.
1: आणि 4 वाजता मी मुलांना दान पटार लेजिन लहान पत्र सगळं शिकवतो.
0: बर. तुम्ही क्लासेस घेताय?
1: हो.
0: बर.
1: फी वगैरे काय घेत नाही.
0: बर.
1: आमचा भरपूर मोठा खेळ आहे, म्हणजे 20 भर मुलं आहे, मी 10 मुलं मुलं असं आहे. आणि त्यांना मी सगळं शिकवले आणि बाहेर आम्हाला वेळ येतात तिकडे खेळा जातो. आम्ही
0: आपल्याला आवड असल्यामुळं आपण इतर मुलांनाही शिकवता, चांगली गोष्ट
1: आहे. आणि कॉलेजमध्ये आणि हायस्कूल मध्ये पण शिकवायला जातो मॅडम.
0: तुम्ही शिकवायला जाताय का लेझिम झांज पथक?
1: हो, लेझिम झांज पथक, तलवारबाजी, दानपट्टा, बॅलन्स प्रकार सगळं आहे त्यात.
0: अरे वा. बर.
1: पट्ट्यांना लिंबू तडायचं, नारळ फोडायचं, असं सगळं आहे. डोळे बांधून काठी फिरवायची.
0: बर बर बर.
1: माझ्या मनातलं एक गाणं लावा. थर थराट पिक्चर.
0: बर.
1: घाम घाम पटला अंगाला या पटला तर थराट, असं गाणं बघा.
0: आपल्या मनातलं गाणं जरूर ऐका. नमस्कार.
1: आकाशवाणीवर बोलायला संधी दिली त्याबद्दल आभारी आहोत.

0: गाणं मनातला कार्यक्रम बोला, कोण बोलताय?
1: हा नमस्कार मॅडम, मी वारणा रेडिओ श्रोता संगम कंपोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरहून अमित नारायण लोंढे श्रोता बोलतोय मॅडम.
0: नमस्कार बोला.
1: सर्वप्रथम आकाशवाणी कोल्हापूर की सर्व श्रोत्यांना आपण आठवड्यातून या असा एक छान प्रकारचा उपक्रम आपण गाणं मनातल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि सर्व श्रोत्यांना त्यांच्या मनातली जी काही प्रत्येक गाण्याविषयी जे आवड निवड किंवा त्यांच्या काही आठवणी असतील ह्या आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतात.
0: नक्कीच.
1: तर असंच एक गीत आहे हम साथ साथ है मधील आणि आता बऱ्यापैकी सर्व म्हणजे शाळांना मुलांना पडलेले आहेत. तर असंच एक हम साथ साथ है मधील गीत आहे एबीसीडी एफजीएच आहे जे केरेम. हे गीत अतिशय सुंदर आहे आणि आता सर्वजण आपापल्या म्हणजे मामांच्याकडे किंवा नातेवाईकडे सर्व मुले गेलेले असतात आणि अशा ह्याच्यातच ते गीत आहे की आता शाळा सुटल्यानंतर जे आपण आपला आनंद असतो हा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वजण बाहेर गाडीतून जात असतात. तर ह्या गीता पाठीमागे एक आनंद म्हणजे कसा आहे की वर्षभर आपण शाळेत जात असतो तर त्या शाळेतून थोडस एक मनाला किंवा आपल्या घरच्या लोकांच्या सहवासात एक छान निसर्ग सौंदर्य आपण पाहण्यासाठी आपण जात असतो तर त्याचाही मनमनात आनंद घेण्यासाठी आपण सर्व जात असतो. तर या गीताच्या माध्यमातून माझी अशी आठवण आहे की आपण सर्वजण ही या गीताच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांपर्यंत हा आनंद पोहोचवा.
0: नक्कीच. वर्षभराचा कंटाळा घालवण्यासाठी आपण ट्रिपला जायला लागलोय असं या गाण्याचं चित्रीकरण आहे असं दाखवलेलं आहे.
1: बरोबर.
0: नक्कीच.
1: आणि हा चित्रपट 1999 मध्ये आला होता आणि खूप छान असा सुंदर चित्रपट आहे. सर्व गीत छान आहे त्यामध्ये जास्त मध्ये हे गीत मला अधिक जास्त आवडतं. मॅडम
0: आवडीचं गाणं जरूर ऐका. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात गाणं मनातलं हा कार्यक्रम. आणि यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप.
1: नमस्कार, मी बनाजीमधून प्रकाश सुतार बोलतोय.
0: बोला.
1: मी गवंडी काम करतोय, फर्निचर फरशीची काम करतोय.
0: बर बर.
1: बांधकाम वगैरे करतोय.
0: बर.
1: आपल्या आकाशवाणीचा मी नेहमी श्रोता आहे.
0: बर बर.
1: हा, मला देवता चित्रपटातलं गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गाणं? यातलं
1: खेळ कुणाला देवाचा कळला.
0: बर. कार्यक्रम आमच्या ऐकत रहा आणि आपल्या मनातलं गाणं, आपल्या आवडीचं गाणं जरूर ऐकूया. नमस्कार.

0: नमस्कार मैजिनाताई.
1: नमस्कार, बोला.
0: मी सुरेश रामू साबळे बोलतोय, मुक्काम तामनगर तालुका कागद जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय. हा, आज गम्मत जम्मत या चित्रपटात गीत ऐकायचं आहे. गीताचे बोल आहेत अश्विनी ये ना.
1: बर,
0: आधी हे गीत ऐकण्यापाठी मग एक किस्सा आहे कि किशोर कुमार ज्यावेळा हिंदी चित्रपटात गीत गात होते
1: बर
0: तेव्हा सचिन यांना यांनी अशी त्यांना गळ घातली की तुम्ही मराठी चित्रपटात गाणे गायले पाहिजेत. पण किशोर कुमार काय म्हणाले की तुम्हाला तुमच्या मराठी चित्रपटातील ग आणि त ल ही गीत अक्षर काय आम्हाला म्हणता येत नाही आणि ते आम्ही काही गीत गाणार नाही हिंदीमध्ये. तेव्हा सचिन म्हणाले की ल आणि च ही अक्षर जर काढून असे गाणे जर तयार केले तर तुम्ही गाशील का? तर ते म्हणाले जरूर गाईल. मग शांताराम नांदगावकरला तशी आट घातली त्यांनी सचिन यांनी आणि ल आणि च नसणारे अक्षर त्यांनी गाणे तयार केले आणि ते किशोर कुमारने मनापासून गायले आणि हे गाणे प्रत्येक गीत गायले की ते रेकॉर्डिंग ऐकायला थांबत नसे. पण ही गीत प्रसारित झाल्यानंतर ते गीताचे रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी थांबले आणि रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर

0: ऐकून सचिनच्या पाठीवर थाप मारून ते गेले. इतका हा त्यांच्या जीवनातील भन्नाट किस्सा आहे. आणि कसं आहे, अश्विन म्हटले की सर्व अश्विनी नावाच्या मुली असो महिला असो त्या हसऱ्या चेहऱ्याच्याच असतात हो. त्यामुळे हे गीत मला ऐकायचं आहे ताई.
1: नक्की ऐकूया. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

0: मस्त आणि सदाबहार अशी गाणी आज आपण ऐकलीत. कार्यक्रमात आज इथंच थांबूया. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातून SS कुऱ्हाडे यांनी, तर पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून झाकीर हुसेन मुजावर यांनी. बराय तर मग श्रोते हो, संवादिका लझीना तुरुप आपला निरोप घेतेय. आपली भेट पुन्हा होईल, तोपर्यंत नमस्कार.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
2: गाणं मनातलं,
1: गाणे ही गाणे.
2: गाणं मनातलं हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात गाणं मनातलं हा कार्यक्रम, आणि यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रुतीहोआजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी सीमा मकोटे आपला निरोप घेते. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू थोड्याच वेळात.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित, अरे काय शिट्ट्या काय मारतोस आणि ते, अरे त्या कानातल्या बोंड्या ती बुच काढ बर आधी. रोहित मी काय म्हणते,
1: काय काय काय काय काय झालं तरी काय, अग एवढी ओरडतेस का तू सुखदा?
0: मी ओरडत नाहीये, उलट ते कानात घातलंयस ना म्हणून तू जोरात बोलतोय.
1: घे बाई, काढल्या तुझ्या भाषेतल्या त्या बोंड्या. ए बोंड्या, बोंड्या काय म्हणतेस ग? इयर प्लग म्हण, इयर प्लग किंवा इयर मफ असं म्हणा.
0: हे बघ, आता टेक्निकली त्याला काय म्हणतात ना ते महत्वाचं नाहीये, पण ते कानात घातल्यामुळे काय परिणाम होतो ते महत्वाचं
1: आहे. तू बोलत राहा, बोलत राहा,
0: तू बोलत राहा, मी दुर्लक्ष करतो असंच ना?
1: नाही ग बाई, म्हणजे तू बोल मी ऐकतोय.
0: हा
1: बोल, काय होतं या बोंड्या किंवा गुंड्यांमुळे?
0: प्रत्येक वेळेला थट्टा नको रे, तुला माहितीये ना ज्यांना कमी ऐकू येतं ती माणसं जास्त जोरात बोलतात.
1: हो चांगलंच माहितीये, आपले भाजीवाले सोपान दादा किती जोरात बोलतात ते.
0: आता भाजीवाले दादा नाही तर लोक म्हणतील ते रोहित भाऊ आहेत ना, ते किती जोरात बोलतात.
1: बरं बरं बरं, कळलं कळलं, ते जाऊ देत, नाही वापरणार या बोंड्या मी, बस ठीक आहे. अगं बोल ना, काय सांगत होतीस?
0: आज तुझ्या ऑफिसचं काय म्हणजे किती वाजता जाणारेस आणि परत कधी येशील?
1: आज दुपारी 2 मीटिंग आहेत, बाकी कुठे बाहेर जायचं नाही फारस.
0: बर मग असं बघ, मी ना दोन्ही वेळेचा आमटी भात करून ठेवते.
1: महान आहेस ग बाई, तू बोल.
0: नाही नाही, आपल्यात कुणी लहान नाही आणि कुणी महान नाहीये. हे बघ, मी आज दुपारी बाहेर पडेन, तिथे रात्री 8 आसपास घरी येईन.
1: हे बघ, म्हणजे मैत्रिणींचा सिनेमाचा आणि डिनरचा भेद दिसतोय तुमचा का? तुझी लाडकी ती मावस बहीण शलाका येते?
0: शलाका येत नाहीये, सिनेमाचा भेद सुद्धा नाहीये. हा मैत्रिणींचा प्लॅन मात्र आहे.
1: ओ आता कोणाचा बर्थडे? अच्छा, वसुधाचा ऑक्टोबर आणि जानकीचा जानेवारी झाला की?
0: वारे वा, माझ्या मैत्रिणींचे बर्थडे तुझ्या बरे लक्षात आहेत.
1: अग अग अग थांब, गैरसमज नको करून घेऊस. ऑक्टोबर मध्ये आमच्या ऑफिसच्या हरीचा वाढदिवस असतो आणि जानेवारी त्याच तारखेला आमच्या म्हणजे आपल्या शरुमामीचा, त्यामुळे आपोआप लक्षात राहत ग.
0: मग ठीक आहे, आज कुणाचाही वाढदिवस नाही, परंतु एका महान व्यक्तीचा जन्मदिन मात्र आता या आठवड्यातच आहे.
1: मग आजचं काय प्रयोजन? कुठे सेल वगैरे लागलाय की काय? आणि आता मध्येच कसं काय सेल लागला बुवा?
0: अरे ए पेशंट.

0: आणि सा थोडं थांब, जरा ऐक, एकावर एक वाक्य प्रश्न टाकतच जातोय.
1: ओके ही बघ हाताची घडी आणि तोंड म्हणजे बोट तोंडावर ठेवलं. ठीक आहे.
0: हुश, आज संध्याकाळी आमच्या भिशी ग्रुपचं स्पेशल गेट टुगेदर आहे.
1: मी तोंडावरचं बोट एक मिनिट काढू का? टाइम प्लीज. मला एक वाक्य बोलायचंय.
0: किती रे चहाटळपणा, बोल बोल. काय वाक्य? एक वाक्य.
1: नाही म्हणजे कधी आहे हे स्पेशल G2G उर्फ गेट टुगेदर? आजच ना.
0: रोहित, मी तुला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं, तुझ्या ना काही लक्षातच राहत नाही.
1: हे बघ, काही महत्वाचं असेल ना तर मी लक्षात ठेवतो, पण हे म्हणजे
0: आमचं भेटणं महत्वाचं नाही असं की काय? आणि म्हणजे ते लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाही असंच म्हणायचंय ना तुला?
1: अगं जरा थांब. आता मी तुला म्हणतोय गुड लिस्नर नको, पण साधी लिस्नर तरी हो. स्वतःचे काय बोलत सुटली आहे.
0: पण सांग ना, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतोस, पण माझे कार्यक्रम, आमचे कार्यक्रम लक्षात राहत नाहीत, याचा अर्थ काय? आम्ही बिन महत्वाचे असंच ना?
1: हे बघ सुखदा, आता हे बात का बतंगड होत आहे? हे बघ, मी अगदी सहज बोललो होतो ग, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतो असं अगदी जनरल वाक्य होत. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असत. तरी पण अगर मैंने आपका दिल दुखाया हो तो माफ कर दीजिएगा.
0: नौटंकी करू नकोस. हा. मी काय म्हणत होते?
1: तू अजून काहीच म्हटलं नाहीयेस. मला कसं कळेल तू काय म्हणत होतीस ते? आधी सांग ना.
0: आमच्या ग्रुपवर भेटायचं ठरलंय.
1: अरे आता एवढ्यातल्या एवढे चारदा भेटलेत की तुम्ही? हा, गँगमन, गँग वुमन्स.
0: हे बरं लक्षात ठेवलंयस तू. हा, म्हणजे हे महत्वाचं आहे की काय तुझ्या व्याख्येनुसार?
1: हे बघ आता तू वाकड्यात शिरती असा.
0: बरं, आता सगळं सोपं करूया. आज आम्ही नेत्राच्या घरी भेटणार आहोत.
1: आणि यानंतर?
0: यानंतर म्हणजे आज एकदम हटके थीम आहे आमच्या भेटीची.
1: अरे वा वा वा वा, म्हणजे हॉटेल बदललं की काय?
0: मी तुझ्या या हळदी कुंकवाचं निमित्त करतो. तुमची आणखी काय काय निमित्त असतात तेव्हा आम्ही कुठे काही म्हणतो. हा, शेवटी भेटणं, हसणं, बोलणं महत्वाचं.
1: मान गए सुखदाजी, प्रत्येक गोष्टीचं कसं अगदी परफेक्ट लॉजिक असतं तुझ्याकडे. समोरच्यानी शंका किंवा प्रश्न विचारण्यापूर्वीच हे असं सहज सहज कसं सांगून टाकतेस ग? भन्नाट आहे तुझं.
0: यात काहीही भन्नाट वगैरे नाहीये. आणि लॉजिक म्हणशील तर होय, आमच्या भिशीला सुद्धा लॉजिक आहे बरं का.
1: उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले जावे माय लॉर्ड. म्हणजे आता हेच हे तुमचं आजचं काय तर म्हणे स्पेशल भिशी सेशन, याला काय लॉजिक आहे सांग बरं.
0: आज आम्ही मैत्रिणी एकत्र भेटणार. आणि गेस कर आम्ही आज काय करणार असू. छे, तुला काही अंदाज लावताच येणार.
1: चॅट ऐवजी चायनीज किंवा गुजराती थाळी ऐवजी कॉन्टिनेंटल, एवढंच ना. तुम्ही खादाण मैत्रिणी आणखी काय करणार?
0: थांबा रोहित सर, मी म्हटलं ना तुम्हाला नाही अंदाज बांधता येणार. नो गेसिंग. आजची आमची थीम आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.
1: काय काय काय काय हे काय मध्येच?
0: मध्येच नाहीये, म्हणजे शर्वरीने हा विषय सुचवलाय.
1: बर.
0: हा, अरे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची जयंती आहे या आठवड्यात.
1: अरे वा वा वा वा, मस्त. पण मग म्हणजे तुम्ही काय करणार? ए, माझी एक ना बंगाली मैत्रीण आहे इंद्रायणी, तिला विचारूया का काय करता येईल ते?
0: नको नको, म्हणजे तशी काही गरज नाहीये.
1: पण रवींद्रनाथ म्हणजे बंगाली, म्हणजे कसं?
0: हे बघ, रवींद्रनाथ टागोर हे बंगाली असले तरी ते संपूर्ण देशाचे गुरुदेव होते. आणि आमचं ठरलंय सगळं, त्यामुळे कोणाला काही विचारायची गरज नाही
1: राहिलं.
0: हा, आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय वैविध्यपूर्ण म्हणजे व्हरायटी गोष्टी सादर करायचं ठरवलंय.
1: इंटरेस्टिंग. काय करणार तरी काय तुम्ही? थांब एक मिनिट, वाजले किती? बापरे 12, माझी 2 वाजता ऑनलाईन मीटिंग आहे. बोल लवकर. मला ना अगदी उत्सुकता लागली की रवींद्रनाथांवर नेमका तुम्ही काय कार्यक्रम करणार आहात.
0: रवींद्रनाथ टागोर हे फक्त कवी नव्हते तर लेखक, चित्रकार, गीतकार आणि संगीतकार सुद्धा होते.
1: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थोर विचारवंत सुद्धा होते. मला ठाऊक आहे, पुढे बोल.
0: तर त्यांच्याच पुस्तकांमधून आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी रचलेल्या बहुविध कलाकृती ह्या उपलब्ध आहेत. खरं तर त्यातलंच काही सादरीकरण आम्ही करणार आहोत.
1: आणि त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेण्यासाठी शांतिनिकेतनची स्थापना केली हे तर संपूर्ण जगालाच ठाऊक आहे.
0: अगदी बरोबर. गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि नोबेल मिळणारे ते पहिले गैर युरोपीय होते.
2: काय रे दादा,

0: बेल का बंद करून ठेवली आहेस?
1: अगं बेल कशाला बंद करून ठेवेन मी, एक तास झाला वीज गेली आहे.
0: ऐक काय सांगतोयस काय? अरे मी आधीच उन्हातून आले, त्यात लाईट गेले.
2: शर्वरी पंखा चालू दिसतोय की नाही तुला? इन्व्हर्टर वर चालणारा पंखा तुझ्या सेवेला हजर आहे, सो डोंट वरी.
0: बर हे बघ सुखदा, येताना मस्त गजरे मिळाले, आधी फ्रीज मध्ये ठेवते. हे गे बघ बघ कसला भारी वास आहे ना.
1: वास नाही शर्वरी, सुगंध म्हणावं, सुगंध.
2: खरंच आहे, वास वेगळा सुगंध वेगळा, याला गंध दरवळ सुवास परिमळ असं काही म्हणू शकतो. फक्त वास म्हटलं की तो दर्प किंवा दुर्गंध असंही असू शकतं ना, म्हणून
1: तुझा मराठीचा अभिमान मी समजू शकतो. पण म्हणजे इंग्रजीत सुद्धा यासाठी किती शब्द आहेत बघ. ओडर, अरोमा, फ्रॅग्रन्स, रॅलिश, सेवॉर, स्मॅक.
2: ओके ओके कळलं. तर मुद्दा आहे हे फुलांचे गजरे.
1: आता कस, आता का बस बस बस?
0: अरे दादा सुखदाकडे शब्दांचं केवढं भंडार आहे, याचा तुला अभिमान असायला हवा.
1: माझ्याकडे पण आहे.
2: जाऊ दे ग शर्वरी, घर की मुर्गी दाल बराबर. हा पण काय ग शर्वरी, काल मला सांग मुक्ता कशासाठी फोन करत होती?
0: मुक्ता ना? अगं तिला रेड क्रॉस डे च पोस्टर बनवायचं होतं.
2: अगं शाळेला सुट्टी आहे ना?
0: शाळेसाठी नाही तर म्हणे तिच्या फ्रेंड्स मिळून वेकेशन मध्ये काही प्रोजेक्ट करणार आहेत.
2: क्या बात है?
0: हा आपले आपलेच काही प्रोजेक्ट म्हणे, आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह वर्क करायचं असं म्हणत होत्या.
1: वा वा वा वा शहाण बाळ येते अगदी.
0: अगदी आईवर म्हणजे अस्मादिकांवर गेलीये. तर त्यात एक प्रोजेक्ट आहे रेड क्रॉस डे ची माहिती. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिन असतो ना.
1: हो पण तुला तरी काय माहिती आहे का याची, की धरलं गुगल बाईंना हाताशी?
2: धरलं असेल रे हाताशी तरी काय वाईट आहे त्यात, उलट आपल्याला माहित नसलेल्या कितीतरी गोष्टींची माहिती आपण आंतरजालावरून घेऊ शकतो.
1: आंतरजाल म्हणजे इंटरनेट बर का शर्वरी बाई? आता कोण जड जड मराठी शब्द वापरते?
0: मी काय म्हणते आता वादावादी नको. हो घेतली मी मदत गुगलची. आणि अजून एक माहिती आहे का, मला मुक्तानेच रेड क्रॉसची माहिती सांगितली. हा दिवस रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.
2: अरे वा, आणि ही सोसायटी स्थापन करण्यामागचा मुख्य हेतू होता युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि आरोग्य आणीबाणीच्या काळात जखमी झालेल्यांना मदत करणं.
0: बरोबर, आणि या वर्षीची थीम आहे कीप ह्युमॅनिटी अलाइव्ह, म्हणजेच मानवतेला जिवंत ठेवणं.
1: मानवतेला जिवंत ठेवणं वगैरे ठीक आहे ग, पण त्या अगोदर घरातल्या बिचाऱ्या उपाशी पुरुषाला जिवंत ठेवण्यासाठी काय काय करता येईल हेही बघावं म्हटलं.
0: दादा काही बोलू नको रे तू.
1: अगं शर्वरी काय सांगू तुला माझं दुःख. सकाळी घेतलेल्या एका चहाच्या कपावर आहे ग तुझा दादा.
0: आय ग
1: बघ बघ बघ केवढा रोडावला मी गेल्या 4 तासात.
2: तिला दिसतच असेल शर्वरीला नाही का, रोहित रोडावलाय म्हणे. मोठाच विनोद आहे हा.
0: पण दादा खरंच थोडा बारीक वाटतोय बर का?
1: चला चला चला, मला माझ्या योग आणि आहाराच्या नव्या शेड्यूलची पावती मिळाली. पण हे सगळं सुखदामुळे शक्य झालं बर का शर्वरी?
2: शर्वरी जरा चिमटा काढ ग मला. नाही म्हणजे आज कौतुक होतंय.
0: हो
2: किंवा चिमूट भर का होईना क्रेडिट दिलं जातंय मला.
1: काय काय काय मी काय तुझं कौतुक करत नाही का कधी? अगं आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा तुमच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल मी सांगत असतो कायम.
0: हा हे खरंय. हा मी मोहितला सुद्धा सांगते, शीख शीख आमच्या रोहित दादाकडून काहीतरी शीख.
2: मोहित गुणी मुलगा आहे आणि त्याला कोणी काही शिकवायची गरज नाही.
1: अग्री अग्री, मोहित खरंच गुणी मुलगा आहे.
2: नशीब रोहितला माझं पटलेलं आहे काहीतरी.
0: पण योग आणि आहार की काय रे ते काय म्हणत होतास तू?
1: अगं वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी सुखदानी मला एक छान शेड्यूल आखून दिले. त्यातला एक नियम म्हणजे खाण्यासाठी सारखं सारखं तोंड हलवायचं नाही.
2: बर, आणि बोलण्यासाठी सुद्धा जरा प्रमाणातच तोंड उघडायचं. पण ते सगळं मी तुला नंतर सवडीने सांगेन.
0: बर
2: रोहित तू नाश्ता करून घे बरं आधी, नाहीतर म्हणशील बायकोने उपाशी ठेवलं मला.
1: येस येस येस करतोच. बर मला एक सांगा, मी तुम्हाला कुठे सोडायचंय का? हा फुकटचा शोफर सेवेशी तयार आहे.
0: अजिबात नको, मी माझी जाईन. आणि सुखदा कुठे चाललीये बरं?
2: अगं आज आमची भिशी आहे.
0: हो
2: नेत्राकडे जमतोय आम्ही. आम्ही गेलो ना की तिच्या आई बाबांना खूप आनंद होतो.
1: आणि सुखदा बाहेर गेली ना की मला पण.
2: काय काय

0: तुलाही आनंद होतो का मी बाहेर गेल्यावरती? हा
1: ते जाऊ द्या, कोणाच्या येण्यामुळे जाण्यामुळे कोणाला आनंद होतो ते मला सांगू नका, पण उन्हातून आलेल्या आपल्या बहिणीला कशामुळे आनंद मिळेल हे कोणीच विचारत नाहीये.
2: अरे अरे अरे अरे, आता तुझ्यावर काय चौरी ढाळू? तू वाळ्याचा पडदा लावून घेऊ तुझ्या मागे पुढे.
0: शर्वरी, मी किने तुझ्या आवडीची एक गोष्ट फ्रीज मध्ये ठेवली बघ.
1: काय ग?
0: हातपाय धू आणि तूच फ्रीज उघडून बघ.
2: काय ग? काय फ्रीज मध्ये? काकडी किंवा कलिंगड? नाहीतर ताज ताक असेल हो ना?
0: यातलं काहीच नाही.
2: मग सांग ना, मला माहिती अशी वस्तू आहे का ती?
0: आहा, आधी शर्वरीला खाऊ दे मग तुला देईन.
2: अन्याय अन्याय, घरातल्या एका बिचाऱ्या पुरुषावर घोर अन्याय. सुखदा ग, सांग ना काय ठेवलंय फ्रीज मध्ये?
1: सुखदा ताडगोळे. आई शिप्पत, आणि तू मस्त सोलून ठेवलेस आणि कसले लुसलुशीत आणि पाणीदार, अगदी नाजूक साजूक आहेत. गोड गोड थंडगार ताडगोळे. आहा रोहित दादा, स्वर्ग सुख स्वर्ग सुख.
2: सुखदा तू हे म्हणजे मला सांगितलं नाहीस आणि दिले पण नाहीस, हे बरं नाही.
1: सुखदा मी किती खायचे बरं घातले.
2: इकडे आण इकडे आण, आम्हाला किंवा मला जरा दर्शन तरी होऊ दे त्या स्वर्ग सुखाचं. आण पाहू इकडे
1: दादा. अरे फक्त दोनच उरले ताडगोळे, आता काय कलूया त्याच्या.
2: थांब थांब थांब, तू काही करू नकोस त्याचं. जे काय करायचं ते मीच करतो, आलोच मी.
0: रोहित तू इथेच बस जागेवर. शर्वरी संपवते दोन्ही ताडगोळे.
1: आहा
0: मी आणेन उद्या रोहित साठी.
2: अरे अरे अरे अरे, दोस्त दोस्त नार बायको बायको नार ही बायको का प्यार. असंच म्हणायला लागेल की नाही की ताडगोळ्यांनो हमें तुम्हारा ऐतबार नार.
1: अरे दादा रडू नको. हा घे, एक तुझ्यासाठी दिला, आता हशा बघू.
2: अरे अरे अरे अरे.

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रम असणार आहे. जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. तत्पूर्वी ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण वेळेशी स्पर्धा करत जगतोय. कामाचा ताण, असंतुलित आहार, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे जीवनशैलीशी निगडीत आजारांची संख्या दिवसागणिक वाढू लागली. पण हे आजार अचानक उद्भवतात तर नाही. आपण आपल्या चुकीच्या सवयींमुळे या आजारांना हळूहळू निमंत्रण देत असतो. तेव्हा श्रोते हो, जीवनशैलीशी निगडीत कोणते आजार आहेत, ते आजार होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई हे जनरल सर्जन असून 1993 पासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यावसायिक स्वास्थ्य या विषयात डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवलं असून डॉक्टर वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ऑक्युपेशनल हेल्थ फिजिशियन म्हणजेच व्यावसायिक स्वास्थ्याचे डॉक्टर म्हणून काम करत आहेत. डॉक्टर, आजच्या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. कसं आहे ना की पूर्वी संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक होतं, पण आता गेल्या काही दशकांपासून जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: त्याबद्दल सांगायचं म्हणजे पूर्वी अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता, त्यामुळे संसर्गजन्य आजार खूप होते आणि त्यांचा इलाज व्यवस्थित होऊ शकायचा नाही, रोगी दगावायचे. मग आता अँटीबायोटिक्सचा शोध लागला, त्यामुळे संसर्गजन्य आजाराचं निदान पण होतं लवकर आणि त्यांचा इलाज पण चांगला होतो. पण याचबरोबर आता शहरीकरण झालं, औद्योगिकरण झालं, शहरीकरणाबरोबर शहरातली गर्दी वाढली, ट्रॅफिक वाढलं आणि मग त्यामुळे जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि ही बदललेली जीवनशैली ही आरोग्याला पूरक आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे अशा जीवनशैलीमुळे कळत न कळत हे आजार सुरू झाले आणि आता या आजारांनी नंबर वन घेतलाय, म्हणजे जवळजवळ 70-80% आजार आता जीवनशैलीशी निगडीत आहेत.
0: म्हणजे सर्दी खोकला झाल्यासारखे हे आजार आहेत एकंदरीतच?
1: अगदी, असंच म्हणायला हरकत नाही.
0: तर हे आजार नेमके कोणकोणते आहेत?
1: मुख्यतः आम्ही याच्यामध्ये हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजे डायबिटीस, हृदयरोग किंवा

0: इस्केमिक हार्ट डिसीज आणि मानसिक आजार, निद्रानाश किंवा स्थूलपणा, ओबेसिटी हे आजार ह्यामध्ये आम्ही मुख्य महत्वाचे मानतो.
1: पण याची लक्षणं नेमके काय आहेत डॉक्टर?
0: आता नेमक्या कुठच्या आजाराची यापैकी लक्षण?
1: म्हणजे आपण म्हणतो की ब्लड प्रेशर, मधुमेह कुठेतरी सायलेंट किलर आहेत, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काही त्रास होत नाहीये, काही लक्षणं दिसत नाहीयेत, त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. ते दुर्लक्ष करणं किती महागात पडतं त्याविषयी सविस्तर सांगा.
0: तुम्ही फार चांगलं विचारलं मला, कारण हा अजून चॅलेंज मी घेतोच आहे की इतके वर्ष झाली तरी पेशंटना हे समजत नाही की आपण या आजारांकडे लक्षणं नाहीत म्हणून दुर्लक्ष नाही करता कमा. बरेचदा पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही हिस्ट्री घेताना विचारतो की तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे का, आणि ते सांगतात नाही. मी म्हटलं अच्छा, कधी तुम्ही चेक केलंय? तर म्हणे चेक नाही केलं. का नाही चेक केलं? तर मला लक्षणं नाहीत. तर सांगायचा मुद्दा आहे, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे आजार हे सायलेंट किलर्स किंवा टाइम बॉम्ब सारखे आहेत आणि ते शरीर आतून पोखरत राहतात वर्षानुवर्ष. आणि जेव्हा त्यांचा उद्रेक होतो, जर तेव्हा जसा एखादा बॉम्बचा विस्फोट होतो आणि त्यामुळे नुकसान होतं, त्याप्रमाणे मग शरीराचं नुकसान अकस्मात किंवा हळूहळू व्हायला लागतं. तर हे या दोन्ही आजारांबद्दल जाणून घ्यायचं महत्वाची गोष्ट आहे.
1: याची सुरुवातीची लक्षणं नेमकी कोणती असतात? डायबिटीज असेल किंवा उच्च रक्तदाब असेल?
0: आम्ही असं म्हणतो की डायबिटीस आणि उच्च रक्तदाबाचं सर्वात कॉमन लक्षण म्हणजे काही लक्षण नसणं. आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे बऱ्याच जणांना काहीच लक्षण नसतं. आणि आम्ही उलट असं म्हणतो की तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरमध्ये डोकं दुखायला लागलं, चक्कर यायला लागली, तर तुम्ही लकी आहात की तुम्ही डॉक्टरकडे ह्या वैद्यकीय सल्ल्यासाठी जाल. पण बरेचदा खूप रक्त म्हणजे रक्तदाब खूप वाढेपर्यंत पेशंटला काही लक्षणं नसतात. आणि डायबिटीसमध्ये तर काही लक्षणं नसतात. कधी कधी पेशंट आमच्याकडे प्री एम्प्लॉयमेंट चेकअपला येतो आणि त्या रुटीन चेकअपमध्ये कळतं की अरे शुगर 340 आहे आणि त्याला काही लक्षणं नसतात. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काही लक्षणं नसणं ही कॉमन लक्षण आहे.
1: पण कधी कधी अनुवंशिक पण आजार आपल्याला ते येतात, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही की आता आपल्या घरात आपल्या आई बाबांना आहेत, तर आपण पण त्याची योग्य वेळी चाचणी करणं गरजेचं आहे की काही आजार ते होणार आहेत आपल्याला, तर त्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे?
0: ज्यांना अनुवंशिक आजार होतात आणि ज्यांना माहिती आहे की आपल्या आई वडिलांना किंवा आईच्या लिनिएजमध्ये आजी आजोबांना, काकांना किंवा वडिलांकडे आजी आजोबांना, काकांना, आत्यांना असा जर असेल, असा जर हे अनुवंशिक आजार असेल, तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला व्हायची शक्यता आहे, तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे. आणि जीवनशैली नियमित ठेवणं आणि सतत शुगर, ब्लड प्रेशर एका अमुक वयानंतर चेक करत राहणं हे अत्यंत जरुरी आहे. म्हणजे त्यांनी न करणं म्हणजे हा एक प्रकारचा आम्ही म्हणतो गुन्हा आहे. की ज्यांना माहिती आहे की आई वडिलांना आहे म्हणजे आपल्याला व्हायची शक्यता आहे, त्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि सुरुवातीपासून काळजी घेतली तर त्यांनाही हा आजार टाळता येतो. माझं उदाहरण द्यायचं आलं तर माझ्या आई वडिलांना दोघांना डायबिटीस होता आणि दोघे इन्शुलिन घ्यायचे जवळजवळ 25 वर्ष. माझे वडील अजून इन्शुलिन घेतात, पण मी माझ्या काही जीवनशैली अशी ठेवली की त्यामुळे मला अजून ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर हे झालेलं नाही.
1: डॉक्टर, पण कोणत्या वयापासून या चाचण्या केल्या गेल्या पाहिजे? जर आपल्याला कळले अनुवंशिक आजार आपल्या घरात आहेत, तर कोणत्या वयापासून चाचण्या केल्या गेल्या पाहिजे?
0: मी यात मजेनी असं म्हणेन की कोणत्या वयापासून मोबाईल आपण वापरला पाहिजे ह्याला काही रिस्ट्रिक्शन नाही. मग ह्याला तरी का रिस्ट्रिक्शन ठेवायचं? तुम्ही कोणत्याही वयाला सुरू करा, 20 करा, दर वाढदिवसाला करा, 25 करा, पण मॅक्झिमम 35 ला तुम्ही एकदा तरी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर तपासलं पाहिजे. आणि ब्लड शुगर साधारण 6 महिन्यातनं एकदा, ब्लड प्रेशर महिन्यातनं एकदा तुम्ही तपासलं पाहिजे.
1: डॉक्टर, मधुमेहाचं प्रमाण ना कुठेतरी दिवसागणिक वाढते, म्हणजे लहान मुलांना देखील मधुमेह झालाय. आता आपण सर्रासपणे ही गोष्ट ऐकतोय, तर हे मधुमेहाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आपण कोणते बदल केले पाहिजेत की जेणेकरून पाल्यांनाही त्याचा त्रास नाही होणार?
0: सुरुवातच करायची झाली जीवनशैलीची, तर दिवसा आपण उठतो सकाळी, तर सकाळी हल्ली मुलं किंवा जनरली पालक वर्ग पण उशिरा उठतात, तर सकाळी 5 लवकर उठलं पाहिजे. म्हणजे मी जे आता फॉलो करतोय ते मी तुम्हाला सांगतो, सकाळी 5 उठायचं आणि 5:30 तुम्ही आउट एक्सरसाइजला गेलं पाहिजे. मी माझ्या घराजवळ जुहूचा समुद्र किनारा असल्यामुळे तिकडे धावायला जातो आणि रेग्युलर व्यायाम केला पाहिजे. आणि मग नंतर

0: रेग्युलर व्यायाम करून जे डबा दिला जातो किंवा दुपारचं जेवणातलं खाणं जे असतं त्यामध्ये हाय कॅलरी फूड देता कामा नये. आणि लहान मुलांच्या सुद्धा अगदी लहान वयातनं पार्ट्या सुरू होतात, बर्थडे पार्टी, मग केक्स चॉकलेट्स हे खाल्लं जातं आणि पिझ्झा बर्गर हे मागवलं जातं. सर्वात मोठी आत्ता जी सवय जी आमच्या लहान वयात आम्हाला नाही लागली ती म्हणजे मोबाईलचा ऍक्सेस असल्यामुळे पालकांना न विचारता लहान मुलं स्विगी झोमॅटोवर ऑर्डर करतात आणि पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी ऑर्डर करतात, जंक फूड खातात आणि ते पे पण करून टाकतात. आणि बरेचदा मी असं बघितलंय की ते खातात आणि त्याचे जे रॅपर्स असतात ते कुठेतरी लपवलेले असतात पुस्तकाच्या याच्यामध्ये आणि मग ते मिळतात. म्हणजे माझ्या मुलीनी एक दोनदा मला असं सांगितलेलं आहे, बाबा हे लवकर टाकून दे, आईला सांगू नको.
1: म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अन्न खाणं अपेक्षित आहे.
0: बरोबर.
1: डॉक्टर बऱ्याचदा असं म्हणतात की चला साखर बंद केली म्हणजे मधुमेह नियंत्रणात येईल असं बऱ्याच जणांना वाटतं, तर त्याविषयी काय सांगाल?
0: कसं आहे, मधुमेह झाला नसताना साखर बंद करावी किंवा आंबा खाऊ नये हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला जर मधुमेह होणारच नसेल अनुवांशिक नसल्यामुळे तर मग हे करायची गरज नाही. पण जेव्हा तुम्हाला डायबिटीसचं निदान होतं तेव्हा तुम्हाला साखर जरूर कमी केली पाहिजे. बंद करता कामा नये. लोकांना काय वाटतं साखर मधुमेहात वाढते म्हणजे साखर बंद करावी, पण एक समजायचं आहे की कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स यांचं पण रूपांतर शुगरमध्येच होतं. मग तुम्ही कार्बोहायड्रेट्स बंद करा. कारण तुम्ही साखर किती चहात एक चमचा, दुपारच्या चहात एक चमचा खाल, पण भात कमी करा, बटाटा कमी करा, बटाटा वडा कमी खा, पंजाबी सामोसा कमी खा, कारण यातनं शेवटी शुगरच बनत असते.
1: डॉक्टर श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण श्रोत्यांचे फोन घेऊया.
0: जरूर.
1: श्रोते, आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे आणि आजचा आपला विषय आहे जीवनशैलीशी निगडीत आजार. आणि या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. तेव्हा श्रोते, तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. नमस्कार.
2: नमस्कार, मला डॉक्टर साहेबांना विचारायचं आहे.
1: बोला.
2: की मधुमेह असताना तर साखरेला पर्याय म्हणून भुरा पावडर किंवा गोळ थोड्या प्रमाणामध्ये घेता येईल का?
0: साखरेला
1: विचारा पूर्ण प्रश्न.
2: साखरेला म्हणजे मधुमेह पेशंट असणाऱ्यांना, मधुमेह असणाऱ्यांनी साखरेच्या स्वरूपामध्ये जे आहे तर साखरेच्या ऐवजी गुळ किंवा भुरा पावडर हे अल्प प्रमाणामध्ये घेता येईल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मिठाच्या बदल्यामध्ये, पांढऱ्या मिठाच्या बदल्यामध्ये सैंधव मीठ किंवा काळे मीठ हे वापरलं तर त्याचा फायदा होईल का, म्हणजे उपयोग होईल का?
0: यामध्ये मी सुरुवात गुळापासून करतो. गुळापासून साखर बनते हे तुम्हाला माहितीच आहे. गुळ ही साखरेच्या बनवण्यातली एक स्टेज आहे आणि दोन्ही उसापासून बनतं. त्यामुळे अजिबात गोड बंदच करायला पाहिजे. कारण ज्या गोड चवीचं जे काही असेल त्याची शेवटी शुगरच होते. त्यामुळे गुळ हे काही पर्याय होत नाही साखरेला, एक. आणि दुसरं बुरा पावडर तर मी ऐकलेलं नाही त्यामुळे त्याबद्दल मी उत्तर देऊ शकत नाही. मीठ हे सोडियम क्लोराईड असतं. आता सैंधव किंवा तुम्ही जे दुसरं मीठ, काळं मीठ मला वाटतं म्हणालात, ते सुद्धा सोडियम क्लोराईड आहे आणि सोडियम क्लोराईडनी ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकत नाही, म्हणजे त्याला पर्याय नाही. खारट चवीचं जे काही असेल ते त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर वाढणार, कारण त्यात NaCl सोडियम क्लोराईड आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजाराचं निदान झालं की आता वेगवेगळी औषधं घ्यावी लागतील आणि त्या औषधांचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतील असे गैरसमज असतात, म्हणून बऱ्याचदा टाळाटाळ केली जाते, तर त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी डॉक्टर आपल्याला फोन येत आहेत, ते घेऊया.
0: जरूर.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला, आपलं नाव?
3: मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, किन्नर जिल्हा नाशिक, रुपेश गुजराती.
1: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
3: माझा प्रश्न असा आहे की सरांना असं विचारायचं होतं, B12 जर कमी झालं तर त्याची काय लक्षणं, म्हणजे साधारण शक्करीने किंवा काय असू शकतं, B12 का कमी होतं, ते कव्हर करण्यासाठी काय

0: खरं तर हा आजच्या कार्यक्रमाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे, पण तरी पण तुमचं उत्तर देतो. B12 हे नर्व टॉनिक आहे, म्हणजे आपल्या ज्या संवेदना नेणाऱ्या नसा आहेत त्याचं टॉनिक आहे, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम या B12च्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो. म्हणजे संवेदना कमी होणं, नमनेस किंवा पेन म्हणजे दुखणं, हे सगळं होऊ शकतं याच्यामुळे, B12 डेफिशियन्सीमुळे.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, नाव आपलं?
2: सुरेश गुजर, मुक्काम कोल्ही, तालुका बाबुरगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतोय.
1: प्रश्न विचारा आपला.
2: माझा असा प्रश्न आहे, आता मधुमेह डायबिटीज आहे, आता हे आता कोणत्या वयापासून त्या आजाराला सुरुवात होतो?
1: बर.
0: Type 1 डायबिटीज हा तर अगदी लहान वयात पण सुरू होतो, ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतात. आणि टाईप 2 हा जो नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज आहे, तो साधारण 40-45 ला, पण आता
1: डायबिटीस हा आजार झाल्यानंतर तो कसा ओळखायचा?
0: यामध्ये एक महत्वाचं सांगायचंय तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना, की डायबिटीसची लक्षणं असतातच असं नाही. आत्ताच आम्ही म्हटलं की डायबिटीस हा सायलेंट किलर आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला जर सांगायचीच झाली तर जेव्हा डायबिटीस खूप बळावतो तेव्हा काही लक्षणं अशी असतात की तुम्हाला संवेदना बरोबर कळत नाहीत, नंतर जखमा लवकर भरत नाहीत, नंतर आम्ही क्लासिकल ट्रायड म्हणतो, म्हणजे पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया, म्हणजे रक्तातली साखर वाढल्यामुळे युरिनद्वारे साखर एक्सक्रीट होते, त्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं, मग तहान जास्त लागते आणि भूक जास्त लागते. तर अशी ही डायबिटीसची लक्षणं आहेत, पण तेव्हा जेव्हा डायबिटीस जास्त होतो तेव्हा ही लक्षणं दिसतात.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: बोला.
2: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
2: डायबिटीसच्या रुग्णाने काय खावे आणि काय खावं?
1: बर. डायबिटीसच्या रुग्णाने काय खावे आणि काय खाऊ नये?
0: डायबिटीसच्या रुग्णांनी काय खावे आणि काय खाऊ नये हा चांगला प्रश्न आहे. मी तर म्हणेन खावं सगळं, पण व्यायाम करून पचवावं, योग्य जीवनशैली राखून पचवावं, पण त्यातल्या त्यात पिष्ट पदार्थ, कार्बोहायड्रेट्स हे कमी खावे, म्हणजे बटाटा कमी खावा, बटाटा ज्यात वापरला जातो असे तळलेले पदार्थ कमी खावे, भात कमी करावा, आणि सर्वच जेवणामध्ये वजन जास्त असेल तर सर्वच जेवणामध्ये जेवढं वजन जास्त असेल तेवढं 10-20% कमी करावं, आणि स्निग्ध पदार्थ, फॅट्स म्हणजे मिठाया, दुधाच्या मिठाया ह्या कमी कराव्या.
1: नमस्कार.
3: हॅलो, मी राजू बोलतो.
1: बोला, प्रश्न विचारा आपला.
3: माझा असा प्रश्न आहे मॅडम की दोन्ही पायावर सूज आहे ती डायबिटीस लक्षण असू शकेल का? कारण बाकी काही सिम्पटम जाणवत नाही, फक्त पायांवर सूज जाणवते.
1: बर.
0: जर इन्फेक्शन असेल, जंतुसंसर्ग असेल तर ते डायबिटीसचं लक्षण असू शकतं, पण अदरवाईज हे ब्लड प्रेशर, किडनीचा आजार, हृदयाचा आजार याचं लक्षण असायची शक्यता जास्त आहे.
1: डॉक्टर, थोड्या वेळापूर्वी आपण बोलत होतो की एखादा आजार झाला, म्हणजे तो हृदयरोग असू देत, मधुमेह असू देत, मग आपल्याला मेडिसिन घ्यावे लागणार, तर मेडिसिन घेतले की त्याच्या शरीरावर साईड इफेक्ट होणार, तर हे सुद्धा गैरसमज लोकांमध्ये असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, लोकांना, मला आश्चर्य असं वाटतं की लोकांना आजाराची भीती वाटत नाही पण गोळ्यांची भीती वाटते. आणि मी नेहमी म्हणतो की वैद्यकीय शास्त्राचा जन्म झाला आणि एवढा रिसर्च त्यात चालतो ते केवळ फायद्यासाठी आहे मनुष्य जातीच्या, नुकसानासाठी नाहीये. आणि बऱ्याच ऍसिड टेस्ट मधनं हे निघतं, आधी बरंच रिसर्च होतो, मग ऍनिमल्सवर एक्सपेरिमेंट होतात, मग ह्युमन्सवर एक्सपेरिमेंट होतात, आणि मग FDA अप्रुव्हल लागतं, त्यानंतर एखादं औषध लॉन्च होतं. त्यामुळे साईड इफेक्ट बद्दल घाबरण्याची गरज नाही, तुम्ही आजाराबद्दल घाबरा, कारण डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, ओबेसिटी

0: हे जीवघेणे आजार आहेत आणि कुठचाही गोळी ही जीवघेणी साईड इफेक्ट असलेली गोळी नाही आहे. आतापर्यंत अशा गोळ्या झालेल्या नाहीत आणि कोणी करू देणार पण नाही.
1: डॉक्टर, काही दिवसापूर्वी आपण एक घटना ऐकली की शाळेत जाणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय, तर इतक्या कमी वयात असं होणं यामागचं नेमकं कारण काय? कारण का हे प्रमाणही कुठेतरी वाढतंय आता.
0: हा, अशा कधी कधी गोष्टी ऐकायला येतात हे खरं आहे, पण शाळेत जाणाऱ्या मुलीचा जर अचानक असा मृत्यू झाला असेल तर त्याला हृदयाचाच आजार पण हृदयविकाराचा झटका नाही, त्याला सडन कार्डियक अरेस्ट असं म्हणतो आपण. म्हणजे हृदयाची गती अचानक थांबते. म्हणजे जसं एखादं मशीन एक काम करते आणि इलेक्ट्रिकचा सप्लाय बंद झाल्यावर ते अचानक थांबतं, तसं हृदयाची गती अचानक थांबते आणि त्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. त्याला कारण शोधण्याचं बरंच संशोधन चाललंय, पण असं कारण काही मिळालेलं नाही किंवा प्रेडिक्टर असा मिळाला नाही की ह्या माणसाला असा कार्डियक अरेस्ट होईल किंवा याला होणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हणलं कोलेस्ट्रॉल वाढलंय असं बऱ्याचदा बोललं जातं, टेस्ट केल्या जातात, तर कुठेतरी कोलेस्ट्रॉल, ताण, चुकीचा आहार हे तीन घटक हृदयविकाराशी जोडलेले गेलेले आहेत का?
0: हो, मी आता तुमचे तीन फॅक्टर्स होते तुमच्या प्रश्नात त्याप्रमाणे उत्तर देतो. कोलेस्ट्रॉल हा म्हणजे मेद आणि आपल्या शरीरात रक्तवाहिन्या नॅरो किंवा बारीक व्हायला लागतात आत थर साचून, आणि ते वयाप्रमाणे प्रत्येकातच होत असतं. म्हणजे जन्मलेल्या मुलाच्या जशा रक्तवाहिन्या असतात तशा तुमच्या माझ्या आज असणार नाहीत, पण कोलेस्ट्रॉल जेव्हा शरीरात येतं, रक्तात येतं, तेव्हा हे मेद साचण्याचं किंवा अथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण फार कित्येक पटीने वाढतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या बारीक होऊन, रक्तपुरवठा कमी होऊन हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक म्हणजे स्ट्रोक, ज्याला आपण पक्षाघाताचा झटका म्हणतो, हे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. दुसरं, तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि काय म्हटलं,
1: ताण, चुकीचा आहार, ही सुद्धा
0: चुकीचा आहार ही कारण आहेतच. कोलेस्ट्रॉल वाढायचं कारण चुकीचा आहार, म्हणजे तुमचे पिझ्झा, बर्गर, चीज, पनीर,
1: पेय,
0: साखरयुक्त पेय, हा चुकीचा आहार, त्यामुळेच हे.
1: नमस्कार.
2: हॅलो, काय
1: आपला?
2: विजय कुमार स्वामी, बस्तवाड तालुका, शहर, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो. ताई,
1: बोला बोला, प्रश्न विचारा.
2: सर नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की शुगरवाल्याने फळ कोणती खावेत?
0: हा चांगला प्रश्न आहे. आता जवळजवळ सगळ्याच फळांमध्ये साखर असते, पण तुम्ही संत्र खाऊ शकता. संत्र्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप आहे, म्हणजे संत्र, मोसंब अशा प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकता. द्राक्ष, ज्यात पाण्याचं प्रमाण खूप आहे, ज्यामध्ये गर खूप आहे, म्हणजे आंबा, चिकू, केळं, ही फळं तुम्ही शक्यतो टाळावीत. पण सीझनला तुम्हाला आंबा खायचा आहे तर आंब्याची रोज एक फोड किंवा प्रत्येक जेवणाला एक फोड असा कंट्रोल तुम्ही ठेवणार असाल, चिकूची एखादी फोड, तर ते काय खायला हे नाही, मज्जाव नाही, पण ते तुम्ही पचवलं पाहिजे. पचवलं कसं पाहिजे की व्यायाम करून, आणि तुम्ही तुमची शुगर चेक करत राहिलं पाहिजे, आणि शुगर चेक करण्याने तुम्हाला कळतं की तुमचं डाएट योग्य दिशेने चाललंय की नाही.
1: नमस्कार. नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
3: हॅलो.
1: हा हॅलो, बोला, प्रश्न विचारा आपला.
3: हा, मी बोरोलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: बर, प्रश्न विचारला.
3: सर, मला मला मानसिक आजार आहे. मला डोळ्यांचा त्रास आहे, डोळे, त्या डोळ्याने मला दिसायला त्रास होतो. तर मी घरी सगळं करते, करते म्हणजे जेवण बनते सवयी प्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे नेहमी करते म्हणून सराव प्रमाणे, पण देवा पलीकडची म्हणजे दुसरी जी माणसं ज्या त्या बोलतात त्यावेळेला मी काय त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे, म्हणजे दिसत नाही म्हणून जे बोलतात त्यावर जरा वाईट खूप वाटतं. मला ब्लड प्रेशर आहे पण ते माझं नॉर्मल आहे, म्हणजे माझ्या गोळ्या सतत चालू आहे. डायबिटीस नाहीये, आता वय माझं आहे 78. मी सकाळी 5 वाजता उठते, 5 वाजल्यापासून माझे छोटी छोटीशी कामं आणि छोटासा असा शास्त्रीय दृष्ट्या असा व्यायाम नाही करत, पण व्यायाम हे करते, हात पाय म्हणजे सगळं जे काय प्राणायाम हे सगळं करते, जेवढं मला जमतं तेवढं मी अर्धा तास ते व्यायाम करते, संध्याकाळी चालायला जाते. हे तर मला मानसिक जो आजार आहे ना वाईट वाटतं, त्याच्यावर मी काय हे घेतलं पाहिजे, कशावरती हे करून मी माझ्या स्वतःला समजून

0: घेतलं पाहिजे.
1: बरं,
0: जो त्रास आहे डोळ्यांचा तो मी कसं समजून घेतला पाहिजे याच्यावरती मला जरा सांगा.
1: बरं,
2: तुम्ही आता मानसिक आजाराबद्दल बोललात. मानसिक आजार हे न्यूरो ट्रान्समिटरच्या इम्बॅलन्सनी होतात आणि शरीर आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण समजलो पाहिजे तेवढे समजलेलो नाही. म्हणजे इव्हन डॉक्टरना हा भाग अजून पाहिजे तेवढा समजलेला नाहीये. आणि हा मानसिक आजार आहे तर 5 न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, डोपामिन, नॉरॲड्रिनलिन, ॲड्रिनलिन आणि सिरोटोनिन आणि गॅबा, असे हे 5 न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत. तुम्ही मुन्नाबाई MBBS मध्ये ऐकलं असेल तर केमिकल लोचा, केमिकल लोचामुळे त्यांना असं वाटायला लागतं की गांधीजीच आपल्या समोर आलेत. तर हे केमिकल डिस्टर्बन्स असल्यामुळे तुम्हाला मानस म्हणजे मानसरोग तज्ञांकडे जाऊन सायकॅट्रिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. हाच त्याला एक उपाय आहे.
1: नमस्कार. नमस्कार, हा प्रश्न विचारा आपला.
3: मॅडम मला एक प्रश्न विचारायचा.
1: आपलं नाव?
3: माझं नाव विकास रायबोळे, राहणार खंडाळी तालुका अहमदपूर जिल्हा नांदेड लातूर. सध्याला मी नांदेडपासून बोलते.
1: बरं बरं बरं, प्रश्न विचारा.
3: मॅडम माझा प्रश्न असा आहे की माझे जे ताई आहेत त्यांचं पोट दुखत आणि त्यांची अचानक किती लोक होते हे कारण कशामुळे होऊ शकतो बरं डॉक्टर साहेबांना हा प्रश्न.
2: परत विचाराल का? कळलं नाही मला.
1: बीपी लो, त्यांचं पोट दुखतं त्या कारणामुळे बीपी लो होतो त्यांचा. प्रश्न तुमचा व्यवस्थित कळला नाहीये.
3: कारण त्यांचं पोट दुखतं आणि डॉक्टरकडे तपासल्यानंतर त्यांचं बीपी लो होतं कशामुळे होते.
1: बरं,
2: मला असं वाटतं की त्यांचं पोट दुखणं आणि बीपी लो होणं याचा डायरेक्ट संबंध आहे असं खात्रीलायक रित्या सांगता येत नाही. पण असं आहे की ब्लड प्रेशर म्हणजे पोटात दुखल्यामुळे तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम प्लेमध्ये येते म्हणजे ती कार्यरत होते आणि त्यामुळे तुमचं बीपी लो होतं होऊ शकतं असं होत असणार.
1: नमस्कार. हॅलो.
4: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
4: बोलतोय घाटकोपर वरून.
1: बोला बोला, प्रश्न विचारा.
4: 84 वर्ष आहे. थोड्या प्रमाणात
1: तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. प्रश्न काय
4: नियमित काय
2: कशा करता पुढच्या आजाराकरता नियमित काय केलं पाहिजे?
4: डायबिटीज बद्दल बोलतोय.
2: हा, डायबिटीज डायबिटीज बद्दल आहारावर कंट्रोल, खाण्यावर कंट्रोल, वजन तुमच्या वयाला आणि तुमच्या उंचीला साजेसं ठेवणं, नियमित ठेवणं आणि थोडासा व्यायाम. जर तुमचे गुडघे चांगले असतील तर व्यायाम म्हणजे एक व्यायाम म्हणजे काय, एक अर्धा तास चालणं आणि चालताना थोडं जलद चालणं ज्याने दमछाक होईल असं चालणं हे तुम्ही करू शकता.
1: नमस्कार.
5: हॅलो.
1: नमस्कार.
5: हॅलो,
1: प्रश्न विचारा. हॅलो.
5: हॅलो, मी रुपेश इंद्रवती बोलतो मॅडम सिन्नरहून. माझा प्रश्न असा आहे की आता सध्या उन्हाळा आहे आणि असं सांगितलं जातं की उन्हाळ्यात ORS घ्या. ORS मध्ये शुगर पण असते आणि मीठ पण असतं. तर मग ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी याचं कंट्रोल कसे करावे? हो, म्हणजे त्यात शुगर बी असते आणि मीठ पण असते. मग किती घ्यावे? लिंबू पाणी झालं, हे झालं.
1: बरं,
5: तर त्याचं प्रमाण कसं करावे? शुगर एकदम हाय होऊ शकते.
2: ORS मध्ये शुगर असली तरी प्रमाण खूप असतं असं नाही आणि ते पाण्यामध्ये डायल्यूट होत असतं. त्यामुळे तुम्ही ते पाण्याबरोबर नक्कीच ORS घेऊ शकता आणि ते सध्या जरुरीही आहे. आणि नुसतं पाणी पिल्याने हिमोडायल्युशन म्हणजे रक्त नुसतं पातळ होतं तसं नाही, आपल्याला शुगर आणि मिठाचं प्रमाण त्यात ठेवलंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ORS घ्याल तेव्हा एका आठवड्याला ORS घेऊन शुगर चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की शुगर एवढी वाढत नाहीये म्हणजे तुमची भीती अनाठाई आहे असं कळेल. जर शुगर वाढत असेल तर प्रमाण कमी करा थोडस ORS.
1: पर्यायी लिंबू पाणी वगैरे इतर गोष्टी आपण घेऊ शकतो.
2: लिंबू पाणी घेऊ शकता, त्यात मीठ घालू शकता आणि शुगर न घालता घेऊ शकता.
1: नमस्कार.
6: नमस्कार डॉक्टर साहेबांना, माझा प्रश्न असा आहे की रक्तदाब कमी करण्यासाठी जी औषधं दिली जातात तर त्याचं म्हणजे कार्य कसं असतं आणि रक्तदाबाच्या औषधे घेतल्यामुळे डिहायड्रेशन होऊन परत ब्लड प्रेशर लो होतं काय, त्याच्यामुळे चक्कर वगैरे येते का? तर रक्तदाबावरची औषधे कोणत्या प्रकारचं काम करतात याच्याबद्दल कृपा करून सांगा. धन्यवाद.
2: रक्तदाबावरची औषधं साहजिकच रक्तदाब कमी करण्यावर काम करतात.

0: जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या केसमध्ये ओव्हर डोसेज होत आहे आणि चक्कर येते किंवा डोळ्यापुढे अंधारी येते, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं तर ते डोस कमी करतात. कधी कधी पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे उभं राहिल्यामुळे पायाकडे सगळं रक्त गेल्यामुळे रक्तदाब कमी होतो, हे जर डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर औषधाचा डोस कमी करू शकतो किंवा गोळी बदलू शकतो. आता अनेक प्रकारच्या गोळ्या आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या गोळ्यांमध्ये एक पाच पाच प्रकारचे सब टाईप्स म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, तर बराच वाईड चॉईस आहे. हे डॉक्टरांना सांगणं हा इलाज तुमच्या दृष्टीने आहे, पुढे काय करायची ही ऍक्शन डॉक्टर घेतील.
1: डॉक्टर, रक्तदाब शुगर हे याचं निदान झाल्यानंतर घरच्या घरी याचं मॉनिटरिंग करणं किती परिणामकारक असू शकतं?
0: फारच परिणामकारक अगदी. आणि आता तर हे रिव्होल्युशनरी झालेलं आहे एकदम, म्हणजे या फील्डमध्ये क्रांती अशी झाली आहे की जवळजवळ आता 20 वर्षापासून ग्लुकोमीटर्स आणि अद्ययावत इलेक्ट्रॉनिक बीपी मॉनिटरिंग मशीन झाली आहे. कोविडमध्ये आपण बघितलं की घरोघरी पल्स ऑक्सिमीटर आले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आले, पण त्या प्रमाणात अजून ज्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर त्यांच्याकडे ग्लुकोमीटर किंवा इलेक्ट्रॉनिक बीपी मॉनिटर्स आहेत असं दिसत नाही. तर ते घ्यावेत आणि ते सेल्फ हेल्प इन्स्ट्रुमेंट आहेत, युजर फ्रेंडली आहेत. स्वतःच स्वतः तुम्ही ब्लड शुगर 1-2 मिनिटात आणि ब्लड प्रेशर 5 मिनिटात स्वतःच स्वतः बघू शकता, तर फार मोठी व्हॅल्यू आहे.
1: डॉक्टर, आता कुठेतरी मोबाईल स्क्रीन टाइम आणि या सगळ्यामुळे ना आपलं झोप कुठेतरी कमी होते आणि याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय, तर हे किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: याला मुख्य प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का, म्हणजे तुम्ही घरी पोहोचल्यावर मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का? काय होतं, तुम्ही एखादा ईमेल बघण्याच्या निमित्ताने मोबाईल उघडता आणि मग तुम्हाला दिसतं की ही ब्रेकिंग न्यूज आहे, मग त्या ब्रेकिंग न्यूज मध्ये असं दिसतं की हे रील चालू आहे, तर मग हे दुष्टचक्र चालूच राहतं. तर कामावर तुम्ही जेव्हा नसता, म्हणजे आता 1, 2 आणि 3 मे लागून रजा आली, तर तेव्हा तुम्ही कामावर नव्हतात, 1 मेला तुम्हाला समजा 30 तारखेचे मेल बघायचे असतील, पण 2 आणि 3 ला तर काही असूच शकत नाही कारण 1 मेच वर्किंग नव्हता. मग अशा वेळेला तुम्ही मोबाईल बंद ठेवू शकता का, किंवा चालू असेल मोबाईल पण सायलेंटवर ठेवायचा आणि रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर एकदा काही मेल आहेत का बघायचं, हे करू शकता का? हे करायची शिस्त स्वतःची स्वतःला लावायला पाहिजे आणि ही शिस्त लावणं हे खूप कठीण आहे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणून तुम्ही लहान मुलांना ह्यांना त्यानिमित्ताने मोबाईल बक्षीस देऊ नका, त्यांना मोबाईल वापरायला देऊ नका, तुमचा मोबाईल वापरायला देऊ नका, असं ही शिस्त लावणं जरुरी आहे.
1: म्हणजे एकंदरीत डिजिटल डिटॉक्स हा कुठेतरी आवश्यक आहे आपल्याला.
0: एकदम डिजिटल डिटॉक्स जरुरी आहे.
1: डॉक्टर, बदलत्या खाण्याच्या पद्धती आणि तासन तास एका जागी बसून काम केलं जातं, वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे स्थूलता कुठेतरी वाढतीये, तर याच्यामुळे पण बीपी शुगर हे आजार उद्भवत आहेत. मग ते वयाची 20-25 असू देत किंवा 30 असू देत किंवा वयोवृद्धही असू देत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: कोविड नंतर वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलं आणि मग नंतर कोविड गेल्यानंतर पण हे थोडंफार चालू राहिलं. काही कंपन्यांना असं वाटलं वर्क फ्रॉम होम मध्ये फायदा आहे म्हणून त्यांनी चालू ठेवलं आणि मग नंतर कळलं की तसं काम घरनं होत नाहीये, मग त्यांनी कामगारांना सांगितलं कामावर या आणि काम करा. मग आमच्याकडे अशा विनंत्या येऊ लागल्या की मी मला हे आजार आहे हा आजार आहे म्हणून मी कामावर पोहोचू शकत नाही, म्हणून वर्क फ्रॉम होम द्या. म्हणजे वर्क फ्रॉम होमचं एक प्रकारे व्यसन लागलं. तर हालचाल थांबते, तुम्हाला जडत्व येतं आणि जडत्व झाल्यामुळे जॉईंट स्टिफनेस वगैरे हे सगळं होतं आणि तुम्ही एक जे म्हणलात की जागेवरनं न उठणं, हा सगळा एक एर्गोनॉमिक्स या विषयामध्ये हा हे सगळं मोडतं. म्हणजे कॉम्प्युटरवर किंवा स्क्रीनवर एकसारखं बघत राहिल्यामुळे आय स्ट्रेन होणं, त्याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतो, नंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होणं आणि मनगटाचे आजार होणं,
1: सांधेदुखी,
0: कंबरदुखी, मानदुखी, आणि याला आम्ही क्युम्युलेटिव्ह ट्रॉमा डिसऑर्डर्स म्हणतो. म्हणजे हे एकदा मान लचकल्यावर जसं खूप दुखायला लागतं तसं नाही, वर्षानुवर्ष थोडं थोडं थोडं थोडं करून नुकसान होतं आणि मग हाडं झिजायला लागतात, कुठेतरी स्नायू झिजायला लागतात आणि मग ह्याचे जे लक्षण आहे ते दिसायला लागतात.
1: कमी वयात आपल्याला सांधेदुखी वगैरे हे सगळे आजार जडतात.
0: लोक लॅपटॉप घरी घेऊन जातात आणि त्याचं वजन कॅरी करतात आणि कोणी अंधेरीहून डोंबिवली, अंधेरीहून विरार असे जातात. तर लॅपटॉप मी तर म्हणतो घरीच ठेवावा, जर तुम्ही व्यवस्थित काम केलं 9 to 5 तर घरीच ठेवावा लॅपटॉप. म्हणजे ते कल्चरच राहणार नाही, एकानी लॅपटॉप नेला की कॉम्पिटिशनच्या युगात मग दुसराही घरीच नेणार.
1: बरं डॉक्टर, स्पर्धेचं युग आहे त्यामुळे कामाचा स्ट्रेस आला की तो कमी करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो, त्यामुळे वाढणार

0: व्यसना दिनचा किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगाल?
1: हो, व्यसना दिनतेबद्दल मी असं सांगेन की लोकांना औषधाच्या साईड इफेक्टची भीती वाटते. मग त्यांना विचारलं कधी कधी, मला जेव्हा असे पेशंट विचारतात तेव्हा माझ्या मला बोलताना सिगरेटचा वास येतो. आणि मग मी एक असा ढोबळमानाने असा अंदाज बांधतो की हा दिवसाला 5 सिगरेट ओढत असेल, 10 सिगरेट ओढत असेल. काही लोक तर मी जेव्हा माझ्या व्हिजिटला जातो तेव्हा आमच्या कंपनीत सिगरेट ओढणं अलाउड नाही, त्यामुळे ते बाहेर येऊन सिगरेट ओढत असतात. तर हे चांगलं नाही आहे, कारण जो अथेरोस्क्लेरोसिस ज्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि हृदयरोग होतो त्याचं प्रमाण जवळजवळ 10 पटीनी वाढतं धूम्रपानाने. त्यामुळे ही व्यसनं टाळायलाच पाहिजेत. आणि जर तुम्हाला एवढी वाईट सवय लागली असेल तर तुम्ही हेल्प घ्या, म्हणजे काउन्सेलिंग करून घ्या किंवा व्यसनं सोडवणारी ट्रीटमेंट आहे ती करून घ्या. पण तुम्हाला ही व्यसनं अधोगतीलाच नेणार आहेत.
0: कुठेतरी ते स्टाईल स्टेटमेंट झालंय व्यसन करणं.
1: हो, स्टाईल स्टेटमेंट झालंय. कदाचित बिझनेसमध्ये एंटरटेनमेंट करताना कॉकटेल्स अँड डिनर असं मोठ्या दिमाखात लिहिलेलं असतं. आणि कुठेतरी हे आपण ही लिगसी आपल्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांकडनं आली आहे. पण त्या हवामानाला जर मद्यपान सूट करत असेल तर आपल्या गरम हवामानाला ते सूट करत असेलच असं नाही, पण ती लिगसी आपण पुढे चालू ठेवली
0: कुठेतरी थांबलं पाहिजे.
1: डॉक्टर,
0: कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घ्यायला आवडेल की आपली जीवनशैली कितीही व्यस्त असली तरी आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या सवयी आपण अंगीकारणं गरजेचं आहे, कार्यक्रमाच्या शेवटी काय सांगाल?
1: रेग्युलर व्यायाम आणि डाएट रेग्युलर नियमित. आणि ते डाएट असं पाहिजे की आपलं वजन कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. रात्री झोपताना वेळच्या वेळी झोपलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठाल आणि तुमच्या हातात 8 वाजायच्या आधी 3 तास राहतील ज्यात तुम्ही तुमचा व्यायाम मेडिटेशन योगा जे काही करायचं असेल ते करू शकाल.
0: डॉक्टर, बदलते जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी आज आपण बोलतोय, तर आपण जर आपल्या रोजच्या जीवनशैलीत छोटे छोटे आणि सातत्यपूर्ण आणि सकारात्मक जर बदल केले तर आपलं आरोग्य नक्कीच निरोगी राहू शकेल आणि या आजारपणापासून आपण कुठेतरी दूर राहू.
1: अर्थातच, नक्कीच.
0: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: आपल्याही मनापासून धन्यवाद आम्हाला इथे बोलवण्याबद्दल.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुरिका यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत सत्ताधारी पक्षांचा दणदणीत पराभव झाला असून दोन्ही ठिकाणच्या पदस्थित मुख्यमंत्र्यांचा आपापल्या मतदारसंघात पराभव झाला. ऐकूया याबाबत सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपने 206 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे, तर तृणमूल काँग्रेसने 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बबानीपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. दरम्यान निवडणूक आयोगाने फालता मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. मतमोजणी 24 तारखेला होईल.
2: तमिळनाडूमध्ये तमिळ वेतरी कळगम हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. टीव्हीकेला 234 पैकी 108 जागा मिळाल्या असून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी अशी ईमेल विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना लिहिली आहे. दरम्यान एमके स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सुपूर्द केला. आपल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले. 59 जागांवर विजयी झालेला द्रमुक पक्ष जबाबदार आणि ताकदवान विरोधी पक्षाची भूमिका निभावेल असं त्यांनी म्हटलं आहे. केरळात मतदारांनी काँग्रेस प्रणित युडीएफला संधी दिली आहे. युडीएफला 102 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी एलडीएफला 35 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपला प्रथमच केरळात यश मिळालंय. त्यांचे 3 उमेदवार निवडून आले. दरम्यान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पदाचा राजीनामा दिला असून नवीन सरकार स्थापनेपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
1: आसाममध्ये मतदारांनी सत्ताधारी भाजपावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपने 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं. एनडीएचा घटक पक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेसने 12 जागा तर भाजपानं 4 जागा जिंकल्या. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छिया जननायगा कची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. काँग्रेसला 1 जागा मिळाली तर टीव्हीकेला 2 जागा मिळाल्या.
0: देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रब्बी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेल्या रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचंही फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर $125 प्रति बॅरलपर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तलिना जॉर्जिया म्हणाल्या.

यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर 2.5% कमी होऊ शकतो, तसंच महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा पश्चिम आशियातल्या देशांनी निषेध करत या हल्ल्यांमुळे प्रादेशिक अस्थैर्य निर्माण होण्याची भीती असल्याचं म्हटलं आहे. सौदी अरबचे राजपुत्र आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांनी या हल्ल्याचा निषेध केला, तसंच त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पाठिंबा दर्शवला. हा हल्ला संयुक्त अरब अमिरातीच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं इजिप्त, कतार आणि जॉर्डनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. अरब देशांच्या संघटनेच्या महासचिवांनी या हल्ल्याचा निषेध केला असून UAE पाठिंबा दर्शवला आहे. भारतानंही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून संयुक्त अरब अमिरातीला पाठिंबा दर्शवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून विना अडथळा नौवहन होणं जागतिक स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले आहेत. आखाती भागात अमेरिका आणि इराणनं केलेल्या नव्या हल्ल्यांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर तणाव वाढला आहे. सामुद्रधुनीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना आणि टँकर्सना जलमार्गातून जाण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं प्रोजेक्ट फ्रीडम नावाचा उपक्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आणि क्षेपणास्त्र तसंच ड्रोन लागले. यामुळे इराणच्या 6 लहान लष्करी बोटी नष्ट झाल्या असून मालवाहू जहाजांवरच्या हल्ल्यात 5 जण ठार झाले आहेत, तर इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात संयुक्त अरब अमिरातीतल्या अमेरिकेच्या लष्करी तळ असलेल्या एका तेल बंदराला आग लागली. अमेरिकेनं गेल्या महिन्यात ताब्यात घेतलेल्या इराणी जहाजावरल्या 22 पैकी 15 कर्मचाऱ्यांना मुक्त केलं आहे. इराणचं तौस्का हे जहाज अमेरिकेनं ओमानच्या आखातात 19 एप्रिलला ताब्यात घेतलं होतं. या जहाजावर 28 कर्मचारी होते, यातल्या 6 जणांना लगेच सोडून देण्यात आलं होतं. आता 15 जणांना सोडण्यात आलं असून ते इराणला परतले आहेत असं इराणच्या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या जहाजानं अमेरिकेच्या नाकेबंदीचं उल्लंघन केल्यामुळे जहाज जप्त केल्याचं अमेरिकेनं सांगितलं. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हनोई स्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळाला आहे. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. केरळमध्ये इनाथू इथं आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात मल्याळम अभिनेता संतोष नायर यांचा मृत्यू झाला. नायर आपल्या गाडीतून सपत्नीक प्रवास करत असताना सकाळी 6:30 सुमाराला त्यांची गाडी एका लॉरीला धडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नायर यांनी 1982 प्रदर्शित झालेल्या इथू नंगलोडे कथा या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमधून नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्या द्विपक्षीय बैठक होणार आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर 7:30 सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशातून निषेध. आणि आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. आणि पालघरमध्ये 44,92,200 रुपयांची ब्राऊन शुगर जप्त. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून तिथं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पर्यवेक्षक म्हणून काम पाहतील. येत्या 9 मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये तमिळगा वेत्रीकळघम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा

करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना लिहिलं आहे. विजय यांची टीव्हीके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. दरम्यान एम के स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सुपूर्द केला. आसाममध्ये भाजपा तर पुदुचेरीमध्ये भाजपाचा मित्रपक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करतील. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफ यशस्वी ठरली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सहनिरीक्षक असतील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाची श्रेणी देताना आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करायला तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024-26 या काळात सरकारी नोंदपुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीला आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे 2026 घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे 18,12,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या 14,08,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 28% अधिक आहे. संगणक आधारित चाचणीचा विस्तार केल्यामुळे जिल्ह्यांमधल्या मूल्यांकनाच्या आधारे सीईटीची कार्यक्षमता वाढून त्यात अधिक पारदर्शकता आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहे. महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर $125 प्रति बॅरलपर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिया म्हणाल्या. यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर 20% कमी होऊ शकतो तसंच महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रबी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेली रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचंही फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हनोईस्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळाला आहे. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
पुणे जिल्हा

0: जिल्ह्यात नसरापूर इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधात आज बीड शहरात मोर्चा निघाला होता. सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर इथं छापा टाकून पोलिसांनी 44,92,200 रुपयांचा ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पालघरमधल्या पंडितपाडा भागात रविवारी छापा टाकला. यात 224 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली गेली. आरोपींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या एमटीबी किटचा बेकायदा व्यवसाय सुरू असून कायद्याचं कठोर कवच असतानाही हे प्रकार सुरू असल्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या लिंग गुणोत्तरात झालेली मोठी तफावत ही नैसर्गिक आहे की कृत्रिम असा प्रश्नही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनानं या संदर्भात सुरू केलेल्या विविध उपाययोजना कार्यक्षम ठरत नसल्याचा आरोपही या सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. राज्यात कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ठाण्यात चेन्नणी इथल्या कोळीवाड्याच्या सीमांकन प्रक्रियेला स्थानिक कोळी समुदायाने विरोध केला आहे. कोळी समुदायाला विश्वासात न घेता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या शहरीकरणामुळे मूळ वस्तीचं नुकसान होईल अशी मागणी करत स्थानिकांनी सीमांकनाला विरोध केला आहे. ठाणे जिल्ह्यात मुरबाड इथं एका गाडीची एसटी बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. मुरबाड अहिल्यानगर रस्त्यावर टोकावडे इथं आज सकाळी 11:30 सुमाराला ही दुर्घटना घडली. ही एसयूव्ही गाडी कल्याणच्या दिशेने जाताना एसटीला धडकली. या गाडीतल्या दोघांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रसारभारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काल पदाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केली. प्रख्यात गीतकार, लेखक आणि जाहिरात विषयक तज्ज्ञ म्हणून जोशी यांनी यापूर्वी मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. आणि पालघरमध्ये 44,92,200 रुपयांची ब्राऊन शुगर जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ये गाना सुनते सुनते ऐसे ठंडी ठंडी वादियों का आनंद आने लगता है. क्योंकि वहाँ याद आ जाती है ना, जब सीन भी याद आने लगता है कभी कभी गाने का.
2: सचमुच हम नेपाल पहुंच गए.
1: हाँ, तो ठंडी ठंडी हवा ऐसे लगने लगी, ऐसा बड़ा अच्छा लगता, आनंद आ रहा था.
2: पर जो जो ठंडी होती है ना नेहा, ये जो जिन्हें अस्थमा होता है उन्हें परेशान करती है.
1: जी
2: बिल्कुल. क्योंकि उन्हें सांस लेने में तकलीफ होती है. वैसे आज विश्व अस्थमा दिवस है तो पूरे विश्व में अस्थमा रोग के प्रति जागरूकता फैलाने के उद्देश्य से ये दिन मनाया जाता है. और ये जो है ये दिवस प्रत्येक वर्ष मई महीने के पहले मंगलवार को मनाया जाता है. और इस दिन का मुख्य उद्देश्य लोगों को अस्थमा के कारण, लक्षण और बचाव और उपचार के बारे में जानकारी देना है, ताकि लोग समय रहते इस बीमारी को पहचान सके और उचित इलाज करा सके.
1: जी सोनाली जी, और आज के समय में अगर हम देखते हैं तो प्रदूषण बढ़ता हुआ, धूल धुआं और जीवन शैली भी जिस तरह से हमारी बदल रही है, उसके कारण भी अस्थमा एक गंभीर समस्या बन जा रहा है. क्योंकि बच्चों से लेकर बुजुर्गों तक हर उम्र के लोगों में ये रोग दिख रहा है और उसे प्रभावित कर रहा है उन्हें. और देखा जाए तो श्वसन तंत्र से जुड़ी एक बीमारी है अस्थमा, और व्यक्ति की श्वास नलिका में इसमें सूजन आ जाती है जिसके कारण सांस लेने में उन्हें कठिनाई होती है. और अस्थमा के रोगी को आमतौर पर बार बार खांसी आना, सांस फूलना, सीने में जकड़न सी महसूस होना और सांस लेते समय सीटी जैसी आवाज आती है, इस तरह के लक्षण दिखाई देते हैं.
2: और कई बार ऐसा होता है कि नेहा मौसम परिवर्तन है, फिर धूल है, फिर धुआं है, तेज गंध, ठंडी हवा या किसी प्रकार के एलर्जी के कारण भी अस्थमा का दौरा पड़ सकता है. यदि समय पर उपचार ना मिले तो ये स्थिति गंभीर भी हो सकती है. और विश्व स्वास्थ्य संगठन और विभिन्न स्वास्थ्य संस्थाओं के अनुसार दुनिया में

मंडळी, जीवनाच्या या प्रवासात आपण सगळेच काहीतरी शोधतोय. आनंद, समाधान, यश, शांतता, आणि या शोधात आपण अनेक अनुभव घेतो. काही अनुभव मनात गोड आठवणी निर्माण करतात, तर काही दिवस असे येतात जे मनाला थकवून टाकतात. तेव्हा याच थकवणाऱ्या मनाला सावरण्यासाठीचा आजचा आपला विषय आहे, वाईट दिवस वाचवणाऱ्या लहान लहान गोष्टी. हा विषय जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आणि महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा काहीच नीट घडत नाही असं वाटतं. सकाळपासूनच काहीतरी चुकतं, मन अस्वस्थ होतं आणि संध्याकाळपर्यंत आपण पूर्णपणे थकून जातो. अशा वेळी आपण अनेकदा असा विचार करतो की हा दिवस सुधारण्यासाठी काहीतरी मोठं घडायला हवं. पण खरं पाहिलं तर आपल्या दिवसाला वाचवणाऱ्या गोष्टी ह्या फार मोठ्या नसतातच, त्या खूप छोट्या, साध्या आणि सहज असतात. मंडळी, जीवनातल्या मोठ्या समस्यांपेक्षा छोट्या गोष्टींचा प्रभाव अनेकदा जास्त असतो, कारण या छोट्या गोष्टी आपल्याला थांबायला शिकवतात, श्वास घ्यायला शिकवतात आणि स्वतःशी पुन्हा जोडायलाही मदत करतात. कल्पना करा, सकाळी उठल्यानंतर काही क्षण तुम्ही शांत बसता, कोणताही आवाज नाही, कोणतीही घाई नाही, फक्त तुमचा श्वास आणि तुमचं मन. तो एक छोटासा क्षण, पण त्या क्षणात तुम्ही स्वतःला सावरण्याची ताकद मिळवता. आपण अनेकदा दिवसाची सुरुवात घाईघाईत करतो, मोबाईल पाहणं, मेसेजेस, कामाची चिंता, आणि त्यामुळे दिवस सुरू होण्यापूर्वीच मन थकलेलं असतं. पण जर

आपण दिवसाची सुरुवात शांततेनं केली तर दिवसाचा सूरज बदलतो. वाईट दिवसांमध्ये आपलं मन खूप अस्थिर होतं, विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक विचार नकारात्मक वाटायला लागतो. अशा वेळी स्वतःला थोडासा वेळ देणं ही एक छोटी पण प्रभावी गोष्ट आहे. मंडळी, आपल्या भावना दुर्लक्षित करणं ही आपली सवय झाली आहे. आपण स्वतःला सांगतो काही नाही, पुढे जाऊया, पण त्या भावना आतमध्येच राहतात आणि जेव्हा त्या साचतात तेव्हा एक साधा दिवसही खूप कठीण वाटतो. म्हणूनच वाईट दिवसात स्वतःला थांबू द्या, स्वतःला जाणवू द्या की हो आजचा दिवस कठीण आहे, कारण ही जाणीव हीच पहिली पायरी आहे. एक छोटीशी गोष्ट, ती म्हणजे आवडतं गाणं ऐकणं. संगीतामध्ये एक अद्भुत शक्ती असते, ते आपल्या मनाच्या खोल भागाला स्पर्श करतं. एखादं गाणं आपल्याला जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातं, एखादं गाणं आपल्याला प्रेरणा देतं आणि आपल्याला शांतही करतं. वाईट दिवसात एखादं आवडतं गाणं ऐकणं म्हणजे जणू स्वतःला एक लहानसा आधार देणं. तसंच स्वतःसाठी काहीतरी चांगलं करणं हेही खूप महत्वाचं आहे. एक गरम चहा, एक कप कॉफी, एखादं आवडतं पुस्तक किंवा अगदी काही क्षण खिडकीत बसून बाहेर बघणं, ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या नाहीयेत, पण त्या मनाला सांगतात की तू महत्वाची आहेस.

मित्रांनो, वाईट दिवसात आपल्याला स्वतःची जास्त गरज असते. आपण अनेकदा इतरांकडून आधार शोधतो, पण सर्वात मोठा आधार आपण स्वतःच असतो. एकांतात थोडा वेळ घालवणंही खूप उपयोगी ठरतं. त्यावेळेत आपण स्वतःशी बोलतो, स्वतःला समजावतो आणि हळूहळू मन शांत होतं. कधी कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलणंही खूप फरक निर्माण करतं. मन मोकळं केल्यावर आपल्याला हलकं वाटतं. आपल्याला जाणवतं की आपण एकटे नाही होत. यासाठीची आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. वाईट दिवसात आपण फक्त वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, पण जर आपण थोडा वेळ काढून आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार केला तर आपला दृष्टिकोन बदलू शकतो. कदाचित आजचा दिवस कठीण असेल, पण तुमच्याकडे कुटुंब आहे, मित्र आहेत, तुमचं आरोग्य उत्तम आहे. ह्या गोष्टी लहान वाटतात, पण त्या खूप मोठ्या आहेत. त्यांचा होणारा परिणाम हा प्रचंड मोठा आहे. निसर्गात काही वेळ घालवणंही वाईट दिवस बदलू शकतं. एक छोटासा फेरफटका, झाडांकडे बघणं, आकाशाकडे पाहणं, कारण निसर्ग आपल्याला शांत करतो. तो आपल्याला सांगतो की जीवन सतत चालू आहे, प्रत्येक गोष्ट बदलत असते आणि वाईट दिवसही तसाच बदलणार आहे.

मंडळी, आपण अनेकदा परिपूर्णतेच्या मागे धावतो. आपल्याला सगळं नीट हवं असतं, सगळं आपल्या मनासारखं हवं असतं, पण जीवन तसं नसतं. कधी कधी गोष्टी चुकतात, योजना अपयशी ठरतात, आणि ते ठीकही आहे. वाईट दिवस आपल्याला शिकवतात, आपल्याला अधिक मजबूत बनवतात, आणि त्या दिवसांमध्ये या लहान गोष्टी आपल्याला उभं राहायला मदत करतात. एक हसू, एक छोटासा ब्रेक, एक शांत क्षण, एक चांगला विचार, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपल्या दिवसाला वाचवतात. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे वाईट दिवस हे कायमचे नसतात, ते येतात आणि जातातही, पण त्या दिवसांमध्ये आपण स्वतःशी कसं वागतो हे खूप महत्वाचं आहे. स्वतःशी कठोर न राहता स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे. स्वतःला

दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घेतलं पाहिजे, कारण शेवटी आपलं आयुष्य हे आपल्या सोबतच आहे आणि जर आपण स्वतः सोबत चांगले असू तर कोणताही दिवस फार कठीण वाटणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनीच एक छोटासा बदल करायला हरकत नाही, तो म्हणजे वाईट दिवस आला की त्याला घाबरून जाता कामा नये, त्याला स्वीकारायला हवं. त्या दिवसात आनंद देणाऱ्या लहान लहान गोष्टी शोधल्या पाहिजेत, कारण जीवन हे मोठ्या आनंदाने नाही तर आयुष्यातल्या लहान लहान क्षणांनीच सुंदर बनत असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. तसंच 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आपण ऐकणार आहात. ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

गजानन रे तुला स्मरून आज जागले तारे पावन दे आम्हा वरदान देवा दे आम्हा वरदान रे गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा मोरिया हे गणपती बाप्पा।

शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांच्या स्वरात अगबई अरेच्या या चित्रपटातला गोंधळ आपण ऐकलात. संगीतकार होते अजय अतुल आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: अमृत कलश हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठांसाठीच्या कार्यक्रमात आम्ही अशा प्रेरणादायी व्यक्तींना आणण्याचा प्रयत्न करतो ज्यांचं स्वतःचं जीवनच एक उत्तम उदाहरण असतं. कधी कधी निवृत्तीनंतर उपलब्ध असलेला मुबलक वेळ कसा घालवायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस राजू पाटील यांच्याकडून. पोलीस दलामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असताना त्यांनी अनेक पदकं आणि मानचिन्ह मिळवली आहेत. त्यांची वर्दीतली स्वतःची कारकीर्द ही अत्यंत यशस्वी आहेच, पण त्याबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करताना अनेक भावी पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्वतःचं उत्तम उदाहरण समोर ठेवलंय. मंडळी, पण आज आपण राजू सरांच्या पोलिसी कारकिर्दीबद्दल न बोलता त्यांनी जी एक आगळी वेगळी आंतरराष्ट्रीय सायकल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्याबाबत जाणून घेणार आहोत. तर राजूजी, सर्वप्रथम अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सर, आता आपल्या चार देशातील सायकल मोहिमेपासून आज आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. तर कधी आणि कसा प्रारंभ झाला तुमच्या या सायकल स्वारीचा आणि मुख्यतः किती दिवसांची होती ही स्वारी?
1: धनंजय मदन म्हणून माझा एक मित्र आहे, ट्रेकिंगचा ट्रेकिंग बॅकग्राऊंड होतो आम्हाला. तर त्याच्या डोक्यात एक अशी कल्पना होती की व्हिएतनामकडे सायकलिंगनी जावं, कारण व्हिएतनामने अमेरिकाशी जे फाईट केलं होतं त्यांची जी स्ट्रेंथ बघितली होती आणि देशाप्रती असलेलं प्रेम पाहिलं होतं, तर ते प्रत्यक्ष जाऊन पाहावं अशी त्याची कन्सेप्ट होती. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. मध्ये आम्ही 3 धाम सायकलवर केलं गेल्या वर्षीच जून जुलैमध्ये. त्या दरम्यान मग आम्ही ठरवलं की आपण याच्या प्लॅनिंगकडे वळूया आणि जाऊया. त्याप्रमाणे आमचं मुंबई ते वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉलवरून ढाका म्हणजे बांगलादेश, बांगलादेशहून म्यानमार, म्यानमार नंतर मग पुढे व्हिएतनामपर्यंत जाणार होतो. पण काही गोष्टी अशा झाल्या आणि लगेच प्लॅन आमचा प्लॅन 2 जो तयार होता त्याप्रमाणे आम्ही सायकल सफर केली.
0: बर,
1: टोटल 63 दिवस आम्ही बाहेर होतो, त्यापैकी 51 दिवस सायकलिंग केलं. आणि इथून बँकॉकला आम्ही गेलो, बँकॉकवरून मग लाओसकडे गेलो, लाओसकडून कंबोडिया आणि कंबोडियाकडून मग व्हिएतनामला. व्हिएतनामला सगळ्यात जास्त कालावधी होता, आम्ही जवळजवळ 30 दिवस आम्ही व्हिएतनाममध्ये होतो. आणि लाओसला जाण्याचा आमचा प्लॅन नव्हता, परंतु थायलंडवरून लाओसमध्ये जाणं आणि त्याच्याऐवजी कंबोडियातून जाणं, तर थायलंड आणि कंबोडियामध्ये थोडंसं वॉरलाईक सिच्युएशन होतं, त्याच्यामुळे आम्हाला लाओसमधून जावं लागलं आणि त्या प्लॅनिंगमध्ये आम्ही लाओसला समाविष्ट केलं. तर 3 डिसेंबर 2025 रोजी आम्ही पुण्यात

0: बँकॉकला फ्लाय झालो विथ सायकल आणि तिथे सायकल असेंबल करून मग पुढे 2 दिवस साईट सीइंग केलं आणि 6 डिसेंबर 2025 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आम्ही या सायकल टूरसाठी परदेशात होतो.
1: बरं सर, आता परदेशात आणि 4 देशांमध्ये आणि ते सुद्धा सायकलनं जाणं, हा धाडसी निर्णय कसा घेतला गेला?
0: पोलीस खात्यात होतो त्याच्या आधी मी एनसीसीला सी सर्ट केलेला आहे, त्याच्यामुळे फिजिकल स्ट्रेंथ बऱ्यापैकी मेंटेन करायची मनाला आणि शरीराला सवय झाली होती. याच्यातून मग पोलीस खात्यात स्ट्रेसफुल लाईफ जेव्हा जगत होतो त्यावेळेला हे जे छंद मी जोपासलेले होते ते अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्यातून माझं स्ट्रेस मॅनेजमेंट होत होतं आणि रिटायर्ड होईपर्यंत खात्यातून जास्त सुट्ट्या मिळत नव्हत्या. हिमालयन एक्सपिडिशनला गेलो तरी स्पेशल जी आर मार्फत मिळत होत्या. रिटायर्ड झाल्यानंतर हे छंद पुढे सातत्यानं चालू ठेवावं ज्याने आपलं फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ चांगली राहील, हेल्थ चांगली राहील, या उद्देशाने या सायकलिंग कडे वळलो आणि ह्या एक्सपिडिशन साठी त्यात मी सहभागी झालो.
1: ही जी मोहीम तुम्ही आखली ती कशी आखली गेली आणि कुठच्या गोष्टी तुम्हाला मुख्यतः विचारात घ्याव्या लागल्या?
0: सायकलिंगला जाताना आणि ती पण परदेशात जाताना तुमची सायकल चांगलं असणं गरजेचं आहे. मग तिचा मेंटेनन्स करून घेणं, काही डागडुजी करायची असेल ती करून घेणं. आपण जरी एज इज अ नंबर म्हटलं तरी वाढत्या वयानुसार बेसिक सायकल घेऊन अशी सफर करण्यापेक्षा गिअरवाली सायकल घेऊन सफर करणं सुकर होतं आणि खूप छान आनंदही मिळतं, कारण स्ट्रेस कमी असतं, स्ट्रेचिंग जास्त होत नाही, म्हणून गिअरवाले सायकलचा वापर केला.
1: सायकल स्वारीचा काही उद्देश तुम्ही मनात ठेवला होता का?
0: सायकल स्वारीसाठी पीस आणि फ्रेंडशिप हा एक आमचा उद्देश होता.
1: बरं.
0: आणि त्यावेळची काही सिच्युएशन पण जगातली अशी वेगळ्या पद्धतीची दिसत होती आणि पीस आणि फ्रेंडशिप हा आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचाही भाग आहे, तोच धागा पकडून आम्ही पीस आणि फ्रेंडशिप मेंटेन करण्याचा भारताचे प्रतिनिधी म्हणून केलेला आहे. रस्त्याने जाताना भेटणारी शाळकरी मुलं जी सायकलवर असतील, पायी चालत असतील किंवा बाईकवर असतील, रस्त्याच्या कडेला असलेली दुकानं किंवा वेंडर्स किंवा धाबेवाले किंवा हॉटेलवाले किंवा रस्त्याच्या कडेला किंवा नदीच्या कडेला संध्याकाळी गप्पा मारणारे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काही महिला ज्या सायकलवर इकडून तिकडून शेतीच्या कामासाठी जात होते ते असतील किंवा अन्य ग्रामस्थ जिथे जिथे भेटतील तेवढ्यांशी भाषा जरी येत नसली तरी देहबोलीतून त्यांच्याशी संपर्क साधला, कधी कधी गाणीही ऐकवली, कधी कधी त्यांच्या लग्न समारंभामध्ये आम्ही गेलेलो आहोत, कधी कधी पार्टीमध्ये सुद्धा आम्ही डान्स केला त्या लोकांबरोबर, जेणेकरून आमचा जो संदेश आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि मुलांना हाय हॅलो नमस्ते करणं हे आम्ही सातत्याने ठेवलं. दिवसाकाठी जवळजवळ 200 ते 250 लोकांना आम्ही या पद्धतीनं स्माईल देऊन, आवाज देऊन, हात करून आकर्षित करत होतो आणि आपला संदेश पोहोचवत होतो.
1: सहाय्यक वाहनाशिवाय ही सायकल सफर तुम्ही पूर्ण केलीत, तर हे आव्हान कसं पेललत आणि त्याचा ताण जाणवत होता का?
0: सायकलिंग करणं त्याचबरोबर युटिलिटी वाहन किंवा सहाय्यक वाहन घेणं काही जण ते प्रेफर करतात, पण आम्ही सायकलिंगची डेफिनेशन थोडी वेगळी केलेली आहे. सायकलिंग करताना आपलं सामान आपणच कॅरी करावं, मग त्याच्यामध्ये आपल्यालाही मर्यादा येतात. मिनिमम सामान तुमचं असायला हवं, मग ते सामान तुमच्या सायकलवर पॅनियरच्या माध्यमातून कसं सेट करायचं तेही केलं. आणि सायकल प्रवास हा पर्यावरणपूरक असल्यामुळे कुठेही इंधन आपल्यासाठी वापरू नये किंवा ते जाळू नये हा एक उद्देश होता. म्हणजे जर आम्ही वाहन घेतलं असतं तर आमच्याबरोबर त्याचाही प्रवास सुरू झाला असता. मग सायकल एका बाजूला आणि त्या वाहनाचं प्रदूषण एका बाजूला हे थोडंसं आम्हाला वेगळं जाणवलं. मग त्याच्याऐवजी आम्ही सायकल विदाऊट सपोर्ट व्हेकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आपलीही स्वतःची स्पर्धा जी असते, स्वतःची स्ट्रेंथ ओळखण्याची जी पद्धत आहे ती कधीही सरस ठरते, कारण आपण कोणत्याही वाहनांवर अवलंबून राहत नाही. मग त्याच्यात मेंटेनन्सचं पण आपल्याकडे नॉलेज असतं, काही बेसिक गोष्टी जर झाल्या तर त्याच्यात आमच्या टीममध्ये काही मेंबर्स जे आहे टेक्निकली साऊंड असतात, मग त्यांच्या माध्यमातून आम्ही सपोर्ट व्हेकल शिवाय करण्याचा प्रयत्न केला.
1: आता हे सहाय्यक वाहनाशिवाय प्रवास करायचा तर त्याच्यासाठी पूर्वतयारी काय करावी लागते?
0: या टीममधले सर्व मेंबर बेसिकली माउंटेनियर आहेत आणि ठराविक वयानंतर डेडिकेटली सायकलिंग त्यांनी सुरू केलं, म्हणजे त्यात मी सुद्धा आहे. मग सायकलिंग करताना तुमचा स्टॅमिना किती असला पाहिजे, त्यात हे 4 देशांचं चॅलेंज होतं, त्यात जवळजवळ 4000 किलोमीटर आम्हाला कव्हर करायचं होतं, त्याच्यामुळे त्या पद्धतीनं आम्ही आपापल्या परीने इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिकरित्या सायकलिंगची प्रॅक्टिस करत होतो, कधी सामानासह कधी सामानाशिवाय. अजून आम्ही एकत्रित येऊन काही सामानासह सायकल मोहिमा येथे केल्या, महाराष्ट्रात केल्या, की प्रत्येक जण कसा राहतो, सायकलिंगचं त्याचं कशी पद्धत आहे, तो कुठे थकतो का किंवा तो कुठे कमी पडतो का.

0: त्याचं इतरांशी असलेलं नातं कसं आहे, सांघिक भावना त्याच्यात आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही पडताळल्या आणि त्या दृष्टीने आम्ही प्रॅक्टिस राईट केल्या आणि मग या मोहिमेसाठी फिजिकली अँड मेंटली आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा तयार झालो.
1: बरं, यामध्ये अजून महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सगळ्या तुम्ही जेव्हा सीमोल्लंघन करतात तेव्हा व्हिजा असणार किंवा तुमची सायकल इकडून तिकडे कॅरी करणं असेल तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पार पाडाव्या लागल्या असणार, तर त्या कशा प्रकारे केल्या?
0: व्हिजाची प्रक्रिया आता बऱ्यापैकी सहज सुलभ आहे, कारण ई व्हिजा मिळतो, कारण साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज होत्या त्याच्यामुळे व्हिजासाठी आम्हाला जास्त त्रास झाला नाही. आमच्यापैकी काही जे सदस्य होते, आमचे टीम लीडर संजय कट्टी यांच्याकडे तो रोल होता प्लॅनिंग आणि ई व्हिजाची प्रक्रियेचा, त्याच्यामुळे त्यांनी तो ई व्हिजा प्रक्रिया व्यवस्थित सांभाळली आणि आम्हाला कुठेही ई व्हिजा मिळण्यासाठी अडथळा आला नाही.
1: म्हणजे वर्क डिस्ट्रीब्युशन तुम्ही उत्तम प्रकारे पहिलं केलं. या सायकल प्रवासादरम्यान सुद्धा तुम्हाला बरेच अनुभव आले असणार, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
0: भारतातील सायकल चालवताना आलेले अनुभव आणि या चार देशांमध्ये आलेले अनुभव फार वेगळे आहेत. तेथील सायकल चालवणाऱ्यांसाठी इतर वाहन चालक खूप छान पद्धतीनं हँडल करताना दिसले. सायकलवाला कुठे येत असेल तर ते त्याला कधीही अडवणूक केलेली नाहीये. आणि थायलंडमध्ये तर स्पेशल सायकलचे ट्रॅक आहेत, कंबोडियामध्ये सुद्धा सायकलसाठी चांगली ट्रीटमेंट दिली गेली, लाओसमध्ये सुद्धा चांगला अनुभव आला आणि व्हिएतनाममध्ये सुद्धा अगदी होचिमिन पासून हनोईपर्यंत आम्हाला खूप छान अनुभव आला. ट्रॅफिक सेन्स लोक पाळतात, कुठेही हॉर्न ऐकायला येत नव्हता आणि एखादा हॉर्न म्हणजे आमच्या चुकीने ऐकावा लागला त्यावेळेला आम्ही त्यांना नम्रपणे सॉरी सुद्धा म्हटलेला आहे. तर हा भारतातला आणि तिथला सायकलिंग चालवण्याचा फरक. आणि काही रस्त्यांवर तो एशियन हायवे होता, त्या हायवेवर हेवी ट्रॅफिक पण होतं, पण तिथे जाणारा कंटेनर असेल किंवा ट्रेलर असेल किंवा मोठा टँकर असेल किंवा ट्रक्स असतील किंवा इतर वाहन असतील, त्यांची कधीही भीती वाटली नाही. जी भीती आम्हाला भारतामध्ये म्हणजे मुंबईमध्ये गजबजलेल्या शहरामध्ये करताना नेहमी जाणवत असते, तर तो एक ताण अजिबात नव्हता. एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला होता की इथली वाहनं आपल्या बाजूने जातील, जोरात जातील किंवा जो स्पीड दिला त्या स्पीडमध्ये जातील, पास होतील, पण आपल्याला त्रास होणार नाही याची खात्री होती. त्याच्यामुळे तो एक फरक प्रकर्षाने जाणवला.
1: अच्छा, त्याचबरोबर काही अडचणी सुद्धा आल्या का त्या प्रवासादरम्यान तुम्हाला हतबलदा जाणवली किंवा आता काय करावं असं वाटलं, असे काही प्रसंग आले का?
0: असे विशेष प्रसंग आले नाही, फक्त एकदाच हेडविंडमुळे आलं. जनरली सायकलिंग करताना सायकलचाच टेक्निकल इश्यूज होतात, तो एक प्रॉब्लेम असतो. दुसरा क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये किंवा तिथलं टेरेन आहे त्याच्यात तुम्ही सायकलिंग करताना अयशस्वी ठरलात तो एक प्रॉब्लेम येतो, म्हणजे तो पर्सनल लेवलचा असतो. पण आमच्यामध्ये टीम वर्क असं डिस्ट्रीब्युट केलेलं होतं, सर टेक्निकल टीम होती, रमाकांत महाडिक, धनंजय मदन, मी आणि अन्य सगळ्यांना सायकलचे बेसिक जो मेंटेनन्स असतो तो करता येत होता, त्याच्यामुळे सायकलसाठी तसा आम्हाला त्रास झाला नाही. काही वेळेला सायकली पंक्चर झाल्या, काही इवन माझ्या सायकलचं स्पोक आणि रिंग मध्ये एक गॅप निर्माण झाली होती, ती योग्य वेळी आम्हाला ती करता आली आणि जिथे जिथे सायकलला समस्या आली तिथे तिथे सोल्युशन आम्हाला मिळालं. आणि आपण म्हणतो ना, नर्मदेला गेल्यानंतर लोकांना वेगवेगळे अनुभव येतात, तसं सायकलिंग वारीला असताना सुद्धा आम्हाला चांगले अनुभव आले, जिथे समस्या तिथे सोल्युशन आम्हाला मिळालं. आणि हेडविंड एक प्रकार आहे, म्हणजे वारा अपोजिट डायरेक्शनने जेव्हा येतो त्यावेळेला सायकल्स वाराला ढकलत असतो तो विरुद्ध दिशेने, तर आम्ही कधी कधी म्हणजे व्हिएतनाम मध्ये हा जास्त आम्ही फेस केला. हेडविंड एवढे जोरात होते की आम्ही वनवनवर सायकल चालवत असताना उतारावर सुद्धा आम्हाला पॅडलिंग करावं लागलं आणि एवढं वारा इकडे तिकडे आम्हाला झोकावत होता की आम्हाला तिथे थोडीशी भीती वाढ जाणवली की बाजून जाणारे ट्रक्स वगैरे येते. मग तिथे एक संयमानं शांतपणे आणि असलेला अनुभव पणाला लावून आम्ही हळूहळू सायकलिंग केलं, कुठेही पॉज घ्यावा असं वाटलं नाही किंवा एक्झिट करावं असं वाटलं नाही. तर हा एक अनुभव छान होता, चॅलेंजिंग होता आणि तो आम्ही फेस केला त्याला.
1: पूर्ण प्रवासादरम्यान जेवणाचं किंवा भाषेची अशी काही तुम्हाला अडचण जाणवली का?
0: हो, निश्चित जाणवली. ह्या चारही देशामध्ये वेगवेगळी भाषा आणि तिथे टुरिझम जरी असला तरी आमचा जो भाग होता तो आम्ही ग्रामीण भागात मध्ये असायचो, तिथे इंग्लिश फार कमी लोकांना यायचं, त्याच्यामुळे जिथं इंग्लिश नसेल येत तिथे बॉडी लँग्वेज किंवा हातवारे करून किंवा त्यांच्या किचनमध्ये जाऊन ही वस्तू हे पाहिजे सांगणं किंवा चॅट जीपीटी किंवा गुगल ट्रान्सलेटर च्या माध्यमातून आम्ही कम्युनिकेट केलं आणि मग ते हवी असलेली वस्तू किंवा पदार्थ सांगायचो. तिथे मी बऱ्यापैकी नॉनव्हेज खात नसल्यामुळे मला थोडी अडचण आली, पण बाकीचे चिकन आणि फिश पण खायचे त्यामुळे त्यांना विशेष अडचणी आल्या नाही. पण ऑर्डर देताना

0: मग आम्हाचा कल जास्तीत जास्त एककडे होता, कारण एक बऱ्यापैकी सगळीकडे उपलब्ध होतं, पण सायकल चालवणं सोपं होतं. मी संजय कट्टी किंवा आमच्या इतर सदस्यांना सांगायचो, पण ऑर्डर देणं, कम्युनिकेट करणं हे महा कठीण आहे असं आमचं त्यावेळेचं म्हणजे वाटायचं. तर ते सुद्धा आम्ही या चॅट जीपीटी आणि याच्या माध्यमातून साध्य केलं आणि आम्हाला हवं त्या गोष्टी मिळवल्या. पण थोडस आपलं इथले पदार्थ आणि तिथले पदार्थ, कारण मसाला न वापरणं, तिखट नसणं, ऑइली नसणं या गोष्टी होत्या, त्या फेस केल्या. पण ज्या ठिकाणी गेलं तिथलं आम्ही त्या पद्धतीनं अन्न स्वीकारून आनंद म्हणजे व्यक्त केला आहे आणि सर्व्हाइव्ह झालोय. काही धाब्यांवर बऱ्यापैकी गर्दी असायची, किंवा हॉटेलवर किंवा रिसॉर्टवर. मग आमचं पीस आणि फ्रेंडशिप हा जो उद्देश होता तो साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल म्हणून मी हे एक जे माध्यम आहे गाण्याचं, मग त्याच्या आधी अनाऊन्स करायचो की दिस इज हिंदी सॉन्ग फ्रॉम इंडिया, आणि मग त्याचं थोडक्यात त्यांना सांगायचं की ह्याच्यात काय आम्हाला सांगायचं आहे इंग्लिशमध्ये. काही जणांना कळायचं, काही जणांना कळत नव्हतं, पण म्युझिक हे असं माध्यम आहे की त्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचू शकता. कारण भावनांना महत्व असतं, हावभावना महत्व असतं, गाण्याच्या लयीला महत्व असतं, तालाला महत्व असतं. तर मग त्यावेळेला मी म्हणायचो वेगवेगळी गाणी हिंदी जी आपल्याकडची फेमस आहेत आणि जी त्यांना थोडीशी आवडतील किंवा रुचतील अशी.
1: एवढ्या दिवसांची मोठी आणि सायकल भरून केलेलं हे सीमोल्लंघन फत्ते जेव्हा झाली मोहीम, तेव्हा नेमकी तुमची भावना कशी होती?
0: रिटायर्ड नंतर जी शारीरिक प्रकृती कमवलेली आहे ती तशीच छान पद्धतीने ठेवावी हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणूनच हे छंद जोपासले होते. सायकलिंग हे माध्यम निवडलं कारण सायकलमध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अंतर कव्हर करता येतं आणि त्या अनुषंगाने आनंदही जास्त घेता येतो. महाराष्ट्रामध्ये सायकलिंग भरपूर केलं, हिमालयन रेंजमध्ये सुद्धा सायकलिंग केलं, पण चार देशांमध्ये सायकलिंग करताना जो मिळालेला आनंद आहे, कारण ती प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती पाहता आली, तिथली शेती पाहता आली, तिथलं टेरेन पाहता आलं, तिथे लोकांमध्ये मिक्स होता आलं, तेथील संस्कृती पाहता आली, की तेथील विद्यार्थीगण कसे आहेत, शाळा कशा आहेत, पोलीस स्टेशन कसं आहे, पोस्ट ऑफिस कसं आहे, बाजारहाट कसं आहे आणि किती टापटीप आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहता आल्या. विशेष करून त्या देशांमध्ये आम्ही नदी पाहिले, नाले पाहिले, ओढे पाहिले, तलाव पाहिली, समुद्र किनारे पाहिले, सगळ्या ठिकाणी स्वच्छता कशी मेंटेन केली हेही पाहता आलं. मग त्याच गोष्टी आपल्याकडे घेऊन आलोय आणि आपल्याकडे तोच अवेअरनेस करणार आहोत. सायकलिंग करताना काही दिवस आम्ही असे ठेवले होते, त्याच्या माध्यमातून आम्ही लोकल साईट सीइंग पण करायचो.
1: बरं,
0: तर ह्या कॉम्बिनेशन झालं म्हणजे सायकल टूर आहे का आपण फिरायला आलोय अशी शंका आम्हाला स्वतःला यायची आणि आम्ही एकमेकांमध्ये विनोद करायचो, अरे आपण टूरवर आलोय की काय. पण त्याच्या मागचा हेच आहे की आनंद वाटा आणि आनंद लुटा हीच कन्सेप्ट होती आणि फ्रेंडशिप आणि पीस हे पसरवणं होतं आणि सायकल बाबत अवेअरनेस करायचं होता की ह्या मोहिमेतून आपण हे साध्य करू शकलो या वयामध्ये. कारण माझ्या टीममध्ये संजय कट्टी होते ते 68 वर्षाचे होते, धनंजय मदन होता तो 66 वर्षाचा होता, रमाकांत माडिका आहे तो 72 इयर्स होता, मनीष चक्रवर्ती 54 वर्षाचा, संजय कुमटेकर होते ते 63 वर्षाचे आणि मी स्वतः 59 वर्षाचा. त्याच्यामुळे एज फॅक्टर तिथे राहत नव्हतं, फक्त तुमची प्रचंड इच्छाशक्ती आणि तुम्ही अचीव करण्यासाठी जे गोल तुमच्या पुढे ठेवलंय ते अचीव करणं हा एकच ध्यास आणि एकच ध्येय समोर होतं. त्याच्यामुळे ह्या सफारीला आम्हाला कोणालाही छोटस सुद्धा खर्चटलं नाही. सायकल एक दोनदा दोघांचा फॉल झाला, त्यांना कुठेही इजा झाली नाही, सायकलला सुद्धा काही झालं नाही आणि या पद्धतीनं आम्ही आमचा हा जो आनंदाचा सोहळाच म्हणेन मी, कारण आनंद लुटण्यासाठीच गेलो होतो आणि वाटण्यासाठी गेलो होतो. प्रथम वाटलं आणि नंतर लुटलं, तर खूप छान आमच्याकडे ती आनंदाची पुंजी साठलेली आहे आणि ती घेऊन आम्ही आलोय. आणि मी सर्व सिनियर सिटीजनना म्हणेन की सेवेत असताना काही गोष्टी तुम्हाला बंधन होतं सुट्टीचं किंवा अन्य, तर त्या बंधनांना तोडून आता तुमच्याकडे वेळ उपलब्ध आहे, फायनान्शियली बऱ्यापैकी साऊंड आहात, तर तुम्ही तुमचे छंद जोपासायला लागा म्हणजे तुमचं फिजिकल आणि मेंटल हेल्थ सुद्धा चांगलं राहील. आणि यात मॅडम थोडंसं असं होतं की आर्थिक नियोजन पण आम्हाला करावं लागलं.
1: अगदी बरोबर,
0: की त्या त्या देशामधली करन्सी वेगळी होती, मग त्याप्रमाणे आम्ही इथून कुठली करन्सी उपलब्ध होते त्याचा अभ्यास केला. पर डे तिथे किती लागणार आहे पैसा, आम्हाला साधारण 2000 आम्ही ऍव्हरेज खर्च पर हेड धरला होता, गृहित धरला, आणि त्याच्या पलीकडे आम्ही नाही गेलो कारण आम्हाला खूप छान सुंदर हॉटेल्स मिळाले राहिला, खाण्यामध्ये आम्ही कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं आणि ही करन्सी इथून घेऊन गेलो. आणि फक्त लाओस आणि कंबोडियाची करन्सी त्या त्या बॉर्डरला गेल्यावर आम्ही आपल्या डॉलर घेतले होते, त्या डॉलरच्या माध्यमातून कन्वर्ट करून घेतली आणि तो एक फायदा झाला आम्हाला की पूर्व प्लॅनिंग हे तुम्हाला कामी येतं.
1: वा, ज्येष्ठ नागरिकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सेवेत असतानाच जर त्याबरोबर आपले छंद जोपासण्याकडे

0: थोडा जरी वेळ दिला तरी निवृत्तीनंतर त्याच्यावर पूर्णता आपण फोकस करून त्या दृष्टीने आपण तो छंद पूर्णता अनुभवू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो.
1: या सायकल मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मी श्रेय देईन की माझे जे 5 मेंबर्स होते, सहकारी होते, त्या सगळ्यांना. कारण सांघिक भावना या मोहिमेमध्ये टिकवणं खूप महत्वाचं होतं आणि आम्ही जाताना 6 जण गेलो, येतानाही 6 जण आलो. ज्या उत्साहाने, ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने एकमेकांशी वागलो त्याच प्रेमाने, उत्साहाने आणि आपुलकीने आता सुद्धा वागत आहोत. तर हे एक यातलं महत्वाचं आहे. कोणतीही मोहीम असेल त्याला सांघिक भावना पाहिजेच आणि एकमेकांना मिळून मिसळून राहणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि कुठेही छोटंसुद्धा असं काही म्हणजे मतभेद झाले पण भांडणं वगैरे झाली नाहीत, त्याच्यामुळे हे सुद्धा मोहीम सक्सेस होण्याच्या मागे हे कारण सुद्धा आहे असं मी आवर्जून सांगेन.
0: हे तुमचं पहिलं सीमोल्लंघन आहे, तर पुढे तुमच्या काय योजना आहेत?
1: सीमोल्लंघन सायकलच्या दृष्टीने पहिलं आहे. त्याच्या आधी नेपाळला एव्हरेस्ट बेस कॅम्प वगैरे केलं होतं ट्रेकिंगच्या माध्यमातून. युएसला मी व्हर्जिनियाला ट्रेनिंगला होतो आणि सायकलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सायकलिंग आणि हिमालयातल्या च्या व्यतिरिक्त या 4 देशांमधली आणि सायकल सफर ही माझी पहिलीच मोहीम होती. आणि या मोहिमेमधून प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आणि सक्सेस पाहिलं तर आम्हाला पुन्हा हुरूप आलेला आहे की आम्ही पुन्हा दुसऱ्या एका मोठ्या योजनेचं आखणी सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी ग्रुप तयार होत आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिस राईड्स आता करू. फक्त पूर्णत्वाला जाण्याच्या आधी काही गोष्टी आता मी जाहीर करू शकत नाही, पण आमचं टास्क आहे की भारताबरोबर अन्य देशांमध्ये सुद्धा सायकलिंग करायचं आणि सायकलिंगच्या माध्यमातून पर्यटन आणि तिथला अभ्यास करायचा आणि सायकलिंग हे आपल्या भारतात प्रमोट करायचं. ह्यासाठी आम्ही आगामी मोहीम आहेच आणि थांबणार नाही आहे. म्हणजे ईश्वराकडे एकच प्रार्थना करतो की शेवटीपर्यंत सायकलिंग करता यावी एवढी तरी चांगली हेल्थ माझी टिकू दे आणि माझ्या सहकाऱ्यांची टिकू दे असं मी देवाकडे प्रार्थना करेन.
0: त्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत पण घेता की तुमचा फिटनेस वेळोवेळी योग्य तऱ्हेने राखला जाईल यासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न चालू असतात?
1: अगदी बरोबर. पोलीस खात्याचं बॅकग्राऊंड, ट्रेकिंग, माउंटेनिंग आणि सायकलिंग यामुळे फिजिकल हेल्थ चांगली होती. पण काही कालावधीमध्ये जेव्हा डिपार्टमेंटला वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये होतो तेव्हा काही सराव आणि हे करायला मिळालं नाही. दरम्यानच्या कालावधी कोलेस्ट्रॉल लेवल वाढली होती आणि मला एंजिओग्राफी सजेस्ट केली होती. काही डॉक्टरांनी म्हटलं की तुम्ही एवढ्या ऍक्टिव्हिटीज करतात म्हणून करायची गरज नाही, पण अन्य काही टेस्ट केल्या, स्ट्रेस टेस्ट असेल, 2D इको, मग ती सजेस्ट केली आणि त्यानंतर मला सूचित केलं की तुम्ही एंजिओग्राफी झालेली आहे, तुम्हाला 2 ब्लॉकेजेस आहेत, तुम्ही एंजिओप्लास्टी करून घ्या. परंतु या फील्डमधला माझा अभ्यास असल्यामुळे मी ते नाकारलं आणि म्हटलं या सगळ्या ब्लॉकेजेसवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण किंवा योगाच्या माध्यमातून, ब्रिदिंग एक्सरसाइजच्या माध्यमातून, सायकलिंगच्या माध्यमातून, वॉकिंगच्या माध्यमातून मात करू. मला हा निर्णय सांगितला होता 4 फेब्रुवारी 2022 मध्ये आणि 10 दिवसात तुम्ही करून घ्या प्लास्टी असंही सजेस्ट केलं होतं, पण तदनंतर मी केली नाही आणि हे छंद जोपासले आणि त्या माध्यमातून अधूनमधून कोलेस्ट्रॉल लेवल चेक करतो आणि माझ्या हेल्थकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवतो. तर कुठेही अडथळा आलेला नाहीये. तर या छंदाचा हा एक खूप छान फायदा आहे की आणि माझ्याबरोबर रमाकांत महाडिक एक आहे जो 72 इयर्स ओल्ड आहे, त्याची सुद्धा एंजिओप्लास्टी झालेली आहे. त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीवर आहाराचं पथ्य आणि प्रॅक्टिस आणि काही सवयी, आहार आणि विहार आपण म्हणतो, या गोष्टीमध्ये बदल केला आणि सायकलिंग करत आहोत आणि आनंद घेत आहोत.
0: म्हणजे आपला फिटनेस योग्य प्रकारे राखणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि ते तुम्ही त्याच्यावर अगदी त्याप्रमाणे तुम्ही ते करता. ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे खरंच नक्कीच आदर्श असं उदाहरण तुमचं आहे. सर, खरंच तुमच्या या अनोख्या सायकल सफरीमधले अनुभव हे गुणगुण ठेवणारे आहेत आणि वरिष्ठ नागरिक म्हणून तुम्ही इतरही जे कार्य करता स्वतःच्या अनुभव संपन्नतेचा लाभ समाजासाठी करता आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला झोकून देऊन कार्यमग्न असता हे आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. तुमच्या पुढच्या व्यस्त जीवनासाठी खूप शुभेच्छा आणि मुलाखतीसाठी आभार.
1: खूप खूप आभार, धन्यवाद.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संघमित्रा भंडारे. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो रे.

0: बलसागर भारत हो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल। आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या।
2: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
3: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात।
4: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय।
3: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला।
5: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांच्या बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं, पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात।
4: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया।
2: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
4: छोट्यांचं मोठं विश्व।
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल। आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासात

0: अधिमूल्य भरा।
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई दोन या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचा भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल। आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या।
2: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या, दरम्यान वाद्यसंगीत।

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा एफआरपी वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. 5,659 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगचे 2,000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. उसाचा एफआरपी 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी ते म्हणाले.
1: हमारे एमएसएमईज और हमारे एक्सपोर्टर्स को हमारे मैन्युफैक्चरर्स को एक अगर स्ट्रांग सपोर्ट मिल जाए तो वो लोग बहुत स्ट्रांगली अपने आप को दुनिया भर में एस्टैब्लिश कर लेंगे. ये सब सोच के इस स्कीम को इतना बड़ा बनाया गया है. टोटल सपोर्ट इसमें 2,55,000 करोड़ रुपीज का टोटल सपोर्ट मिलेगा, विच इज ह्यूज, विच इज अ वेरी लार्ज नंबर. इस स्कीम में जो कॉस्ट आएगी, बिकॉज दिस विल बी बेसिकली क्रेडिट फ्रॉम द बैंकिंग सेक्टर टू द एमएसएमईज एंड एविएशन सेक्टर.
0: चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून तिथे 8वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांमध्ये कला आणि विज्ञान शाखेची कनिष्ठ महाविद्यालय आणि एका शाळेत कला शाखेच्या 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता मिळाली. या आश्रमशाळा दुर्गम, डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागातल्या आहेत. या निर्णयारूप आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला

आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याला तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंद पुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार आढळून आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. पालघर जिल्ह्यात अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर अघोरी पूजेच्या बहाण्याने अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जनक्षोभाची दखल घेऊन कासा पोलिसांनी पोक्सोसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महिलांवर अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं. मुंबईच्या किनाऱ्याजवळ जप्त केलेल्या 3 जहाजांवर अडकलेल्या 50 खलाशांची सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याबद्दल न्यायालयाने जहाज मालकांवर ताशेरे ओढले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापेक्षा व्यावसायिक कामांना प्राधान्य देण्याची जहाज मालकांची वृत्ती असल्याची कान उघाडणीही न्यायालयानं केली. मुंबईजवळच्या समुद्रात इंधन तेल आणि डांबराची अवैध वाहतूक केल्याबद्दल या जहाजाच्या मालकांना अटक करण्यात आली होती. मात्र आपल्या अटकेनंतर जहाज मालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अतिशय कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह जहाजावर अडकून पडल्याचा दावा या खलाशांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95.29 रुपये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे। आज दिवसभरात रुपयाच्या विनिमय दरात 21 पैशांची घसरण झाली। सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 252 अंकांची घसरण झाली आणि तो 77,018 अंकांवर बंद झाला। निफ्टीही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,033 अंकांवर बंद झाला। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत गडचिरोली शहरात एका विद्यार्थ्यानं परीक्षा केंद्रात मोबाईल नेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं प्रश्नपत्रिका सोडवल्याचं उघड झालं आहे। या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दुसऱ्या एका घटनेत धानोरा मार्गावरच्या एका परीक्षा केंद्रात एका विद्यार्थिनीनं जुनी प्रश्नपत्रिका जोडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून तिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे। त्या आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला। विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघडउघड भाजपाची बाजू घेतली। तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे, त्यामुळे राजीनामे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या। निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या। या निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्य शोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे।

0: नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोजी होईल असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 पात्रता फेरीत भारताच्या पुरुष संघानं अव्वल 10 संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा एफआरपी वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बलसागर भारत हो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगू.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतंय का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या 2 वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

बोलते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो रे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची

0: मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: आमची चिनू मोबाईलवर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते.
0: आणि आमचा चिंटू मोबाईलवर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ॲप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
3: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: छोट्यांचं मोठं विश्व.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, गॅलेक्स आय या भारतीय स्टार्टअपनं विकसित केलेला मिशन दृष्टी हा उपग्रह नुकताच अंतराळात झेपावला. स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालं. भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. तो का? मिशन दृष्टी या उपग्रहाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचा भारताला कसा उपयोग होणार आहे आणि अंतराळ क्षेत्रात खासगी स्टार्टअप्स भविष्यात काय योगदान देऊ शकतात, याबद्दल अंतराळ आणि खगोल अभ्यासक लीना बोकील यांची मुलाखत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.
1: आजच्या वृत्तविशेषमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. मॅडम, पहिला प्रश्न विचारते की गॅलेक्सी आय नं विकसित केलेला हा जो मिशन दृष्टी हा उपग्रह आहे, ज्याचं नुकतंच फाल्कन 9 ह्या रॉकेटवरनं प्रक्षेपण झालं, तर त्याची वैशिष्ट्य काय सांगता येतील आपल्याला?
2: गॅलेक्स आय म्हणजे हा स्टेट ऑफ द आर्ट किंवा अत्याधुनिक असा गॅलेक्स आय कंपनी ही जी स्टार्टअप आहे, तर त्यांनी मिशन दृष्टी जी ही केलेली आहे या मोहिमेत वेगळ्या प्रकारचा उपग्रह, म्हणजे जो ऑप्टिकल सॅटेलाइट असतो उपग्रह, आणि तो आहे सिंथेटिक अपर्चर रेडार, म्हणजे एक प्रकारचा सॅटेलाइट आहे हा उपग्रह. पण तो आधी कोणी असा केलाच नव्हता. इट इज कॉल्ड इलेक्ट्रो ऑप्टिकल. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेडार ची टेक्नॉलॉजी वापरतात आणि हा इमेजिंग साठी आहे सॅटेलाइट उपग्रह. आणि गॅलेक्स आय ही स्पेस कंपनी स्टार्टअप किंवा खासगी कंपनी आहे. आयआयटी मद्रास मधले पास आउट झालेले इंजिनियर यांनी काढलेली नुकतीच, म्हणजे तशी ती काही खूप जुनी नाही आहे कंपनी, आणि त्यांनी काढलेली ही कंपनी आहे. आणि त्यांच्या या मिशनचा गोल आहे की जिओ स्पेशियल इंटेलिजन्स आणि माहिती काढण्यासाठी इमेजिंग करायचा आणि सर्वेलन्स अँड मॉनिटरिंग, म्हणजे लँडमार्क आणि पृथ्वीवरच्या जमिनीचा आणि पाण्याचा असं या सगळ्या गोष्टींवर सर्वेलन्स किंवा वॉच ठेवणं आणि मॉनिटरिंग करायचं आणि जिओ स्पेशियल इंटेलिजन्स. तर हा आहे स्टेट ऑफ द आर्ट, म्हणजे त्याला अतिआधुनिक म्हणतो टेक्नॉलॉजी. आणि हा जो सॅटेलाइट आहे या प्रकारचा अमेरिकेत सुद्धा खूप कमी लोकांनी असा व्हेंचर केला आहे, आणि भारताची तर ही पहिल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरून केलेला हा स्पेसएक्स कंपनीने, म्हणजे त्यांच्या फाल्कन 9 रॉकेटने उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. म्हणजे आपण विचार करू शकतो की ते अशा कोणत्याही साध्या प्रकारच्या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करत नाही. सो इट इज अ स्पेस लॉन्च व्हेकल रॉकेट म्हणजे फाल्कन 9, आणि त्या रॉकेटने आपल्या भारतात

0: सरकारच्या या प्रायव्हेट कंपनीच्या उपग्रहाचं लॉन्चिंग केलं. सो दिस इज अ बिग थिंग आणि ते सक्सेसफुल झालं लॉन्चिंग, त्यामुळे हा खूप मोठा आज ऐतिहासिक क्षण आहे हा आपण म्हणू शकतो.
1: मॅडम, ह्या उपग्रहाबद्दल जेवढं लिहिलं जात आहे तर त्याच्यामध्ये असं बोललं जात आहे आणि आता तुम्ही पण म्हणालात की इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर हे खूप टेक्निकल शब्द आहेत, म्हणजे त्यातले काही काही ऐकलेले असतात, काही काहींचा अर्थ आपल्याला कळत नाही. तर मला आणखी थोडं सोप्या भाषेत सांगा ना की नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे ही आणि कशासाठी वापरली जाते.
0: आपण आता असं म्हणू शकतो की हा उपग्रह स्पेसमध्ये नेऊन तोडला, ठीक आहे, आणि 4000 किलोग्रॅम म्हणजे तसा तो खूप हेवी याचा वेट आहे. आणि हे असे कम्युनिकेशन सॅटेलाइट जे असतात, म्हणजे दूरसंचार आणि टेलिकम्युनिकेशनसाठी आपण वापरतो किंवा प्रत्येक उपग्रहाचे ऍप्लिकेशन असतात, तर हा आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणजे लॉंग डिस्टन्स टेलिकम्युनिकेशनसाठी. आणि आपण म्हणू शकतो की आता 400 किलोमीटर म्हणजे लो अर्थ ऑर्बिट आहे, जिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन फिरत असतो पृथ्वीच्या भोवती. त्याच्या थोड्या खाली जर आपण हाईटवर म्हणू शकतो तर त्यात ऑलमोस्ट त्या रेंजमध्ये इतक्या लांब आपण उपग्रह सोडतो आणि तो जेव्हा त्याच्या लेन्सने पृथ्वीकडे बघत असतो तर त्यावेळेला निरीक्षण करत असताना त्याला इतक्या हाय रेझोल्युशनचा लेन्स लागतो, म्हणजे जसं दुर्बिणीला असतो तसा. तर ऑप्टिक्स वापरलेला आहे इथे, म्हणजे लाईट किंवा प्रकाशाचा त्या फिजिक्स ब्रांचचा वापर करून हे केलेला आहे. आणि सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तो कितीतरी पटीने अशा 100 पटीने वगैरे ऑब्जेक्टला मॅग्निफाय करतो, म्हणजे मोठा दाखवतो. आणि त्या अंतरावर म्हणजे ज्या हाईटवर आता उपग्रह तोडलेला आहे तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर जेव्हा काम करायला लागेल, त्याचं कार्य सुरू करेल, म्हणजे पृथ्वीकडे लक्ष ठेवून लँडकडे आणि पाण्याकडे बघून आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी, त्यावेळेला त्याला इतके मोठे अँटेना लागतात जर साधी ऑप्टिक टेक्नॉलॉजी वापरली तर. पण हा सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे ही एक आधुनिक अतिआधुनिक टेक्नॉलॉजी असते, रडारचा उपयोग केला जातो. तर रडार म्हणजे रेडिओ अँड डिटेक्शन अँड रेंजिंग, तर त्यामुळे ही टेक्नॉलॉजी वापरून तो त्याच्या एका छोट्या अँटेनाचा वापर करून सुद्धा कितीतरी पटीने तो मॅग्निफाय करू शकतो. या प्रकाराला म्हणजे दिस टेक्नॉलॉजी इज कॉल्ड सिंथेटिक अपर्चर रडार, ज्याला एक मेश सारखा बनवतो तो. आणि जसा दुर्बिणीचा आपण वापर करतो, म्हणजे इथे बसून एका स्टारकडे बघताना आपल्याला जितकी मोठी दुर्बीण तेवढा तो मोठा ऑब्जेक्ट, जितकी लेन्स मोठी किंवा ऑप्टिक्स आधुनिक असेल किंवा टेक्नॉलॉजी तर तितका आपल्याला ऑब्जेक्ट स्पष्ट दिसतो. तसा आपण म्हणू शकतो वापर करून. आणि ही खाजगी कंपनी आहे आणि खरं तर हे यंग अँड डायनॅमिक सायंटिस्ट आणि इंजिनियर्स आहे तिथे, त्यांनी ही डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज लाईक गॉड्स आय किंवा अवकाशातून तो जमिनीकडे, पृथ्वीकडे आणि भारताकडे लक्ष देईल त्यातल्या त्यात, कारण हा आपला उपग्रह आहे भारतासाठी बनवलेला. पण पाठवायला त्याला स्पेसमध्ये सोडण्यासाठी आपण इस्रोच्या रॉकेटचा वापर न करता स्पेसएक्स कंपनी, अमेरिकन जी प्रायव्हेट कंपनी आहे इलॉन मस्कची, फॅल्कॉन 9 हा ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे खूप सक्सेसफुल अनेक प्रक्षेपण केलेला असा हा रॉकेट आहे, तर त्याने आज ते लॉन्चिंग केलं.
1: मॅडम, हे काम हे नेमकं कोणत्या स्वरूपाचं असणार आहे आणि भारताला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या उपग्रहाच्या कामाचा कसा उपयोग होऊ शकतो?
0: आता आपल्याला माहिती आहे की मिलिटरी पर्पज म्हणजे डिफेन्स किंवा संरक्षण यासाठी एक प्रकारचे सॅटेलाइट असतात आणि एक असतो कमर्शियल, ज्याच्यामधून आपण खाजगी किंवा आपले टेलिकम्युनिकेशन, आपलं मोबाईल आणि असा जो टेलिकम्युनिकेशन दूरसंचार असतो तो आपण एक प्रकारचा कमर्शियल ऍप्लिकेशन करू शकतो. आणि सॅटेलाइट म्हणजे उपग्रहांचे वेगवेगळे ऍप्लिकेशन असतात, कृषी किंवा ऍग्रिकल्चरचा, मग टेली मेडिसिन किंवा डॉक्टर सर्जरी लॉंग डिस्टन्सला करतील आणि त्याचा म्हणजे ट्रेनिंग कशी त्यांना ज्युनियर डॉक्टर्सना द्यायची असेल तर लांबून हे सगळं आपण लॉंग डिस्टन्स वर करू शकतो. तशी ऑनलाईन शाळा असते, ऑनलाईन एज्युकेशन, मग टेली एज्युकेशन, तसं टेली मेडिसिन, असे अनेक प्रकारचे उपग्रहांचे ऍप्लिकेशन असतात. तर दिस पर्टिक्युलर वन या मिशन म्हणजे मोहिमेचं ऍप्लिकेशन आहे आपण म्हणू शकतो फॉर जिओ स्पेशियल, म्हणजे पृथ्वीचा स्पेसमधून इंटेलिजन्स आणि सर्वेलन्स पृथ्वीवर म्हणजे भारताच्या आजूबाजूचं

जो हे लँडमार्क आहे आणि आपले नेबरिंग देश आहेत, तर याचा सगळ्याचा बॉर्डर्सचा वगैरे मॉनिटरिंग करेल हा उपग्रह आणि सर्वेलन्स म्हणजे कोण आलं गेलं आणि या सगळ्या प्रकारचा अभ्यास, निरीक्षण, ऑब्झर्वेशन हे सगळं तो करून आपल्याला माहिती देणार आहे. गॅलेक्सीचा हा पहिला म्हणजे लँडमार्क आपण म्हणू शकतो उपग्रह, आणि दिस इज सेंट बाय स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटने हे पाठवलेलं आहे. आणि ऑप्टोकार्न म्हणजे एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ज्याला ऑप्टिक्स म्हणजे विज्ञानात अनेक ब्रांचेस असतात, तर ऑप्टिक्स इज वन म्हणजे प्रकाशाचा किंवा लाईटचा अभ्यास. तर ऑप्टिक्सचा वापर करून सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरून हा इलेक्ट्रो ऑप्टिकल प्रकारचा सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला हा स्टेट ऑफ दी आर्ट म्हणजे आतापर्यंत इस्रोचे किंवा अनेक इतर जे प्रायव्हेट आपले भारताचे आहेत खाजगी कंपनी स्पेस स्टार्टअप किंवा कंपनी

0: सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला हा स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे आतापर्यंत इस्रोचे किंवा अनेक इतर जे प्रायव्हेट आपले भारताचे आहेत खाजगी कंपनी स्टार्टअप किंवा कंपनी म्हणू शकतो आपण, तर त्यांनी असं कधीच केलं नव्हतं आणि ही टेक्नॉलॉजी वापरून आता मिशन दृष्टी आणि दृष्टी म्हणजे विजन किंवा व्ह्यू म्हणजे वरती स्पेस मध्ये अवकाशात जाऊन हा उपग्रह आपल्या देशाच्या कडे लक्ष ठेवून राहील.
1: मॅडम आपण असं म्हणतोय की मिशन शक्ती हा उपग्रह हे भारताच्या अंतराळ प्रवासातलं एक मैलाचा मोठा दगड आहे, तर का आपण असं म्हणतोय आणि काय आहे नेमकं ह्या पावलाचं महत्व काय आहे?
0: आता 2023 पासून न्यू स्पेस पॉलिसी जी झालेली आहे त्यामुळे आता इस्रोने अशी आता एक गाईडलाईन तयार केलेली आहे की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जी आपल्या देशाची एजन्सी आहे ती फक्त कशावर फोकस करेल, रॉकेट टेक्नॉलॉजी आणि त्यांचं जे कार्य आहे मेन ऑब्जेक्टिव्ह असं करत राहील आणि खाजगी ज्या स्पेस स्टार्टअप्स आहेत स्पेस कंपनी और ऑर्गनायझेशन दे विल फोकस ऑन मेकिंग अदर सॅटेलाइट म्हणजे इतर वेगवेगळ्या ऍप्लिकेशन चे उपग्रह बनवायला त्यांना संधी दिलेली आहे. म्हणजे एक गोष्ट आता महत्वाची म्हणजे आपल्या देशात टॅलेंट आहे, हुशार यंगस्टर्स आहेत, युवा पिढी आहे, तर जे आपले इंजिनियर IITs किंवा इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून बाहेर पडायचे किंवा शास्त्रज्ञ व्हायचे ते बाहेर जाऊन दुसऱ्या देशांसाठी काम करायचे. पण 2023 मध्ये जेव्हा NSP आली किंवा न्यू स्पेस पॉलिसी आली त्या अंतर्गत आता गाईडलाईन्स बदललेल्या आहेत, इतर अनेक यंगस्टर्सना युवा पिढीला संधी मिळायला लागली आहे आणि म्हणूनच आता दिवसेंदिवस नवीन एक एक ऑर्गनायझेशन चे रजिस्ट्रेशन व्हायला लागलेले आहेत म्हणजे स्पेस स्टार्टअप. आणि हे कशामुळे या NSP मुळेच हे रिझल्ट दिसायला लागलेले आहेत, कारण आता आपले यंगस्टर्स बाहेरच्या देशात न जाता किंवा ब्रेन ड्रेन न होता आपल्याच देशासाठी काम करायला लागलेले आहेत. जशी की ही ऑर्गनायझेशन आहे गॅलेक्सी, तसेच कायरूट आणि इतर पण आहेत, बँगलोरला खूप आहेत मोठ्या प्रमाणात, हैदराबादला आहेत स्पेस स्टार्टअप आणि चेन्नई आणि साऊथ इंडिया दक्षिणेकडे खरं तर हे जास्ती आहेत. मी तर म्हणते इवन इतर प्रदेशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण आम्ही एनकरेज करतो. तर युवा पिढीने इथे बसूनच पोल्युशन किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह तयार करा बनवा असं आपण आता त्यांना एनकरेज करतो. आपल्या यंग सायंटिस्ट आणि इंजिनियरना आता इथे पण संधी मिळायला लागली आहे आणि त्यांना अजून ऑर्डर्स मिळतील. मग इतर फॉरेन कंपनी पण अमेरिकन असू देत का युरोपियन, मग ते आपल्या युवाकडे येतील आणि आता सप्लायर्स म्हणजे सप्लाय करायला लागतील आपले यंगस्टर. तर ही अशी संधी आधी मिळत नव्हती. देर वॉज अ गॅप बिटवीन स्पेस अँड कॉमन मॅन आलं का लक्षात. तर हे आता आपण जी गॅप कमी आहे आणि म्हणूनच खूप नवीन अव्हेन्यू किंवा ऑपॉर्च्युनिटी संधी तयार झालेले आहेत आणि नवीन दरवाजे उघडलेले आहेत. आणि आपण हे आपले पॉलिसीज पण असे आहेत, वी आर फ्रेंडली विथ मेनी अदर कंट्रीज, त्यामुळे नासाने निसार पण आपला उपग्रह एक मध्यंतरी मागच्या वर्षी पाठवला, म्हणजे दॅट वॉज नासा अँड इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार. तर साधारण ही टेक्नॉलॉजी पण नासा इस्रोचा कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट होता, ही मोहीम अशी कोलॅबरेटिव्ह होती. परंतु आता खाजगी कंपनीजना पण मल्टी डायमेन्शनल आणि अनेक प्रकारचे आता संधी मिळायला लागली आहे आणि हा एक संकेत आहे आणि दिस इज अ साईन दॅट इंडिया इज डुईंग ग्रेट आणि आपले भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर कुठेही कमी नाही आहेत. इनफॅक्ट वी आर अबाव मेनी अदर कंट्रीज आणि स्पेस फेअरिंग मिशन मध्ये आता आपला 3rd-4th नंबर तो आपण आहोत टॉप 5 मध्ये. आणि म्हणूनच आता आपल्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्स कडे अनेक प्रकारचे इतर दुसरे देश सुद्धा आणि अनेक प्रकारचे ऑर्डर्स येतील, कारण ही एक निश म्हणजे एक स्पेशलाइज सुपर स्पेशलाइज टेक्नॉलॉजी जर आपण डेव्हलप केली आणि इव्हॉल्व्ह केली किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि विकसित केली तर मग वी विल बी सेकंड टू नन. म्हणजे डॉक्टर साराबाई म्हणायचे तशी ही अशी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आणि पॉवर असेल की लोक आपल्याकडे येतील आणि आपण त्यांच्याकडे ऑर्डर मागायला नाही जाणार, आता दे विल कम टू अस. सो अशी आपली आता एक्सपर्टाईज तयार झालेली आहे ती म्हणे.
1: मॅडम खूप खूप थँक्यू.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, मिशन दृष्टी हा उपग्रह भारताच्या अंतराळ क्षेत्राला नवी दृष्टी देईल आणि अंतराळ विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन

संशोधन आणि नवनिर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्समुळे या क्षेत्राला गती मिळेल यात शंका नाही. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत लेखन आणि समन्वय अंकिता आपटे, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे आणि निवेदन रश्मी पाटकर.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसानवाणी.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आपण अळंबी लागवड याविषयी डॉक्टर सोनम सूर्यवंशी यांच्याशी माधुरी केस्तीकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. आज या बातचीतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 55%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तशीच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 70 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 45%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 83%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 35 ते 38%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. उष्ण हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि पिकांवर ताण येतो. त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे जमिनीमधील ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांना हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकांना पाणी सकाळी शक्यतो 6 ते 9 किंवा संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान द्यावे. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा. दुपारी कडक उन्हात म्हणजेच 12 ते 4 या दरम्यान शेतामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करणे टाळावे. जमीन नेहमी वापसा स्थितीच्या जवळ ठेवावी. दुपारच्या कडक उन्हामध्ये पिकांना खते देणे टाळावे. संवेदनशील पिकांसाठी तात्पुरत्या सावलीची व्यवस्था करावी. भाजीपाला रोपवाटिकेसाठी 30 ते 50% या शेडनेट

0: वापर करावा. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.
2: सुनतो
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
5: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषी वलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी. आता किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये अळंबी लागवड याविषयी डॉक्टर सोनम सूर्यवंशी यांच्याशी माधुरी केस्तीकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. आज या बातचीतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकूया.
6: हा मग आता ह्याच्यामध्ये अजून एक आलंय की जे आजकाल फार फेमस आहे, सर्व्हिस. म्हणजे की तुम्ही फक्त आणि फक्त प्रोडक्शन पासूनच सुरुवात केलं पाहिजे असंही नाहीये. मी खूप ठिकाणी आता फिरते ह्याच्या निमित्ताने, तेव्हा मी खूप लोकांना बघितलंय की इन्क्वायरीज बोलवायच्या, इन्क्वायरीज नुसार मग जे काही लोक प्रोडक्शन करतात त्या लोकांकडून किती मिळतं हे बघायचं आणि त्या इन्क्वायरी मधला तेवढा पोर्शन उचलायचा आणि मग त्यांच्याकडे तो विकायचा. म्हणजे जो प्रोडक्शन करतोय त्याला त्याचे पैसे मिळतात, जो मध्ये आहे त्याला काही बाकीचा त्रास नाही, फक्त इन्क्वायरी घ्यायचंय, प्रोडक्शन घ्यायचंय, स्वतःच्या ब्रँडने तो तिथपर्यंत फक्त पोहोचवायचा. स्वतःचा ब्रँड नसेल तरी पण फक्त एक मिडलमॅन म्हणून, जे की कदाचित आजकाल प्रोडक्शन करणाऱ्यांना ते सोपं वाटतं कारण की कुठेतरी कुणीतरी आहे की जेणेकरून आपला माल रोज विकला जातो.
7: सगळंच बघण्यापेक्षा प्रोडक्शन
6: एक काहीतरी पाहिजे. अजून एक जर मला भेटले होते ज्याच्यामध्ये त्याही फक्त ना 16 दिवसाची सायकल रन करायचंय, म्हणजे की कार्ड गोळा करणं, त्याला साठवून ठेवणं, त्याचं निर्जंतुकीकरण करणं, त्याच्या बिया बोलून त्याचे गठ्ठे भरणं. आज जर पहिला दिवस असेल गठ्ठा भरलेला तर 16 दिवसापर्यंत ते जो काही गठ्ठ्यामध्ये तो जो बी आहे ना तो रुजून त्याच्या जे तंतू आहेत ना ते फार पसरतात आणि मग तो 16व्या दिवशी ट्रान्सपोर्ट करून द्यायचा जिथे तिथे खूप खाल्लं जातं. म्हणजे सपोज कोथिंबीर खूप पेरिशेबल आहे किंवा ती खूप हाताळली तर खराब होते, तर मग मी काय करेन की ती मग कमी हाताळायचा प्रयत्न करेन. तसंच मशरूमच्या बाबतीत ते जेव्हा फुटिंग तयार होतं आणि हार्वेस्ट करतात त्याच्यानंतर त्याचा खरा जो काही पेशन्स आहे ना तो सुरू होतो, म्हणजे तो खराब व्हायला चालतो. पण जर सपोज
7: नाशवंत मालमध्ये
6: मी ते फळ लागा लागल्यावरती ते झाड विकलं आणि तिथे जाऊन ते झाड त्यांनी पोसलं आणि मग नंतर फळ लागली आणि मी ती खाल्ली तर ते फार बेस्ट आहे. म्हणून मग 16व्या दिवशी ते बॅग लोड करून देतात, जे जिथे खाल्लं जाणार आहे ते तिथेपर्यंत पोहोचतं. तिथे जाऊन एक 4-5 दिवस सेट होतात ते जे काही आहेत ते, त्याच्यानंतर 24व्या 25व्या दिवशी फ्रुटिंग सुरू.
7: अच्छा,
6: काहीही बदल होत नाही त्यांच्या कुठल्याही लाईफस्टाईल मध्ये.
7: बरं,
6: पण मग पेरिशेबिलिटीचा प्रश्नच नाही आला. बॅग तुम्ही इझी टू हँडल आहेत, त्या बॅगांना काही त्रास होत नाही. तुम्ही किती एकावर एक रचून दिलात तरी ते आतमध्ये ओके असतात. पण तुम्ही मशरूमला अजिबात कुठल्याही प्रकारे असं फार म्हणजे हँडल विथ केअर वाल्याच गोष्टी आहेत त्या, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे अशी पण काही चेन आहेत.
7: अच्छा, म्हणजे व्यवसायामध्ये गेलो की आपल्याला अनेक पर्याय
6: आहेत. म्हणजे मलाही आधी जेव्हा मी सुरुवातीला गेले तेव्हा असं वाटलं होतं की प्रोडक्शन करून मग मी मार्केट शोधणार. मग मार्केट शोधायला गेले तेव्हा कळलं की अरे कुत्र्याच्या

0: छत्रीवरून आता मला अजूनपर्यंत व्हॅल्युएशन पर्यंत जायला माझे 4 वर्ष गेले. अरे ही कुत्र्याची छत्री नाहीये, हे ऍज अ व्हेजिटेबल म्हणून खातात किंवा ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा नॉनव्हेजचा काही संबंध येत नाहीये. हे किती महत्वाचं आहे, किती उपयोगी आहे, किती शरीरासाठी गरजेचं आहे हे सांगण्यासाठी. आणि मग तोपर्यंत माझा मशरूम खराब व्हायचा. मग खराब झाल्यावरती मग खराब होऊ नये म्हणून मी काय करू शकते, त्याच्यामध्ये परत कॉस्ट आली. मग मी बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याला ड्राय करू शकते. मग ड्राय करून मग मी व्हॅल्युएशनकडे गेले. व्हॅल्युएशन मध्ये मग तुम्ही खूप सारे प्रोडक्ट बनवू शकता. मी सुरुवात केली ती कुकीज पासून केली की बाबा किती फरक पडतो कुकीजच्या टेस्टमध्ये. आणि त्याचं अनालिसिस पण मी करायला दिलं, ज्याला आपण एक फूड इलिमेंट्स अनालिसिस म्हणतो की बाबा प्रोटीन्स किती शिल्लक राहतात किंवा अजून बाकीचे जे काही आपण रॉ मशरूम खाल्ल्यावरती जे तुम्हाला मिळणार आहेत काही बेसिक गोष्टी त्याच त्या कुकीजमध्ये असणार आहेत का. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अनालिसिस केल्या तेव्हा आणि काही रेफरन्सेस आहेत त्याच्यावरती अजून बऱ्याच लोकांनी काम केलंय, ते सगळे मॅच झाल्यावरती कळलं की अरे अजून एक बिझनेस काय, तर मग तुम्ही प्रोडक्शन करा, तुम्ही ड्राय करा किंवा जे प्रोडक्शन करतात त्यांच्याकडून ड्राय मशरूम घ्या आणि देन तुम्ही व्हॅल्युएशन करा आणि विका. व्हॅल्युएशन काही तुमचे खराब होत नाहीत लवकर. कुकीज ऑलमोस्ट 1 मंथ 2 मंथ 3 मंथ. त्याच्यामध्ये मी नंतर पापड, आपले जे घरगुती आपण करतो ते हर प्रकारच्या पापडमध्ये तुम्ही ते घालू शकता. ऍज अ ड्राय घालू शकता, तुम्ही ऍज अ वेट घालू शकता प्युरी. जसं की आपण बीटचे पापड करतो, पालकचे पापड करतो, तशा हिशोबाने तुम्ही मशरूमची प्युरी वापरू शकता किंवा ड्राय पावडरही वापरू शकता. मग त्याची पेरिशेबिलिटी तर नसतेच, ते तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कसंही.
1: या सगळ्याला तुम्ही पण सांगितलं की तुम्हाला मार्केटसाठी खूप झगडावं लागलं, अजूनही झगडावं लागतं. मेट्रो सिटीमध्ये आज अजून म्हणू शकू आपण की हॉटेल्समध्ये ह्याला थोडीशी मागणी आहे, पण खरंच ह्याला एवढा उपद्रव केल्यानंतर ह्याला मागणी आहे का?
0: खूप जास्ती मागणी आहे. फक्त जसं मी म्हटलं की पेरिशेबिलिटी हा त्याचा एक मोठा ड्रॉबॅक आहे. म्हणजे एक स्वॉट अनालिसिस असतं, म्हणजे विकनेसेस, थ्रेट किंवा मग ऑपॉर्च्युनिटीज असं. त्याच्यामध्ये मग बघायला गेलं तर ह्याचा एकच विकनेस आहे जो की तो थ्रेट पण आहे आणि तोच ऑपॉर्च्युनिटी म्हणून पण तुम्ही बघू शकता. की ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय, की मी व्हॅल्युएशनकडे त्याची ऑपॉर्च्युनिटी बघितली. काय तर पेरिशेबिलिटी, तो साधारणपणे मिनिमम टेम्परेचरला 6 ते 7 दिवस राहतो.
1: अच्छा,
0: 5 दिवसांपर्यंत तो एक्झॅक्ट राहतो. त्याच्यानंतर तो परत त्याचा कलर बदलायला लागतो, त्याचा स्मेल थोडासा वेगळा यायला लागतो. जसं की आपल्या ऑलमोस्ट सगळ्या भाज्या असतात तशा, त्याच्यामुळे तुम्हाला विदिन 7 to 8 days तुम्हाला तो माझ्यापासून तो काही किलोमीटर्स पर्यंत पोहोचवायचा आहे. तिथून तो परत स्टोअर मध्ये जाणार, म्हणजे मार्केटमध्ये, आणि स्टोअर मधून तो परत तुमच्या घरी जाणार आणि घरी पण तो तुम्ही युज करणार. मग ह्या सगळ्या गोष्टी 8 दिवसात फार पॉसिबल नाही राहत. मग त्याच्याने मग ते कुठे ते जवळ असेल तर ठीक आहे, पण प्रत्येक मार्केट जवळ नाही राहत, कारण कुठलंच व्हिलेज हे अर्बन एरियापासून तेवढं जवळ नाही राहत. त्याच्यामुळे मग तुम्हाला त्या गोष्टीवरती मात करायची असेल तर मग बरेच ऑपॉर्च्युनिटीज आलेत. त्याच्यामध्ये कॅनिंग प्रोसेस आली आहे, जसं की बटन मशरूम मध्ये कॅनिंग करतात मशरूम, जे की ऍज इट इज तुम्हाला फक्त काही सर्टन केमिकल्स आहेत, काही काही एन्झाइमेट ऍक्टिव्हिटी मध्ये त्याला ते स्टोअर करतात, कॅनिंग करून ते पॅक करून पाठवून देतात. त्याच्यातून बाहेर काढले की ते ऍज इट इज राहतं. म्हणजे पण प्रत्येक मशरूमला हे कॅनिंग प्रोसेस पॉसिबल नाही आहे, त्याच्यासाठी पण काही रिक्वायरमेंट्स आहेत, काही पॅरामीटर्स आहेत. मग त्याच्यामध्ये मग बेस्ट ऑप्शन येतं तर मग हे व्हॅल्यू ॲडिशन, की तुम्ही काय काय करू शकता की ड्राय करू
1: ड्राय करू शकता. डिहायड्रेशन केल्यानंतर त्याची हे वाढू
0: शकते, म्हणजे की टिकण्याची क्षमता वाढू शकते आणि तुम्ही अजून त्याच्यापासून बरेच वेगवेगळे प्रोडक्ट्स पण बनवू शकता.
1: अच्छा, हे करत असताना मशरूम जेव्हा तयार होत असतात तर त्यावेळेला प्रचंड वास येतो असं एक समजूत आहे, तर ते खरे आहे का?
0: हा, म्हणजे वास येतो, पण काही जेव्हा एक फर्मेंटेशन किंवा डिकम्पोजिशनची प्रोसेस सुरू होते, जसं की आपण घरात इडलीचं पीठही भिजवतो तेव्हा त्या साधारण पिठाचा एक वेगळा वास येतो, पण तो वास जेव्हा आपण त्याला शिजवतो तेव्हा तो एक वेगळ्या सुगंधात कन्वर्ट होतो. तो वास आपल्याला आवडतो. आपण एखादी म्हणजे साल पापडी करतो तेव्हा त्याचा एक साधारण आपण म्हणतो की ते भिजवण्याची किंवा आंबवण्याची प्रोसेस करतो, ती पण वास न घेण्यासारखी असते. घरातले इकडे तिकडे साईडभर पळायला लागतात त्या वासाने, पण जेव्हा ती साल पापडी तयार होते तेव्हा ती सगळ्यांना प्रचंड आवडते. सेम फक्त तुम्ही त्याच्यावरतीही काम करू शकता. जसं की आपण म्हणतो की काही वेळासाठी तुमचे व्हेंटिलेशन ओपन ठेवायचे, म्हणजे तुमचे जे विंडोज असतील त्याला आपण एक सचित्र असे एक जाळी बसवून ठेवू शकतो, जेणेकरून आतून डस्ट नाही येईल किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या माशा किंवा काही वेगवेगळे कीटक जे की येऊन तिथे अंडी घालतील वगैरे अशा गोष्टी टाळाव्यात म्हणून तुम्ही मग म्हणजे जाळीचे काही लावू शकता काही गोष्टी, आणि दार तुम्ही एक साधारण टेम्परेचर बघून तुम्ही ओपन ठेवू शकता, जेणेकरून

0: करून की मग तुमच्या त्या गॅसेसचं आत बाहेर खेळणं होईल, जसं की आत बाहेरची स्वच्छ हवा आत येईल आणि आतले जे गॅसेस तयार होतात ते बाहेर जातील, कारण की ते गॅसेस काही कालांतराने त्या स्वतःसाठी पण त्या अळंबीसाठी पण त्रासदायक व्हायला लागतात, त्याच्याने त्यांचा कलर बदलायला लागतो, त्यांच्या आवरणावरती गिळगिळीतपणा एक यायला लागतो, त्याच्यानंतर त्यांचा हार्वेस्टिंग नंतर पण स्मेल यायला लागतो. स्मेल येण्याचं अजून एक कारण म्हणजे की केमिकल जे वापरतात निर्जंतुकीकरणासाठी, ते केमिकल पण मी जसं म्हणलं की 125 ml फॉर 100 liter असं जर त्याचं प्रमाण आहे ना, तर ते प्रमाण टाकलं तर म्हणजे मी म्हणलं मशरूम जे तुमच्या काढ्यात आहे ते घेणार आहे. म्हणजे सपोज तुमच्या काळात जर तो केमिकलचा पर्सेंटेज जास्ती असेल तर तो मशरूम ऍज इट इज घेतो, त्यामुळे मग त्या मशरूमला एक स्मेल येतो. पण जर सपोज ते प्रमाण तुम्ही खूप कमी कमी कमी करत आणलात, किंवा जर सपोज तुम्ही त्याला आपल्या जुन्या पद्धतीने जसं की उकळत्या पाण्यामध्ये शिजवून किंवा मग प्रेशर कुकरचा वापर करून, म्हणजे असे बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स ना तुम्हाला तुमच्या कपॅसिटी प्रमाणे डेव्हलप करून देतात, ते मॉडिफाय करून देतात, तर मग तसं केलं तर मग अजिबात आळंबीचा वास येत नाही.
1: बर,
0: म्हणजे तुम्ही पूर्ण अवॉइड करू शकता तो वास.
1: ही अळंबी किंवा हे जे मशरूम्स आपण म्हणतो, या आधी बऱ्यापैकी आपल्या आहारात त्याचा समावेश नव्हता, आता थोडीशी जागृती होतीये, पण नेमका ह्याचा आहारात का समावेश असावा असं तुम्हाला वाटतं?
0: अळंबीमध्ये पौष्टिक गुणधर्म खूप आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अळंबीमध्ये 90% पाणी आहे. म्हणजे साधारण तुम्ही एखादा बाउल जर तुम्ही अळंबी 100 gramचा प्रेफर करत असाल, 100 gramचा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरात पुरणारे प्रोटीन्स मिळून जातात. म्हणजे दिवसभर जितकी रिक्वायरमेंट आहे, ऍज कम्पेअर टू जर तुम्ही सपोज मीठ घेत असाल, प्रेफर करत असाल कुठल्याही प्रकारचं, व्हाईट मीठ, रेड मीठ किंवा फिश, तर ते तुम्हाला साधारणपणे 250 to 300 gram पर्यंत घ्यावं लागतात. पण मीठ जेव्हा घेतो त्याच्यासोबत बऱ्याचशाच गोष्टी येतात, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स येतात, वेगळे वेगवेगळे फॅटी ऍसिड्स येतात किंवा कर्बोदके येतात, जे की तुमच्या आणि ते तसेच्या तसे रॉ नाही खाऊ शकत आपण त्याच्यासाठी, त्यामुळे बरेचसेच आपण मसाले किंवा ऑइल ह्या सगळ्या गोष्टी वापरतो, त्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा अजून बरंच काहीतरी येऊन जातं. पण मशरूम ही अशी गोष्ट आहे ना, तुम्ही फक्त सॉटे म्हणजे टॉस करून, म्हणजे तुम्ही फक्त तव्यात परत ती आणि त्याच्यावरती मीठ आणि मिरीपूट टाकली आणि तशीच्या तशी खाल्ली ना तरी पण ती तुमच्यासाठी भरपूर आहे.
1: म्हणजे ते करायला
0: वेळही कमी लागतो. मशरूम साधारणपणे शिजायला 2 to 3 minutes लागतात.
1: अच्छा,
0: त्याच्यापेक्षा जास्ती मशरूमला शिजायला वेळ लागत नाही. मंद आचेवरती ते त्याच्या स्वतःच्या पाण्यामध्ये तुम्ही ओव्हनमध्ये त्याला रोस्ट करू शकता, ग्रिल करू शकता, कुठल्याही प्रकारे त्याला तुम्ही अगदी कमी वेळात, म्हणजे त्याचा स्वतःच पाणी इतकं असतं की तुम्हाला ते एक्स्ट्रा करावं नाही लागत, त्याच्यामध्ये जे टेस्ट पण चांगली देतं. सूप आहेत वेगवेगळे आणि का आहारात ऍड करावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटीन, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कर्बोदके नाही आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे अमिनो ऍसिड्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डी जीवनसत्व आहे. म्हणजे की आपण म्हणतो की कोहळ्या उन्हात आपल्याला 1 तास जेव्हा राहावं उभं, तेही म्हणतात की उघड्या अंगाने, ते फार महत्वाचं आहे, कारण की जेव्हा स्किनवरती सूर्यप्रकाश पडतो तेव्हाच ते डिजिनसत्व तयार केलं जातं. त्या मग आता तेवढं पॉसिबल नाही राहत आपल्या जे काही धावपळीचं जीवन आहे त्याच्यामुळे, तर तुम्ही तुमचे मशरूम हार्वेस्टिंग नंतर किंवा तुम्ही जेव्हा ते घेऊन येता बाजारातून तेव्हाही ते कुठल्याही पद्धतीने अलाईव्ह नाही आहेत असं नाहीये, ते जिवंतच असतात. त्यामुळे ते तुम्ही ऍज इट इज पण तुम्ही सकाळच्या उन्हामध्ये त्याला 1/2 तास वगैरे ठेवलं तर त्याच्यात मध्ये डिजिनसत्व तयार करतात ते, त्याच्यामुळे तुमचा रोजचा डिजिनसत्वाचा जो पण काही 1% आहे ते तुमच्या शरीराला मिळून जातं. त्याच्या व्यतिरिक्त काही प्रथिने आहेत जे की तुमची पचन क्षमता वाढवतं, कारण की प्रत्येक प्रथिन हे सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये नसतं, कॉम्प्लेक्स असतं किंवा एक जटिल आवृत्तीमध्ये असतं, जे की आतमध्ये जाऊन पण आपल्या शरीराला खूप त्रास होतो की त्याला सिम्पल करून मग ते युटिलाइज करा. पण ह्याच्यामध्ये प्रथिनं जी आहेत ती फार साध्या ह्याच्यामध्ये आहेत, जे की तुम्ही ऍज इट इज तुमच्या रक्तामध्ये ते अब्सॉर्ब केले जातात. त्याच्यानंतर मग लायसिन अँड ट्रिप्टोफॅन म्हणून ही 2 आहेत जी की अमिनो ऍसिड्स आहेत, जे की वनस्पतीमध्ये आढळून नाहीत, ती फक्त आणि फक्त मशरूममध्ये आढळून येतात.
1: बरं,
0: आणि ती शरीरासाठी एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी मध्ये ना कॅटालिस्ट म्हणून एक काम करतात, म्हणजे की कुठलीही एक पचन संस्थेची प्रक्रिया सुरू करण्याची एक प्रोसेस असते किंवा थांबवण्याची, ती ह्या 2 गोष्टींनी फार चांगली सुधारते. त्यामुळे तुमचं पोट साफ होणं किंवा तुमच्या आतड्याची पचन शक्ती वाढवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून सुरू होतात. हृदयविकाराच्या व्यक्तींना जो काही एक म्हणतो की कोलेस्ट्रॉल लेवल कमी असायला हवी, तर मग त्याच्यासाठी मग आपण म्हणतो की खायच्या पद्धती बदलायला हव्यात. मग खायच्या पद्धती बदलणं तितकं सोपं नसतं, पण जर सपोज मशरूम

0: जर घटक आला तर त्याला फार सजवावं नाही लागत, तुम्ही ऍज इट इज ते खाऊ शकता त्याच्याने, मग बऱ्याचशाच गोष्टी तिथे तुमच्या कमी होऊन जातात.
1: म्हणजे बऱ्याच वेळेला जी विद्यार्थी असतात की जे घरापासून दूर असतात त्यांच्यासाठी पण ते उपयुक्त ठरू शकतं.
0: हो, विद्यार्थीच नाही, इव्हन स्पेसमध्ये जे ऍस्ट्रॉनॉट जातात जे की जाऊन स्पेसमध्ये
1: महिने असतात,
0: हा मग स्पेसमध्ये असं असतं की तुम्ही खूप फूड कॅरी नाही करू शकत, मग त्यावेळेला ते मशरूम कॅरी करतात जेणेकरून की तुम्ही अगदी थोडंसं खाल पण त्याच्यासाठी तुम्हाला दिवसभराची एनर्जी येईल, पण प्लस तुम्हाला वेस्ट पण फार तयार नाही होईल तुमचं, कारण की ती पण गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही खूप खाल तुम्ही खूप काही घेण्यासाठी, तर तुमचा एक ह्युमन वेस्ट आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला विल्हेवाटाची एक काहीतरी सोय करावी लागेल. पण मशरूम मध्ये प्रोटीन आणि वॉटर सोडला तर दुसरे कार्बोहायड्रेट्स काहीच नाही आहेत, त्याच्यामुळे तुमचा वेस्ट पण फार तयार नाही होत. पण त्याच्याने तुमची कुठल्याही पद्धतीची पचन व्यवस्था बिघडते असं अजिबात कुठे नाही होत, कारण की त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ज्या एन्झाइम्स किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच लेवलच्या आहेत की त्याच्याने तुमची म्हणजे पोट साफ नाही होते हे खाल्ल्याने म्हणून मग त्रास काहीतरी वेगळा होईल असं नाही होणार. म्हणजे नको असलेल्या साठलंच नाही जात आहे, कारण की नको असलेले त्यात काही नाहीच आहे, असं
1: सगळ्या शरीराकडनं ते
0: ऍबसॉर्ब केलं जाणार आहे.
1: बरोबर आहे. तर डॉक्टर सोनम सूर्यवंशी यांच्याशी आपण गप्पा मारल्या मशरूम म्हणजे अळंबी याविषयी, त्यांनी खूप उत्तम माहिती दिली. आहारासाठी ते अतिशय उत्तम आहे, शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुद्धा ते अतिशय उत्तम आहे. तर याविषयी त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला माहिती दिली. सोनम मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना इतक्या छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
0: मलाही इथे येऊन खूप बरं आणि खूप चांगलं वाटलं, कारण की अळंबीबद्दल मला स्वतः खूप वाटायचं की सगळ्यांना माहिती असायला हवी. स्पेशली जेव्हा मी इथे कोल्हापूर सांगली ह्या दोन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मी खूप काम करत आली आणि मला जाणवलं की आपण खूप प्रगतशील आहोत असं म्हणतो, पण खूप एक सुपर फूड म्हणला जाणाऱ्या अजून अळंबीकडे आपण तेवढ्या मोठ्या दृष्टिकोनातून बघत नाहीये. तर माझा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपण आजपासून माझ्या ह्या काही वाक्यांनंतर किंवा काही शब्दांनंतर ह्या गोष्टीकडे किंवा मशरूमकडे ॲज अ सुपरफूड म्हणून बघाल आणि त्याचं सेवन किंवा त्याच्या आहारामध्ये समावेश कराल अशी माझी फार मनापासून इच्छा आहे.
2: मंडळी, आताच आपण किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये अळंबी लागवड याविषयी डॉक्टर सोनम सूर्यवंशी यांच्याशी माधुरी केस्तीकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. हा होता या बातचीतीचा तिसरा आणि शेवटचा भाग.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

0: बलसागर भारत हो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो। याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत।
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर। माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं।
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
3: आमची चिनू मोबाईलवर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
1: आणि आमचा चिंटू मोबाईलवर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ॲप्स त्याला जमतात।
4: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय।
1: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला।
5: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं, पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात।
4: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया।
3: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
4: छोट्यांचं मोठं विश्व।
6: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर N. राजम यांच्या व्हायोलिन वादनाची

0: ही मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
0: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
2: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8:05 मिनिटांनी आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.

0: राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा एफआरपी वाढवून 365 रुपये. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
1: 5,659 करोड़ रुपए का ये प्रोजेक्ट है जिसके 3 कंपोनेंट्स है. पहला कंपोनेंट रिसर्च, दूसरा प्रोडक्शन की टेक्नोलॉजीज को बढ़ाना और तीसरा न्यू एज फाइबर्स के लिए किसानों को प्रोत्साहित करना. ये प्रधानमंत्री जी का विजन है 5F, फार्म से फाइबर बनाना, फाइबर से फैक्ट्री में जाना, फैक्ट्री से फैशन, फैशन से फॉरेन शोर्स तक कॉटन का पूरी सप्लाई चेन को मेंटेन करना. कस्तूरी कॉटन, इसकी प्रॉपर मार्केट में स्थापना करवाना, ये भी इस मिशन का पार्ट है.
0: या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रोसेसिंगचे 2,000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन उत्पादकता वाढवणं आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर प्राधान्य दिलं जाणार आहे. उसाचा एफआरपी 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव म्हणाले. चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळानं एमएसएमई, बिगर एमएसएमई आणि विमान कंपन्यांसाठी एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेला पण आज मान्यता दिली. या अंतर्गत एमएसएमईला कर्ज घेताना कुठलंही तारण द्यावं लागणार नाही, तर इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज रकमेच्या केवळ 10% तारण देण्याची गरज असेल. गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघडउघड भाजपाची बाजू घेतली. तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे, यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या. निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्यशोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर

नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोज होईल असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपनं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मानसी हे सहनिरीक्षक असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाच्या आमदारांनी अभिनेता जोसेफ थलपती यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. चेन्नईजवळ झालेल्या पक्षाच्या बैठकीत आज ही निवड झाली. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पराभव स्वीकारून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मजबूत विरोधी पक्ष म्हणून द्रमुक काम करेल असं स्टॅलिन म्हणाले. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांची आज बैठक झाली. यात आमदार ए नमस्ती शियम यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपाच्या 4 आमदारांसह एलजेके पक्षाचे आणि अपक्ष आमदारही उपस्थित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही पी रामलिंगम आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. कोलकात्याचे पोलीस उपआयुक्त शांतनू सिन्हा बिश्वास यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं लुकआउट नोटीस जारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या 2 प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीनं बिश्वास यांना नोटीस पाठवली होती. त्यावर बिश्वास यांनी उत्तर दिलं नाही तसंच ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले नाहीत. बिश्वास देश सोडून जाण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात असल्यानं ईडीनं त्यांना लुकआउट नोटीस जारी केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरधर्मीय विवाह केला म्हणून पारशी महिलेला धर्मातून बहिष्कृत करणं हे प्रथमदर्शनी भेदभाव करणारं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. संविधानानुसार नागरिकांना आवडीच्या धर्माचं पालन करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि लग्नामुळे तो काढून घेता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पारशी महिलेनं हिंदू पुरुषाशी लग्न केल्याच्या संदर्भात न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे. स्पॅम कॉलचा फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत 5व्या क्रमांकावर असल्याचं ट्रू कॉलर या अप्लिकेशन्सने केलेल्या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. स्पॅमचा सर्वाधिक फटका बसलेल्यांच्या यादीत इंडोनेशिया अव्वल स्थानावर असून त्यानंतर चिली, व्हिएतनाम आणि ब्राझील या देशांचा क्रमांक येतो. ट्रू कॉलरने जागतिक पातळीवरच्या आपल्या 50 कोटी युजर्सच्या डेटावर आधारित सर्वेक्षणाचं विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार भारतात एका व्यक्तीला दिवसभरात येणाऱ्या कॉलपैकी 66% कॉल हे स्पॅम असतात. त्यापैकी विक्री आणि टेलिमार्केटिंग प्रकारच्या कॉल्सची संख्या 36% तर वित्तीय सेवाधारित कॉल्सची संख्या 18% असल्याचं या सर्वेक्षणात आढळलं आहे. स्पॅम कॉलमधून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण 12% आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांचं आज भारत दौऱ्यावर आगमन झालं. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नवी दिल्लीत त्यांचं स्वागत केलं. दिल्लीत जाण्यापूर्वी तो लाम यांनी बोधगया इथं जाऊन महाबोधी मंदिरात प्रार्थना केली. तिथल्या व्हिएतनामी मठालाही त्यांनी भेट दिली. व्हिएतनामच्या अध्यक्षांचं उद्या राष्ट्रपती भवनात पारंपरिक पद्धतीनं स्वागत होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून ते चर्चा करतील. भारत व्हिएतनाम राजनैतिक संबंधांना 10 वर्ष पूर्ण होत असताना तो लाम यांची ही पहिलीच भेट उभय देशादरम्यानच्या संबंधांसाठी लाभदायक ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. चीनच्या हुनान प्रांतातल्या एका फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत 61 जण जखमी झाले आहेत. चांगशा या ग्रामीण भागातल्या शहरात असलेल्या हुशेंग फटाका कारखान्यात आज दुपारी हा स्फोट झाला. रोमानियाचे प्रधानमंत्री इली बोलोजान यांचं सरकार आज कोसळलं. संसदेत अविश्वास ठराव जिंकून शकल्यानं त्यांचं सरकार पडलं असून त्यामुळे रोमानियात अस्थिर राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. रोमानियातील आर्थिक कपातीच्या विरोधात सरकारमध्ये सहभागी असलेल्या द सोशल डेमोक्रेटिक पार्टीनं गेल्या महिन्यात सरकारचा पाठिंबा काढून
विरोधी पक्षाशी हातमिळवणी करत हा अविश्वास ठराव मांडला होता.

0: आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 8 षटकात 3 बाद 52 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कापास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा एफआरपी वाढवून 365 रुपये. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ नेता निवडीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. आणि चीनमध्ये फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू 61 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजतायत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा. यात आपण ऐकणार आहात शाहीर अप्पा कांबळे आणि सहकारी यांनी गायलेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील पोवाडा.

शाहीर अप्पा कांबळे आणि सहकारी यांनी गायलेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील पोवाडा आत्ताच आपण ऐकलात आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. रात्रीचे 10:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात

अपर्णा कवी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र, तसंच रात्री 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजीतलं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. तसंच रात्री 9:15

वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता मनी टॉक आणि 10:15 वाजता मंथन हे तिन्ही कार्यक्रम सुद्धा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मानस विश्वरूप यांच्या गायनात राग श्यामकल्याण. विलंबित आणि द्रुतबंदिश एकतालामध्ये निबद्ध आहे. विलंबित बंदिश

तिचे बोल आहेत जिओ मध्ये लाल आणि नृतमंदिशीचे बोल आहेत ऐसा तुम्ही कोईन. त्यांना सारंगीची साथ केली आहे उस्ताद फारुख लतीफ खान यांनी आणि तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मानस विश्वरूप यांच्या गायनात राग श्यामकल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मानस विश्वरूप यांचं गायन ऐकलं. राग होता श्यामकल्याण. विलंबित गत एकतालात द्रुतगत एकतालात निबद्ध होती. त्यांना सारंगी साथ उस्ताद फारुक लतीफ यांची तर तबला साथ संतोष मिश्रा यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते.
2: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
4: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
2: याचे परिणाम कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
5: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताचे डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं रील्स बघणं व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
4: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
3: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
4: छोट्यांचं मोठं विश्व.
0: रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर प्रसारित करीत आहोत नभोनाट्य त्या समोरच्या खिडकीत. लेखक अशोक वैद्य.
6: आकाशवाणी मुंबई ऐकूया नभोनाट्य त्या समोरच्या खिडकीत. लेखक अशोक वैद्य. सादरकर्त्या करुणा देव. त्या समोरच्या खिडकीत.

0: अजित, ए अजित, अरे साले दार लावून आज काय करतोय? दार उघड उधर, नाहीतर 10,000 शिव्या देईन तुझ्या नावानं.
1: अरे हो हो हो, थांब जरा, तुला जरा दम आहे की नाही?
0: हे काय, तू अजून तयार झाला नाही? आज तरी बाहेर पडायचा विचार आहे किंवा नाही तुझा?
1: नाही यार, मनच लागत नाही फिरायला जायला.
0: मन लागत नाही तुझं? साल्या कुणाला मारतोस या थापा? अरे संध्याकाळी मस्त सिगरेटचे झुरके घेत डेक्कनवर पब्लिक पाहत फिरण्यातली मजा मी काय सांगावी तुला? त्या परमेश्वराला देखील हे भाग्य मिळालं असेल किंवा नाही कुणास ठाऊक.
1: काहीतरी उगाच बडबडू नकोस.
0: अरे खरंच सांगतो यार, त्या देवांच्या स्वर्गाचं आपल्याला बुवा मुळीच आकर्षण नाही आहे. स्वर्ग तर खरं म्हणजे इथंच आहे. रोज नवीन फुलं फुलतात इथं, रोज नवे चेहरे जन्म घेतात, रोज उडणाऱ्या पाखरांचे रंग सुद्धा वेगळे असतात. चल चल चल, लवकर कपडे कर, अशी सुरम्य संध्याकाळ वाया घालू नकोस बाबा. आयुष्यातील प्रत्येक क्षण पिऊन घ्यायचा असतो माणसानं.
1: नाही यार, सांगितलं ना तुला, आज मन नाही लागत माझं. आज नाही येत मी.
0: हे बघ, लाद घालीन साल्या, जास्त नखरे करू नकोस, निमूटपणे तयार हो.
1: नंदा प्लीज, माझं मनच लागत नाही. खरं सांगायचं म्हणजे मी माझा राहिलोच नाही.
0: तू तू हे सिरियस सांगतोयस?
1: हा यार, आपलं दिल आपलं राहिलंच नाही.
0: हे असं कधीपासून व्हायला लागलंय तुला?
1: त्या दिवशी आपण फंक्शनला गेलो होतो, आठवतंय?
0: आठवतंय.
1: त्या दिवशी तिला पाहिलं आणि
0: ओ हो हो, म्हणजे हाऊसफुल नाटक?
1: हो तीच.
0: आ हा हा, काय पोरगी आहे. सेट आणि ड्रेपरी तर विचारूच नकोस, 500 प्रयोगाला मरण नाही आहे यार.
1: अरे तिच्या दर्शनानंच घायाळ झालोय मी. लव्ह ऍट फर्स्ट साईट की काय म्हणतात ना, तसं झालंय माझं. नंदा, खरं सांगायचं तर मी तिच्या चक्क प्रेमात पडलोय रे.
0: ए माझ्या राजा, जरा सावध हो. एकदा पाहिलं आणि लगेच तिच्या प्रेमात पडलास. काय रे, प्रेम म्हणजे काय, वीर आहे की काय एकदम जाऊन पडायला?
1: अरे एकदाच काय, गेले 4 दिवस कितीतरी बोललोय आम्ही एकमेकाशी, शब्दाविना भाषेविना.
0: म्हणजे तुला ती भेटली होती कुठं, केव्हा आणि कधी रे?
1: ती भेटली होती, अनेकदा भेटली होती. तिचं नाव सुद्धा समजलंय मला. तिचं नाव सुद्धा तिच्या इतकं सुंदर आहे, शुभांगी.
0: रे हो, तू तो अपना गुरु निकला यार. बिनधास्त लढो यार, हम है पीछे. बरे, कुठं भेटली तुला ती?
1: इथेच आमच्या समोरच्या ब्रॅडात राहत असावी, किंवा दुसऱ्याकडे कोणीतरी पाहुणे म्हणून आली असावी.
0: इथं म्हणजे या समोरच्या बिल्डिंग मध्ये?
1: हो ती बघ ना, तिकडे रे. तिकडे नाही रे, अरे वर वर. हा वरती, त्याच समोरच्या खिडकीत.
0: ओ हो हो हो हो हो. ए जरा बाजूला हो बघू. हा तीच ती आहे ना. वा वा, आज न्हालेली दिसते. चला, मला तर वाटलं एखादी देवताच उभी आहे.
1: ती समोरच्या खिडकीत केव्हा उभी राहते त्या वेळा सुद्धा पाठ झालेत मला.
0: जरा बाजूला हो, बाजूला बघू. काही म्हण साल्या, पण तू एकदम लकी आहेस हे मात्र खरं.
1: कसं रे?
0: नाहीतर आमच्या घरासमोर कोळशाची वखार नुसती वखार.
1: ते जाऊ दे रे. ए पण आता पुढे काय करू सांग ना.
0: त्या अगोदर विरोधी पार्टीचा रिस्पॉन्स किती आहे हे मला पाहायला हवं. म्हणजे त्या तयारीनं आपल्याला डाव टाकायला बरं. काही म्हण यार, पण आपल्याला पोरगी आवडली.
1: नंदा
0: नाही, तसं नाही रे. अरे आवडली म्हणजे वहिनी म्हणून आवडली असं म्हणायचं होतं मला.
1: असो होय, मग ठीक आहे. नंदा, मी खात्रीनं सांगतो बघ, तिच्याकडून सुद्धा 100% रिस्पॉन्स आहे.
0: कशावरून? की तुझ्या मनाचेच खेळ, वन वे ट्रॅफिक.
1: कशावरून ते नाही सांगता येणार, पण काही गोष्टी अशा सांगता नाहीयेत बाबा.
0: आलं लक्षात? आलं लक्षात. मी देखील अनुभव घेतलाय तसा बराच वेळा. आता या पुढील पायरी अगदी साधी आहे आणि सोपी आहे. फक्त थोडं डेअरी मात्र हवं.
1: म्हणजे काय करू, तिच्या घरी जाऊ की काय?
0: नाही नाही नाही नाही, ती झाली तिसरी पायरी. दुसऱ्या पायरीच्या वेळी ती घराबाहेर पडली म्हणजे.
1: कोण कोण होय आपणाला?
2: तुम्ही

0: तुम्हीच हवे आहात, तुम्हाला सांगायला आलोय, तुमची ही खिडकी बंद करून घ्या बाबूजी.
1: महाशय कोण तुम्ही आणि संबंध काय तुमचा या खिडकीशी?
0: या समोरच्या घरात राहतो मी, तात्या देशपांडे म्हणतात मला.
2: म्हणजे शुभांगी?
0: हो हो, बाप आहे मी तिचा, म्हणून तर आलोय.
2: बसा बसा बसा ना बसा. नंदा, अरे आईला चहा टाकायला सांग ना.
0: हे पहा, मी इथं बसायला आलेलो नाही, समजलं? काय हो, खिडकी दुह राहून समोरच्या खिडकीत बघत बसण्याशिवाय उद्योग नाहीत का तुम्हाला?
2: नाही, म्हणजे त्याच काय आहे की मी तुम्हाला
0: काही सांगू नका. मी तुम्हाला अखेरचं सांगतो, तुमची खिडकी बंद करून घ्या, नाही तर परिणाम वाईट होतील, समजलं?
1: ओ ओ ओ मिस्टर, एक मिनिट, इथं तणतणत येण्यापेक्षा तुम्ही तुमची खिडकी का बंद करीत नाही?
0: हे पहा, मी काय करावं हे नको तुम्ही शिकवायला, समजलं?
2: नंदा थांब ना जरा.
0: अरे पुरींकडे बघत बसण्यापेक्षा इतर काही उद्योग करा, निदान देशाचं तरी भर होईल.
1: बदमाश लेखाचे. अरे राव, अजित तुझा भावी सासरा म्हणजे जमदग्नी दिसतोय नुसता. सांभाळ रे बाबा, प्रकृतीनं आहे किडकिडीतच, पण जीभ फारच तिखट आहे. बर चलतो रे मी.
2: हे काय निघालास तू?
1: येस, इतका मस्त वेळ घरात बसून घालवायची इच्छा नाहीये माझी. अजा तू मात्र खिडकी बंद करू नकोस, बघू तरी म्हातारा काय करतोय ते.
2: थांब ना, मी पण येतो की.
1: अरे काय मूर्खच आहेस तू, म्हणे मी येतोय बाहेर, तू नजर लावून बस त्या समोरच्या खिडकीत.
3: आज तरी गेला होतास का त्या जोशांच्याकडे?
0: हो गेलो होतो आज.
3: मग काय म्हणाले ते तर सांगशील की नाही? का असा आज बघत बसणार आहेस खाली?
0: त्यांची उडी फार मोठी आहे, माझ्या सकट घरादाराचा लिलाव केला तरी इतकी रक्कम जमा होणार नाही, समजलं? मला तर वाटते पुरीच्या गळ्यात धोंडा बांधून विहिरीत ढकलून द्यावी.
3: असं? मग लवकर ढकलून दे, वाट कसली बघतोयस? अरे बाप आहेस का कसाही?
0: ताई.
3: अरे असा त्रागा करून काय चालणार, त्याने का प्रश्न का सुटतात? त्यापेक्षा मी काय सांगते ते ऐकशील का?
0: तू काय आणखी सांगतेस?
3: अरे त्या समोरच्या खिडकीत एक मुलगा दिसतो मला नेहमी, आपली शुभांगीला देखील तो खूप आवडलाय, आलंय माझ्या लक्षात तसं. त्याला विचारून बघावं म्हणते मी.
0: शाणीच आहेस, कोण कुठला नाव गाव काही माहित नाही आणि एकदम विचारायला जाऊ.
3: अरे काढले बाबा मी माहिती, या वर्षीच मेडिकलची परीक्षा पास झालाय तो. घरी दुसरं कोणी नाहीये, एकटी आईच आहे, म्हणून म्हणते विचारून पाहायला काय हरकत आहे.
0: डॉक्टर आहे ना, मग अजिबात नको.
3: अरे असं काय?
0: अगं एवढी मोठी उडी आपल्याला झेपणार नाही, त्यांच्याकडे कितीतरी वधू पिते रांग लावून उभे असतील, माहितीये?
3: हाच हाच तुझा स्वभाव मला अजिबात आवडत. 50 वधू पिते उभे असतील तर तू 51 जाऊन उभा राह की. आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? अगोदर काहीतरी तर्कवितर्क करायचे, हे होणार नाही ते होणार नाही ह्या म्हणण्याला काही अर्थ आहे का?
0: तुला शिकवायला काय जाते? आधी कुणाकडे तरी त्यांच्याविषयी पूर्ण चौकशी करायला हवी, आपल्या ताकदीचाही विचार करायला हवा. हे पहा, आपल्याजवळ ना पुरेसा पैसा, शिवाय पुरीचं.
3: राहू दे, नसेल तुझ्या मनात तर राहू दे. मला आपलं जे काही वाटलं ना ते मी तुला आपलं सांगितलं. आता निदान एक तरी एवढं करशील का?
0: आणखी काय?
3: सुताराला बोलवून ती खिडकी बंद करून टाक.
0: ताई,
3: तरुण वयातला खेळ फार वाईट असतो बाबा. नजरेशी लपंडाव खेळायला दोन्ही जीव अगदी कसे धडपडत असतात बघ, पण तो खेळ जर विस्कटून गेला तर मग.
0: बस बस करताय, हा सारा विचार केव्हाच केला होता मी, पण पण पण मुद्दामून खिडकी बंद करायचं धाडस होत नाही मला.
3: का?
0: कधी नव्हे तो पुरीला जीवनाचा सूर गवसलाय. तू पाहिलंस ताई, शुभा हल्ली किती आनंदात असते, बघावं तेव्हा कसल्या तरी धुंदीत असते ती.
3: म्हणूनच म्हणते खिडकी बंद करून टाक, हा रोग असतो बाबा रोग, वाढण्यापूर्वीच उपटून टाकायला हवा. 4 दिवस जड जाईल पोरीला, पण मन होईल सवय.
0: पण त्यापेक्षा ती त्यांची खिडकी का नाही बंद करेल?
1: आता कुणी कुणाची खिडकी बंद करायला नकोय.
0: कोण कोण तुम्ही आणि एकदम असे आत कसे आलात?
1: अरे म्हणजे ओळख विसरलात वाटतं. त्या समोरच्या खिडकीत उभा असतो ना अजित, त्याचा मित्र मी. माझं नाव नंदा, नंदा देशमुख. आणि एकदम आत कसे आलात म्हणाल तर हे घर आपलंच मानतोय मी. हे विश्वची माझे घर असा विशाल दृष्टिकोन असतो माझा.
0: बरोबर, कशाला आला होतात?
1: हेच सांगायला की आत्ता कोणालाच कुणाची खिडकी बंद

0: करण्याचं कारण नाहीये. म्हणजे आमच्या अजितला तुमची शुभांगी खूप आवडले, त्यासाठी मागणी घालायला आलोय मी.
1: खरं खरं सांगता,
2: नशीब काढलं हो पोरीनं.
0: आता तुम्ही फक्त त्याच्या आईकडे जाऊन पद्धतशीर बोलणी करा म्हणजे झालं.
1: पण त्यांच्या अपेक्षा देखील खूप असतील. अहो आम्ही गरीब माणसं.
0: त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू नका. अजित एकुलता एक मुलगा आहे त्यांचा, त्याच्या मनाविरुद्ध त्या कधीच वागणार नाहीत.
1: पण खूप मुली सांगून येत असतील.
0: अहो येणारच, नवरा मुलगा म्हटला म्हणजे वधू पिते लक्ष ठेवून असतात. परवा तर एक महाशय 50,000 रुपये घेऊन आले होते.
2: काय 50,000?
1: 50,000
0: तर हो, मुलगी देखील चांगली शिकलेली, दिसायला देखील 4 चौघींसारखी होती. पण एक वाक्य धळ बोलता येईल तर शपथ.
1: म्हणजे?
0: अहो एकदम तोतरी. अशा मुलीशी जन्म कसा काढायचा? दिवसातून 100 वेळा पश्चाताप करायची पाळी, शिवाय लोकांसमोर शोभा होणार म्हणून ना करली.
1: पण नंदासाहेब, तुम्ही उशिरा आलात. माझ्या मुलीचं लग्न जवळजवळ ठरलंय.
0: जवळजवळ ठरलंय
1: हो,
0: पण पूर्ण नाही ना ठरलं अजून.
1: ठरलं नसलं तरी एक पुरीला भिरीत ढकलून देईन मी. माझी मुलगी आयुष्यभर कुमारी राहिली तरी चालेल, पण तुमच्या त्या उन्हाळ प्रेमवीर मित्राला माझी मुलगी मी मुळीच देणार.
0: हो महाशय, माझ्या मित्राला नावं ठेवण्याचं काम तुमचं नाहीये, सांगून ठेवतोय. तुमची मुलगी द्यायची असेल तर द्या, नाहीतर देऊ नका. येतोय मी. काय चमत्कारिक म्हातार आहे, नीट सांगायला जावं तर.
2: दादा
1: काही बोलू नकोस, मी केलं तेच बरोबर केले. शुभा कुठे गेलीये?
2: मंडईत गेलीये, येईल ती एवढ्यातच.
1: ते एक बरं झालं, तिला यातलं काही देखील बोलू नकोस. आजच्या आज सुताराला बोलून खिडकीच बंद करून टाकतो ती.
0: अजित, हे अजित.
3: ये. अरे काय झालं रे?
0: अरे काय, मला वाटतं तो म्हातारा थोडा अर्धवटच आहे.
3: अर्धवट? कशावरून?
0: अरे साधे एटिकेट सुद्धा माहित नाहीत त्याला. सगळी पोरं म्हणजे नक्कीच वाया गेली अशी त्याची समजूत असावी.
3: अरे पण काय झालं हे तर सांगशील की नाही?
0: काय सांगू कप्पा, पहिल्यांदा म्हातारा खुश झाला.
3: असं?
0: मग म्हणाला आमच्या शुभाचं लग्न ठरलंय. नंतर त्याने मला एकदम धुडकावूनच लावलं.
3: तू काहीतरी उलट सुलट बोलला असणार.
0: मला वाटलंच तू असं काहीतरी म्हणशील. अरे तो तुझा होणारा सासरा होता म्हणून, नाहीतर साला 32 दात काढून हातात दिले असते.
3: कमाल आहे, पण ते असे का वागले काय समजत नाही.
0: हे बघ अजय, तू तिचा नाद सोडून दे.
3: नंदा?
0: नाहीतर सरळ त्या शुभांगीला गाठ. ती लग्न करायला तयार असेल तर बिनधास्त जाऊन रजिस्टर लग्न कर.
3: नाहीतरी आता तोच मार्ग आहे. पण ती तयार नाही झाली तर?
0: तर काय, तर आपला नेहमीचा मार्ग आहेच की.
3: कोणता?
0: दाढी वाढवायची, लखनौचा झब्बा घालायचा आणि खिलो ना जान कर तुम तो मेरा दिल तोड जाते हो, असं गाणं म्हणत फिरायचंय.
3: नंद्या टिंगल करतोयस माझी तू.
0: अरे टिंगल नको करू तर काय करू, एवढा पुरुषासारखा पुरुष, त्यातून MBBS झालेला, शिवाय एकुलता एक. अरे उलट मुली तुझ्यासाठी वेड्या व्हायला हव्यात वेड्या. इथं बघावं तर
3: तुला काय कळणार आहे, तू कधी कोणावर प्रेम केलंय?
0: अरे अरे अरे अरे अरे, हा प्रश्न तू मला विचारावास, या परीस दुर्दैव ते कोणतं. अरे प्रेमाचा बादशाह म्हणतात मला बादशाह. अजूनपर्यंत मी इतक्या मुलीवर प्रेम केलंय की सर्वांची नावं देखील मला नीटशी आठवत नाहीयेत.
3: म्हणूनच म्हटलं खरं प्रेम तुला समजणारच नाही.
0: अरे मरो तो विषय यार, प्रेम या विषयावर वृक्ष चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रेम करणं जास्त चांगलं. येतो मी.
3: अरे कुठे चाललास?
0: आपल्या नेहमीच्या उद्योगाला.
3: नेहमीच्या?
0: तिकडे स्मिता माझी वाट पाहत असेल रे. हा चलतोय रे. ती बघ तुझी आई आली.
3: हा
0: ती काही मला चहा पाहिजेशिवाय सोडायची नाही. हा मी येतोय. हा
2: का रे अजित, नंदा एवढ्या घाईघाईनं का गेला?
3: काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाला त्याच.
2: असं?
3: शिवाय तू त्याला चहा प्यायला थांबवून घेशील ना अशी भीती वाटली.
2: असं होय? काय रे, माझ्याकडे कुणी आलं होतं का?
3: नाही. कुणी येणार होत?
2: हो ना, डॉक्टर साहेब येणार होते. झालंच तर फडक्यांच्या शालिनीताई पण येणार होत्या.
3: डॉक्टर साहेब?
2: हो.
3: कशाला? तुझी तब्येत ठीक आहे? नाही.
2: मला काय धाड भरलीये, दिवसेंदिवस

0: दिवस वजन वाढतच आहे माझं.
1: पण मग डॉक्टर काका कशाला येणार होते?
0: तुला तपासायला.
1: मला?
0: हो.
1: मला काय झालंय?
0: अरे तुला काही नाही झालं, त्या डॉक्टरांच्या पाठीशी असलेली काळजी तुझ्या गळ्यात अडकवण्याचा विचार आहे त्यांचा.
1: डॉक्टरांच्या मागची काळजी कोणती?
0: त्यांची मुलगी अनिता, ती तुझ्या गळ्यात बांधायचा विचार आहे त्यांचा. मुलगी चांगली एम ए, दिसायलाही छान आहे. शिवाय डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा व्याप एकट्यानं सांभाळणं कठीण जाते आजकाल त्यांना.
1: पण आई,
0: हे बघ आता मी तुझं का आई ऐकणार नाही. डॉक्टरांची अनिता किंवा फडक्यांची रेश्मा, यापैकी एक मुलगी तुला पसंत करावीच लागेल. फडक्यांची रेश्मा सुद्धा छान आहे हो, चांगले गुडघ्यापर्यंत लांब केस आहेत तिचे. मला तर डॉक्टरांच्या अनितापेक्षा फडक्यांची रेश्माच जास्त आवडली.
1: पण आई, लग्न माझं व्हायचंय, माझ्या मनाचा काही विचार करशील की नाही?
0: अरे बाबा, मी तुझ्या मनाविरुद्ध का जाणार आहे? पण मला मिलेलं आपलं वाटतं, माझ्या डोळ्या देखत तुझे दोनाचे चार हात व्हावेत. आता तुझ्या मनात नसेल तर राहू दे बाबा.
1: नाही आई, तसं नाही, पण मी एक मुलगी पसंत केली.
0: हात मिळल्या? अरे मग हे आधी नाही का सांगायचं? हा, कोणती मुलगी आहे? अरे काय करते, किती शिकले, वडील काय करतात, भावंड किती, इस्टेट किती, सांग.
1: आई आई, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तू विचारलेल्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाहीये.
0: पोरीचं नाव ते तरी ठाऊक आहे का?
1: हो, तिचं नाव आहे ना शुभांगी.
0: बाप काय करतो हे कधी विचारलंच नाही वाटतं?
1: नाही, तसा वेळच कधी मिळाला नाही.
0: मिळल्या? अरे मग बोललास तरी काय तिच्याशी?
1: काही नाही, अजून तिची नाही माझी ओळखही झालेली नाही आहे.
0: ओळख झाली नाही? मग कुठे राहते हे तरी माहिती आहे का?
1: हो, इथेच राहते आपल्या समोर. खूप वेळा पाहिलंय मी तिला.
0: इथं आपल्या समोर? मग मला कशी दिसली नाही?
1: बहुतेक करून नवीनच राहायला आलेत ते.
0: नवीन? हो हो हो हो, त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये ते कोण बरं, हा देशपांडे का कोणीतरी नवीन बिराड आले म्हणे. पण मेल्या, तू कुठे तिला पाहायला गेलास?
1: मी कुठे गेलो नाही आई, मला इथूनच दिसली. त्या समोरच्या खिडकीत.

0: अजित ए अजा गाढवा पेढे काढ पेढे
1: पेढे
0: नको त्यापेक्षा तुझा हा नवीन शर्टच मला दे
1: शर्ट
0: पाहू दे होतोय का
1: अरे पण
0: वाह छानच बसतोय कुणाला वाटेल की माझ्यासाठी शिवलाय बघे दिसतोय की नाही मस्त पैकी
2: अरे बघे पण झालं काय
0: काय झालं काय झालं म्हणून विचारतोस लेका काय झालं नाही ते विचार
1: म्हणजे
0: आपण हिमालय जिंकला
1: काय
0: चंद्रावर गेलो अरे एवढंच काय पण आपण सूर्यावर सुद्धा स्वारी केली
2: म्हणजे अरे मला समजेल अशा भाषेत बोल बाबा आता
0: अरे काल संध्याकाळी मी इथून गेलो ना खरं म्हणजे मी चाललो होतो सारस बागेत
2: बरं मग
0: पण बाजीराव रोडवरच ती दिसली
2: ती ती कोण
0: ती तुझी प्रेमदेवता तिला पाहताच ठरवलं की जाऊन बिनधास लढायचं
2: अरे अरे आणि चप्पल काढली असती म्हणजे
0: आपल्याला सवय आहे त्याची
2: माहिती
0: सुंदर पोरीची चप्पल खाण्याची और मजा असतो राजा सरळ तिला जाऊन सांगितलं तुमच्या समोरच्या बिराळात राहतो तो माझा मित्र आहे डॉक्टर आहे त्याचं नाव आहे अजित तो तुमच्यावर प्रेम करतोय त्याला तुमच्याशी लग्न करायचंय
2: मग मग मग काय झालं
0: मग काय तुझं नाव ऐकताच अशी मस्त लाजली बेट्या अरे तेव्हाच मी समजलो आपण हिमालय जिंकला मग लगेच तिला सांगितलं तुझं काय मत आहे ते कळव फार तर आज रात्रभर विचार कर
1: कसे ना
0: मी उद्या नाक्यावर म्हणजे या बिल्डिंग पाशी थांबतोय तेव्हा तिनं मानेनं होकार दिला तेव्हा समजलं राजा आपण चंद्रावर गेलो
1: पण तुझ्याशी काहीच बोलली नाही ती
0: नाही माझ्या मद्रास एक्सप्रेस पुढं ती काय बोलणार गप्पाय ती पार आवाक झाली आणि ठरल्याप्रमाणे आता तिनं ही बघ तुझ्या नावाने चिठ्ठी लिहिली
1: चिठ्ठी
0: चिठ्ठी पाहिली तेव्हा समजलो आपण सूर्यावर स्वारी केली
2: काय लिहिले चिठ्ठीत रे
0: चिठ्ठीत काय माहीत आपण काही वाचले नाही बाबा आपलं एक तत्व आहे दुसऱ्याच्या खाजगी चिठ्ठ्या वाचित नाही आपण वाच आणि काही उत्तर द्यायचं असेल तर लिह लगेच
2: हो पण अरे उत्तर पाठवायचं कसं
0: हकले का तेही मीच सांगायचं का लेखा उत्तर लिह त्याचा बाण कर

0: आणि इथून सरळ फेक त्या समोरच्या खिडकीत. ओके मी चलतोय.
1: हे काय लगेच निघालास?
0: येस. तुला ती चिठ्ठी वाचायला कमीत कमीत 1 तास 22 मिनिटं लागतील.
1: काहीतरी.
0: अरे प्रेमपत्र आहे ना, एकदा वाचून समाधान होणार नाही तुझं. कमीत कमीत 192 वेळा वाचावं लागेल.
1: अरे पण थांब ना. अरे बसला असतं जरा तर.
0: नको नको नको. हे बघ, मला इतर पुष्कळ उद्योग आहेत. ती गोऱ्यांची शैला माझी वाट पाहत असेल. तू उत्तर मात्र लगेच पाठव, नाहीतर ती बिचारी वाट पाहत उभी राहील त्या समोरच्या खिडकीत.

0: आई ए आई
1: ये अजित अगदी वेळेवर आलास बघ घे चहा घे साखर घालू का थोडी
0: नको ठीक आहे
1: अरे तुला सांगायलाच विसरले डॉक्टर काका आले होते मगाशी अनिता पण आली होती तुझ्याबद्दल खूप बोलत होती ड्रायव्हिंग शिकते म्हणे हल्ली
0: पण आई
1: नाही फडक्यांची रेशमा तू बघच तिची पत्रिकाही जमते जवळजवळ 32 गुण शिवाय तुम्हा दोघांची रास सुद्धा एकच आहे म्हणजे दुधात साखर
0: आई मी थोडं बोलू का
1: बोल बाबा बोल
0: आई मी तुला सारं काल सांगितलं होतं तरी तू आज मला डॉक्टरांच्या अनिता बद्दल आणि फडक्यांच्या रेशमा बद्दल कशाला सांगतेस
1: कारण तू पसंत केलेली मुलगी मला पसंत नाही म्हणून
0: म्हणजे तू भेटलीस तिला
1: हो आज दुपारीच त्यांच्याकडे गेले होते मी ती माणसं मला फारच चमत्कारिक वाटली धड बोलली देखील नाहीत मुलीला आई नाही शिक्षणही जेमतेमचे तिचे वडील कुठल्याशा कंपनीत कारकून होते आता रिटायर झालेत थोडक्यात सांगायचं काय तर ते स्थळ आपल्या योग्यतेचं नाही
0: पण आई मी
1: तिच्यावर प्रेम करतोस असंच ना अरे बाबा तो भ्रम आहे तुझा भ्रम तुझं तिच्यावरलं प्रेम म्हणजे तुला तिच्याबद्दल वाटणारं आकर्षण आहे आकर्षण अरे अनेक गोष्टी दुरून फार आकर्षक वाटतात बाबा
0: तसं नाही आई तीही प्रेम करते माझ्यावर आमचे एकमेकाच्या मनाचे सूर जमले
1: ते काही असलं ना तरी मला ती माणसं मुळीच पसंत नाही तू हट्टानं त्याच मुलीशी लग्न करायचं ठरवलं असशील तर मी काही या घरात राहणार नाही
0: आई
1: हे बघ तू आता करता झालायस माझी किंमत नाही राहिली तुला रात्रंदिवस खस्ता खाऊन तुला शिकवलं मोठं केलं माझं कर्तव्य संपलं
0: आई तुला पसंत नसलं तर जाऊ दे माझा आग्रह नाही पण तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह मात्र तू करू नकोस मला आपण दोघेच अजूनपर्यंत राहिलो तसेच पुढे राहू माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण तू मला सोडून जाऊ नकोस आई
1: अरे वेड्या मी काय जन्माची थोडीच पुरणार आहे तुला हवं तर कर बाबा तिच्याशी लग्न मी आज आहे उद्या नाही माझे मेलीचे किती दिवस राहिले
2: काकू आज मुद्दाम तुमच्या हातचा चहा प्यायला आलोय
1: असं हो
2: काही म्हणा तुमच्या हातच्या चहाला चव काही औरच असते शिरा पण करा थोडा आ हा हा त्या दिवशी तुमच्याकडे शिरा खाल्ला त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे
1: हो बाबा शिराही करते
2: आणि हो
1: काय
2: सांगायचं विसरलोय
1: काय
2: नाही म्हणजे आज रात्री मी इथंच जेवणार आहे
1: असं
2: आ हा हा त्या दिवशी तुम्ही भजी काय मस्त केली
1: होती बरं बरं बरं रे समजलं भजीही करीन हो करीन
2: काही पण अजा तुझी आई म्हणजे फारच प्रेमळ बुवा सारखं आपलं मला काहीतरी खायला घालतच असते अरे वा हा गॉगल नवीन घेतलास वाटतं पाहू दे
0: अरे पण
2: वा मलाही छान दिसतोय राहू दे ना माझ्याकडे नाही म्हणजे तू आहेस वेंधळा एवढा किमती गॉगल कुठेतरी हरवशील
0: बोला कशाला आला होतास
2: मी मी आपला सहज आलो होतो का अरे हो बरं आहे कुठपण आलंय तुमचं ते प्रेम प्रकरण
0: ते सारं संपलंय
2: ग्राउंडवर उतरण्यापूर्वी क्लीन बोर्ड झालं तरी काय
0: आईला ती मुलगी अजिबात पसंत नाही
2: अरे पण पसंत नसायला काय झालंय काकू हो काकू
0: मी तिला काय विचारतोस
2: तू घाबरे विचारतो ना पसंत न पडल्यास तिच्यात काय आहे म्हणून काकू हो काकू
1: मला हक मारलीस का रे
2: हो काकू अजितनं पसंत केलेली मुलगी तुम्हाला पसंत नाहीये
1: नाही
2: पण का पसंत नाही पसंत न पडण्यासारखा तिच्यात कोणता दोष आहे बरं
1: मुलीत दोष असा काही नाही रे
2: मुलगी प्रत्यक्ष तुम्ही पाहिलीत का तुमच्याशी बोलली का ती
1: नाही मुलगी माझ्याशी बोललीच नाही तिचे वडील फारच चमत्कारिक

0: वाटले मला, मला त्यांनी जवळजवळ हकलूनच दिलं.
1: तिचा बाप आहे जर अर्धवट, पण त्याच्याशी आपल्याला काय करायचंय, आपल्याला मुलीशी कर्तव्य. तिचंही अजितवर प्रेम आहे, ती लग्नाला तयार आहे. तिच्या बापानं नाही परवानगी दिली तर रजिस्टर लग्न करून टाकू आपण. काकू मी शपथेवर सांगतोय, मुलगी लाखात देखणे आहे हो, अगदी विचारच करू नका, आनंदानं होकार द्या.
0: बरं बाबा, आता तूच सांगतोयस.
1: हो माशय, तुम्ही खिडकी बंद करा म्हणून सांगायला आला असलात तर आम्ही मुळीच ऐकणार नाही तर सांगून ठेवतोय.
2: नाही, मी तुम्हा सर्वांची क्षमा मागायला आलोय.
3: क्षमा?
2: होय, क्षमा. आई साहेबांची, नंदा साहेबांची.
1: माझी? माझी कशाबद्दल?
2: त्या दिवशी स्वतःहून तुम्ही माझ्याकडे आलात, तेव्हा अपमान केला मी तुमचा. आज आई साहेबांचा अपमान केला मी. अजितराव, त्या दिवशी तुम्हालाही मी नाही नाही ते बोललो, क्षमा करा मला.
1: ठीक आहे, माझा अपमान केला त्यात विशेष काही नाही, कारण अपमान वगैरे गोष्टी चटकन विसरून जातो मी. पण आई साहेबांचा म्हणजे आमच्या काकूंचा अपमान केल्याचं समजलं तेव्हा भयंकर संताप आला होता मला तुमचा.
2: नंदा साहेब, माझ्या मुलीला तुम्ही मागणी घालू नये म्हणून तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो मी.
0: मागणी घालू नये म्हणून?
2: हो.
0: म्हणजे दुसरीकडे कुठे जमलंय का?
2: नाही नाही.
0: मग
2: सत्य परिस्थिती समजली तर तुम्ही निश्चित नकार द्याल म्हणून.
3: सत्य परिस्थिती?
2: हो.
3: काय ते सांगून टाका ना.
2: तेच सांगायला आलोय मी. माझी मुलगी शुभांगी गुणानं लाखात एक आहे, माझी मुलगी म्हणून नाही सांगत मी, पण ज्याच्या घरी पडेल त्याच्या घराचा नंदनवन करून टाकेल ती. पण
0: पण काय सांगा, अगदी संकोच करू नका, सांगा ना.
2: कसं सांगू आईसाहेब? आईसाहेब, आईसाहेब ती
0: सांगा.
2: ती मुकी आहे हो.
0: काय?
2: होय, 3 वर्षापूर्वी मुलीच्या आईचा अपघातामध्ये अंत झाला, तेव्हापासून वाचा गेली तिची. हेच सांगायला आलो होतो मी. येतो मी.
0: थांबा. हे पहा, तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला.
2: आई? आई साहेब?
0: होय, माझ्या मुलीसारखं वागवीन मी तिला. अगदी निशंक मनाने तुम्ही आता तयार यायला लागा.
2: आई साहेब, पण देणं घेणं?
0: हे पहा, तुम्ही जे काय द्याल ना ते गोड मानून घेऊ आम्ही.
2: असं?
0: हो.
2: बरोबर बरं, ठीक. येतो मी.
0: या.
2: पुरीनं ऐकलं की आनंदानं वेडी भेलती. येतो मी. येतो.
1: अजा लेका, आधी आईच्या पावलावर डोकं ठेव. अशी आई मिळायला भाग्य लागतं. भाग्य
4: आई, नमस्कार करतो.
1: आता दा, आता पळ लवकर.
4: कुठे?
1: अरे कुठे काय, तुझ्या प्रियतमेला भेटायला. अरे ही बातमी ऐकून ती अगदी धावत येईल त्या समोरच्या खिडकी.

0: आत्ताच आपण ऐकलं नभोनाट्य त्या समोरच्या खिडकीत. लेखक अशोक वैद्य. पात्र परिचय नंदा वसंत कारभारी, अजित महेश गोंधळेकर, तात्या कमलाकर टाकळकर, ताई लीला केळकर, आजी आई मालती पेंढारकर, सादरकर्त्या करुणादेव. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नभोनाट्य त्या समोरच्या खिडकीत आत्ताच आपण ऐकलं. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.